सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 239.8 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 25 श्रावण, शके 1948, 16 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी यशस्वी

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

जे सदाचारापासून परावृत्त होत नाहीत, जे आपल्या पूर्वजांच्या स्मृतीला बाधा आणत नाहीत आणि प्रसन्नतेनं सद्गुणांचं वर्तन करतात, तसंच आपल्या कुलासाठी सुकीर्ती इच्छितात आणि असत्यापासून अलिप्त राहतात, त्यांची कुळं गौरवशाली आहेत. विदुर नीतीतील या श्लोकामध्ये सद्गुण संवर्धन, कुटुंबातील चांगल्या परंपरांविषयी आदर, खोटेपणाचा त्याग या गोष्टींनीच गौरव प्राप्त होत असतो असं सुचविलं आहे. त्याचबरोबर सद्गुणांचा आचार उत्साहानं आणि प्रसन्नतेनं करण्याच्या गोष्टीचा उल्लेख महत्त्वाचा मानावा लागेल. कुलाचा वैशिष्ट्यपूर्ण लौकिक वाढवण्याचा एक नेमका मार्ग यात सुचवला आहे.

सदाचारापासून दूर न झालेली कुटुंब गरीब असली, त्यांच्या निर्वाहाची साधनं अपुरी असली, तरी ती गौरवास्पद ठरतात आणि महान कीर्ती प्राप्त करतात. सदाचाराचं महत्त्व सांगणारा हा श्लोक विशेषत्वानं आज आठवावा असं म्हणता येईल. गरिबीमुळं लौकिकात काही फरक पडत नाही. अर्थम अनर्थम भावय नित्यम असं हजारो वर्षापूर्वी श्रीमद शंकराचार्यांनी सांगून ठेवलं असतानाही अर्थाला म्हणजे धनालाच अवाजवी महत्त्व आलेल्या या काळात या श्लोकाचं स्मरण चिंतनीय आहे.

0: आपल्या चारित्र्याला प्रयत्नानं जपावं. पैसा येतो आणि जातो, धन गमावण्यानं कुणी नीतिधैर्य गमावित नाही, पण ज्याचा सदाचार संपला त्याचा सर्वनाशच झाला. धनाची यशाशी सांगड घालण्याच्या या काळात या श्लोकाने व्यक्तीच्या यशाचं रहस्य सदाचारातच असल्याचं सुचवलं आहे. आर्थिक आपत्ती आली तरी माणसं पुन्हा धैर्यानं उभी राहतात. मात्र सदाचाराला आणि चारित्र्याला विनमुख झालेली माणसं सर्वस्वी नष्ट होतात हे विदुरांनी पुनरुक्तीनं स्पष्ट केलेलं वचन मननीय असून वर्तनाची नेमकी दिशा दाखवणारं आहे.
1: प्रकाश किरणांतर्गत भरा नाईक यांचे विचार आपण ऐकलेत. वाचक स्वर होता नीता गद्रे यांचा आणि श्लोक गायन केलं होतं पंडित ऋषिकेश बोडस यांनी. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:10 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभातवंदन.

सुधीर फडके यांच्या स्वरातली भूपाळी आपण ऐकलीत. गीत लिहिलं होतं जगदीश खेबूडकर यांनी आणि संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया आरती अंकलीकर यांच्या स्वरातली ही रचना.

आरती अंकलीकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात वंदना विटणकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया अश्विनी भिडे यांच्या स्वरातली ही भक्तिरचना.

संत तुकाराम महाराजांच्या या रचनेला संगीत होतं वर्षा अंबेकर यांचं. श्रोते हो प्रभात वंदन या कार्यक्रमात आता

0: समूह स्वरात विनायक मोहरीर यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, याबरोबरच प्रभातवंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 239.18 meters अर्थात 1251 kilohertz FM वाहिनीच्या 100.6 megahertz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेली आहेत. आता कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया कृषी अवजारांची देखभाल याविषयीची माहिती. वाचक महेश इनामदार.
1: मंडळी, सध्या कृषी क्षेत्रामध्ये यंत्रांचा वापर वाढताना आपण पाहत आहोत. अर्थातच मजुरांच्या समस्येमुळे आपल्याला या अवजारांचा वापर करणं भाग पडतं. लहान मोठ्या कृषी अवजारांचा जास्तीत जास्त वापर करणं हे खूप गरजेचं आहे. जी काही कृषी अवजारं यंत्र आपल्या शेतीकामासाठी सुलभरित्या वापरता येतात त्या कृषी अवजारांची देखभाल ही नक्कीच केली पाहिजे. त्यामध्ये कोणताही प्रकारचा बिघाड होता कामा नये. ही यंत्र अधिक कार्यक्षमपणे चालवण्यासाठी त्यांची योग्य ती काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. कृषी अवजारांचा पुरेपूर वापर आणि त्यांची आयुष्यमर्यादा वाढवण्यासाठी काही गोष्टींचं पालन हे आवश्यक करावं लागतं. ट्रॅक्टर मळणी यंत्र, ऑइल इंजिन अगर लहान मोठी कृषी यंत्र सुरू करण्याच्या अगोदर कुठलंही पार्ट अथवा नटबोल्ट ढिला नाही ना याची खात्री करून मगच मशीन सुरू करावं. फिरणाऱ्या भागांना नियमितपणानं वंगण किंवा ग्रीसिंग करावं. अवजारानं खतं पेरल्यानंतर खताची पेटी धुवून पुसून स्वच्छ ठेवावी, कारण खतामुळे पत्र्याच्या पेटीला गंज धरून ती खराब होण्याची शक्यता असते. गंजणाऱ्या भागावर इंजिनमधील खराब तेल लावावं, म्हणजे तो भाग गंजणार नाही. शेतीचं काम झाल्यानंतर अवजारे स्वच्छ करून निचऱ्याला सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. यामुळं ऊन पाऊस यापासून त्यांचं संरक्षण होईल. शिवाय

0: कुठल्याही प्रकारचा भाग चोरीस देखील जाणार नाही. 3-4 दिवसांसाठी शेतात वापरायला नेलेली अवजारं शेतातच न ठेवता सावलीला ठेवावीत, म्हणजे ती खराब होणार नाहीत. अवजारानं असणाऱ्या प्लास्टिक भागाचं उन्हापासून संरक्षण करावं. उन्हामुळं प्लास्टिक कडक होतं, त्यामुळं त्याची आयुष्यमर्यादा कमी होते. अवजारांचा हंगामासाठी वापर संपल्यानंतर परत ती स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यावीत. यंत्रांचे रबरी भाग स्वच्छ धुवून पुसून ठेवावेत, त्यांना ऑइल लागू देऊ नये. टायर असणारी यंत्र, अवजारं, जॅक, लाकडी ठोकळे लावून अधांतरी ठेवावीत, म्हणजे टायर ट्यूब खराब होणार नाहीत. ट्रॅक्टरसारखे वाहन एक हाती राहील याची काळजी घ्यावी. ड्रायव्हर वरच्यावर बदलू नयेत. टायरमध्ये हवेचा दाब योग्य प्रमाणात असावा. हवेचा दाब कमी असताना तसाच ट्रॅक्टर चालवला तर टायरला भेगा पडतात, त्यामुळे टायर फुटण्याची शक्यता असते. कंपनीच्या कुशल तंत्रज्ञांकडून मशीनची दुरुस्ती करून घ्यावी. कंपनीच्या मॅन्युअलप्रमाणे मशीनचे सर्व्हिसिंग वेळेवर करून घ्यावं, टाळाटाळ करू नये. मशीनसाठी स्पेअर पार्ट्स खरेदी करत असताना अधिकृत विक्रेत्यांकडून ते खरेदी करावेत. कमी किमतीत पार्ट्स मिळतात म्हणून डुप्लिकेट पार्ट्स वापरू नयेत, त्यामुळे मशीनला धोका होण्याची शक्यता असते. मशीन काही काळ बंद असल्यास रेडिएटरमधील पाणी काढून टाकावं. जास्त दिवस पाणी राहिलं तर गंजण्यामुळं रेडिएटर गळण्याची शक्यता असते. अवजारांना वर्षातून एकदा रंग द्यावा, म्हणजे गंज चढणार नाही, तसंच लाकडी भागांना वाळवी देखील लागणार नाही. मशीन चालू असताना अनपेक्षित वेगळाच आवाज आल्यास त्वरित मशीन बंद करावं. मशीन दुरुस्त करून मगच ते चालू करावं. ट्रॅक्टरसारख्या मशीनची बॅटरी काढून लाकडावर ठेवावी. मधून मधून त्यामधील पाणी ठराविक लेवलपर्यंत आहे किंवा नाही याची खात्री करावी. मळणी यंत्राच्या बेल्टचा ताण काम संपल्यानंतर कमी करावा, म्हणजे बेल्ट खराब होणार नाही. मंडळी, या पद्धतीनं कृषी यंत्रे अवजारे यांची देखभाल केली तर जास्तीत जास्त त्यांचा वापर आपण योग्य पद्धतीने करू शकू.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात कृषी अवजारांची देखभाल या विषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

श्रोतेहो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हर घर तिरंगा .com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6:45 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी. MS शल्य फेलोइन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, स्तनामध्ये गाठ जाणवली की अनेक महिलांच्या मनात येणारा पहिला प्रश्न तो म्हणजे कॅन्सर तर नसेल ना. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्तनातील प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सरच नसते. महिलाच्या स्तनामध्ये अनेक प्रकारच्या गाठी आढळतात, त्यामध्ये सर्वात सामान्यतः आढळणारी गाठ ती म्हणजे फायब्रोएडिनोमा. यावर आज आपण चर्चा करूया. सर्वप्रथम फायब्रोएडिनोमा म्हणजे काय ते जाणून घेऊया. फायब्रोएडिनोमा म्हणजे स्तनातील एक सौम्य गाठ जी ग्लँडुलर आणि फायब्रस टिश्यू पासून तयार होते, यालाच ब्रेस्ट माउस असेही म्हणतात.

0: साधारणतः ही गाठ 15 वर्षापासून ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये आढळते. आता प्रश्न पडतो, ही गाठ नेमकी का होते? याचे नेमके कारण अजून पूर्णपणे समजलेले नाही. मात्र शरीरातील हार्मोन्स, विशेषतः इस्ट्रोजन हार्मोनचा प्रभावामुळे ही गाठ तयार होते. म्हणूनच ही गाठ प्रामुख्याने तरुण वयात आढळते. लक्षणे बघायला गेली तर पेनलेस लंप, म्हणजेच यात कुठलेही वेदना होत नाही. गाठ ही आकाराने गोल किंवा अंडाकृती असते. ही गाठ गुळगुळीत व स्पर्शास मऊ असते. हाताने सहजपणे हलवता येते. म्हणूनच याला ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. ही गाठ एका स्तनामध्ये किंवा दोन्ही स्तनामध्ये आढळू शकते. संख्येने एक किंवा अनेक असू शकतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच गाठ जाणवली तर करायचे काय? सर्वप्रथम घाबरू नका. इंटरनेटवरील माहिती किंवा इतरांच्या अनुभवावर अवलंबून राहू नका. तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार डॉक्टर स्तनांची तपासणी करतात. सोनोग्राफी किंवा काही महिलांमध्ये मॅमोग्राफी तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. गरज भासल्यास FNAC म्हणजेच फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी किंवा बायोप्सीचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे आपल्याला गाठीचे स्वरूप निश्चित करण्यास मदत मिळते. जर तपासणीमध्ये ही गाठ ही फायब्रोएडिनोमाच आहे हे स्पष्ट झाले आणि गाठ ही 2 सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराची असेल व ज्यात कोणत्याही प्रकारची वेदना नाही आणि आकाराने वाढतही नसेल, तर अनेक वेळा फक्त नियमित तपासणी करणे आणि तिच्यावर लक्ष ठेवणे एवढंच केलं जातं. परंतु गाठ ही आकाराने मोठी असेल, म्हणजेच 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, आकाराने वाढत असेल, वेदना होत असतील किंवा सौंदर्यदृष्ट्या खराब दिसणे इत्यादी समस्या असतील, तर लहान शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मी सर्व महिलांना एक महत्त्वाचा सल्ला देऊ इच्छिते. दर महिन्याला एकदा स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याची सवय लावा. कोणतीही नवीन गाठ, स्तनांच्या आकारामध्ये बदल, स्तनावर सुरकुत्या पडणे, तसेच निप्पलमधून रक्त किंवा इतर स्त्राव दिसणे इत्यादी अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टराचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, गाठ म्हणजे कॅन्सरच असे नाही, पण प्रत्येक गाठीची तपासणी आवश्यक आहे. योग्य वेळी निदान झाले तर अनावश्यक भीती दूर होते आणि गरज असल्यास योग्य उपचारही वेळेत करता येतात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्छेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 6:50 झालेली आहेत. ऐकूया परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण शासन आणि लोकसहभाग, हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
2: श्रोते हो नमस्कार. मानवाने प्रगल्भ मेंदूच्या वापराने अन ज्ञानविज्ञानाच्या आधारे लावलेल्या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुकर, सुसह्य आणि आनंदी झालेलं आहे. परंतु मानवाच्या आधुनिक आणि आत्ममग्न जीवनशैलीमुळे सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे आणि समतोल बिघडून गेला आहे. माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला पर्यावरणातूनच हवा, पाणी आणि अन्न प्राप्त करावं लागतं. प्रत्येक माणसाच्या चुकीच्या कृतीमुळे पर्यावरण जर बिघडत असेल तर या प्रचंड बिघडलेल्या पर्यावरणाला दुरुस्त करणे केवळ शासन यंत्रणेला त्याचमुळे अवघड जाते आणि बऱ्याचदा अशक्य देखील बनते. आपल्या देशात आणि जगात अनेक ठिकाणी लोकसहभागातून पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्याचे अनेक यशस्वी उपक्रम आपल्यासाठी प्रेरक ठरतात. खरं तर शासन

0: आपल्या परीने विविध प्रकारचे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाचे कार्य करतच असते, परंतु त्यामध्ये जर प्रत्येक लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला तर अशा योजनेचे यश मग मोठेच असते. अर्थात शासनाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घकालीन आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशा योजना आखल्याच पाहिजेत, त्यासाठी पुरेशी तरतूद केलीच पाहिजे. कारण पर्यावरण जर स्वच्छ असेल तरच देशातील नागरिकांना सुदृढ असे आरोग्य प्राप्त होणार आहे. आज आपण शासनासोबतच लोक सहभाग यांच्याद्वारे आपल्या परिसराचं संवर्धन करण्याबाबतची चर्चा करूयात. शासनाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कायद्यांच्या आधारे कठोर भूमिका घेणे आता अपेक्षित आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी जलसंधारण करणे, नदी पुनर्जीवन करणे यासाठी नियोजन आता आपल्याला करावे लागेल. वृक्षतोडीवर नियंत्रण आणून जैव विविधता संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मोकळ्या जागा लोकसहभागातून विकसित करण्यासाठी नियमित कराव्या लागतील. शहरातील प्रचंड गर्दी, हवा प्रदूषण दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार आणि पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आग्रहाने करावी लागेल. कठोर प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी केली तर हवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. भावी पिढीमध्ये पर्यावरणीय साक्षरता निर्माण व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि निसर्गाचं महत्व त्यांना कळावं यासाठी इको क्लब स्थापन करून वनस्पती आणि प्राणी पशुपक्षी आणि जैवविविधता याविषयी महत्व विद्यार्थ्यांना आग्रहाने सांगावे लागेल. निसर्ग भ्रमण, वृक्ष दत्तक योजना, पर्यावरण ऑडिट, ऊर्जा बचत अभियान यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यामध्ये पर्यावरणीय सजगता निर्माण करावी लागेल. पर्यावरणीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कृती संशोधन करण्यासाठी बालवैज्ञानिकांना प्रोत्साहित करावं लागेल. शालेय आणि महाविद्यालयातील युवक विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांनी आपल्या संस्थात्मक मांडणीतून आयोजित केलेल्या विविध उपक्रमातून आपल्या परिसरामध्ये नक्कीच अपेक्षित सकारात्मक बदल घडून येऊ शकतात एवढी शक्ती या विद्यार्थ्यांमध्ये असते. अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली होळी, विविध शाळा महाविद्यालयात होणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीची वेगळी प्रेरणा आणि जाणीव देतो. देश म्हणजे देशातील माणसे असे मानले जाते. या अर्थाने जर देशाचा विकास घडवायचा असेल तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या वर्तनामध्ये आता पर्यावरणीय साक्षरता आणून काही एक बदल घडावे लागतील. आपल्या जीवनशैलीने जर पर्यावरणाला हानी झाली असेल तर आपल्याच पर्यावरण स्नेही जीवनशैलीने त्यामध्ये उपयुक्त बदल देखील घडून येऊ शकतात हा विश्वास त्यातून निर्माण होईल. यासाठी जमेल तसे प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावणे आणि त्यासाठी कृतीशील होणे हे गरजेचे आहे. आपण सर्वांनीच एक गीत ऐकले असेल की हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ह्या गंगा जमुना शेती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करता, या मरण द्यावया स्मरण आपल्या बाहू पाहू द्या रे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. जे हात उसुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखा ते लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला निसर्गाच्या रक्षणाला, या देशाच्या प्रगतीचे भान जरासे राहू द्या रे. मित्र हो, तेव्हा आपल्या भारत भूमीच्या प्रगतीसाठी, या देशातील सुजलाम सुफलाम धरतीसाठी आपण आपल्या कर्तव्याचे भान जपण्याचा संकल्प आज करूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत शासन आणि लोकसहभाग, हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आज दुपारी 2:10 हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.
3: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो, नको काय म्हणतेस?
4: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालते की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे ठीक 7 वाजता आज दिनांक 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने, 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 GS चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्यागाथा याचा भाग

0: अरावा. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं आणि ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी. सकाळी 9:10 सप्रेम नमस्कार याचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:30. सकाळी 9:30 छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालसभा. आज यामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सूत्रनिवेदन आदिती जोशी यांचं आणि सादरकर्ते मुक्सित मुजावर. याचं पुन्हा प्रसारण रात्री 7:15. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजा काळे यांचं गायन, राग भूपाली तोडी. 11:00 हॅलो आपकी पसंद. 11:40 भावधारा. श्रोतेहो, दुपारी 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात ज्ञान भारतम या उपक्रमांतर्गत हस्तलिखितांचं डिजिटलायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर आला श्रावण. श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम. सहभाग स्मिता गोसावी, वैदेही जोशी, शुभदा धर्माधिकारी यांचा. दुपारी 1:05 गीतबहार. 1:40 परभणी आणि हिंगोली जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:00 कृषीवाणी. 2:30 नादब्रह्म. श्रोतेहो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला मराठी चित्रपट संगीत संध्याकाळी 5:00. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात संजीवनी मुळे आणि सहकार्यांनी सादर केलेल्या लावण्या आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा 6:50. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 कीर्तन मुंबई केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 नाटकों का अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभेअंतर्गत रहितोम सरकार यांचं गिटारवादन दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, याबरोबरच आमची सर्व बातमीपत्रं नियोजित वेळेत सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे ठीक 7 आहेत. श्रोतेहो, आज दिनांक 16 ऑगस्ट 2026. आजचा सुविचार: सकारात्मक विचार आपलं आयुष्य बदलू शकतात, म्हणून नेहमी आशावादी राहावं. सुविचार आपण ऐकलात.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: GS चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आज सकाळी 7:40. प्रायोजक कडक, लज्जतदार, उत्साही. GS चहा.
4: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली.

0: श्रोते हो एक निवेदन. हे निवेदन आहे पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडून. शिराळा येथील नागपंचमी यात्रा दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी साजरी होणार आहे. सदर दिवशी शिराळा येथे नागपंचमी यात्रा मोठ्या प्रमाणात भरवली जाते. यात्रेस जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील विविध भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक यात्रेकरू मोठ्या संख्येने सरकारी खासगी आणि इतर वाहनांनी येत असतात. नागपंचमीच्या दिवशी शिराळ्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असते, त्यामुळे नियमित रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडून रहदारीस अडथळा होऊ शकतो. तरी नागपंचमी दिवशी शिराळा येथील वाहतूक सुरक्षित राहावी, तसेच गर्दीत वाहन घुसून नागरिकांचे जीवितास धोका पोहोचू नये याकरता सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक सांगली तुषार दोषी यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम 34 प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारान्वये पेठनाका ते शिराळापर्यंतचे वाहतूक मार्गात दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजीचे 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे बदल करत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 पेठनाका इथून सर्व वाहने एकेरी मार्गाने शिराळ्याकडे जातील. शिराळ्याकडून राष्ट्रीय महामार्ग 48 कडे जाणारी सर्व वाहने शिराळा बायपास मार्गे कापरी कारवे ढगेवाडी फाटा ऐतवडे बुद्रुक फाटा लडेगाव वशी येडे निपाणी फाटा या मार्गाने महामार्ग क्रमांक 4 कडे जातील. शिराळा बायपास इथून पेठनाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. सदरचे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 131 प्रमाणे शिक्षा किंवा दंड करण्यात येईल. निवेदन संपलं.
1: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितलं जातो. फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं.
2: युवा बीट्स या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली यांची प्रणव लिमय यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: श्रोते हो एक निवेदन. मौजे 32 शिराळा येथे नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशांचे तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील तरतुदींचे पालन होण्यासाठी वन विभाग महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून आवश्यक दक्षता घेतली जात आहे. सन 2026 मधील नागपंचमी सणासाठी शिराळा येथील 41 ग्रामस्थांना केवळ शैक्षणिक उद्देशासाठी नाग पकडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ही माहिती वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील तरतुदीनुसार नाग हा वन्यप्राणी असून त्यास पकडणे, त्याची पूजा करणे, त्यास इजा पोहोचवणे किंवा कायद्याचा भंग होईल अशा पद्धतीने त्याचे फोटो अथवा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध करू नयेत. या संदर्भात कायद्यात स्पष्ट तरतुदी आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. संबंधित गुन्ह्यांसाठी कारावास आणि दंडाची तरतूद आहे. त्यामुळे नागपंचमी सणाच्या कालावधीत नागरिकांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशांसह वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील सर्व संबंधित तरतुदींचे काटेकोर पालन करावे असे आवाहन वन विभागाने केले आहे. नाग पकडणे, नागाची बेकायदेशीर पूजा करणे, त्यास इजा पोहोचवणे किंवा वन्यजीव कायद्याचे उल्लंघन करणारी कोणतीही कृती आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 अथवा वन अधिकारी चंद्रकांत

0: देशमुख. मोबाईल क्रमांक 7668755501 यावर संपर्क साधावा. वन्यजीवांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे नागपंचमीचा सण कायदेशीर, सुरक्षित आणि वन्यजीवांच्या संरक्षणास पूरक पद्धतीने साजरा करावा असे आवाहनही वन विभागामार्फत करण्यात आले आहे. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: BSNL के संग फ्रीडम ऑफर, सिर्फ एक रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800 180 1503 पर कॉल करें.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

आकाशवाणी पुणे पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधार शक्तींची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि गोल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात. तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडला. त्यांच्या आगमनानंतर लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं. त्यानंतर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं. एकेकाळी कमकुवत अर्थव्यवस्थांच्या यादीत असलेल्या भारतानं आता जगातील एक प्रमुख आणि सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून स्थान निर्माण केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचं मोठं उद्दिष्ट भारतानं निश्चित केल्याचं त्यांनी नमूद केलं. विविध क्षेत्रांमधील देशाच्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला. पुढील एका वर्षात 1 कोटी तरुणांना AI कौशल्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचं मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं. या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था आणि निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा

0: समावेश आहे. सप्तधारांचा उपयोग करण्याचं आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले,
1: आज उस युग को भी याद करना चाहूंगा जब देश भारत का सामर्थ्य सप्त सिंधु के रूप में हम जानते थे, हम समझते थे, हम सुनते थे. अब विकसित भारत बनाने के लिए हमें नई धारा चाहिए. आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूँ. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ, वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
2: महाराष्ट्राचा विकास जो आहे हा सर्वांना सोबत घेऊन कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे. मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल. आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून या आपल्या स्वातंत्र्यदिनी एवढाच निर्धार करूया की सर्वांना आपले अधिकार या ठिकाणी माहिती आहेत, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, पण त्याचवेळी आपण सगळे आपल्या कर्तव्याची आठवण देखील करूया. ती कर्तव्य देखील आपल्या संविधानानेच आपल्याला सांगितली आहेत. सर्व नागरिक मिळून आपल्या कर्तव्याचं भान ठेवूया आणि आपला तिरंगा हा सदैव उंचच उंच राहील अशा प्रकारचं संकल्प आज करूया.
0: महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणं हेच विकसित भारताचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. सध्या 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून पुढील वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ऐंशीवा स्वातंत्र्यदिन काल राज्यात उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा हा वृत्तांत.
3: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यातल्या विधान भवनात ध्वजारोहण झालं. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ऐतिहासिक शनिवारवाड्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण झालं. ठाण्यातल्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, महिला यशकथा या विषयावरील स्त्री दर्पण या ई बुकचं प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येही पालक मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत स्मारकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल, तसंच वीर प्रेरणास्थळ देखील साकारण्यात येईल अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मधल्या कार्यक्रमात केली. रत्नागिरी, अकोला, जळगाव, नवी मुंबई इथं अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळवलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पुण्यासह भंडारा, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, जालना जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, यवतमाळ, बुलढाणा इथल्या कार्यक्रमात उपस्थितांना जलसंधारणाची तसंच नशामुक्तीची शपथ देण्यात आली. रायगड जिल्ह्यात देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचं जतन करण्याचा संकल्प करण्यात आला. सोलापूरमध्ये महापालिकेच्या 4 ई-बसेसचं उद्घाटन करण्यात आलं. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकरी शास्त्रज्ञ उद्योजक मंचाचा प्रारंभ कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथली 15 ऑगस्ट सुरू होताच रात्री 12:01 ध्वजारोहण करण्याची गेल्या 80 वर्षांपासूनची अनोखी परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या दाभोसा धबधबा इथं उभारण्यात आलेल्या आकर्षक ग्लास स्कायवॉकचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या

0: हस्ते करण्यात आलं. तिरंगा रॅली, रक्तदान शिबिर, मॅरेथॉन, देशभक्तीपर गीत असे विविध कार्यक्रम काल दिवसभर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह सुरेखा जोशी, पुणे.
1: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या 29 नवीन योजना काल महाडीबीटीवर उपलब्ध करून देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं. शासनाच्या महाडीबीटीवर नसलेल्या उर्वरित सर्व योजना टप्प्याटप्प्यानं या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता 105 झाली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासंबंधी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आता आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती संगणकाद्वारे मिळवली जाणार असून लाभार्थी तिचे माता पिता यांची EKYC करण्यात येणार असल्यानं वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज नसेल. तसंच पुढील टप्प्यातील लाभांसाठी देखील पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. मातीचं संवर्धन आणि पाण्याचं शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणं ही काळाची गरज आहे. याच विचारातून मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यात यंदा 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा दिवस महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरेल असं मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात शपथेचं वाचन आणि जलसंधारण अभियानाच्या संकेतचिन्हाचं प्रकाशन करताना ते बोलत होते. पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विविध पायाभूत सुविधांच्या कामात बनावट वर्क ऑर्डर देण्याच्या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी 2-3 आरोपी असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिकमध्ये दिली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये श्रीलंकेतील ग्वाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या 2 बाद 288 धावा झाल्या. देवदत्त पडिलकल यानं नाबाद शतक ठोकलं. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी देवदत्त पडिलकल 131 तर ऋषभ पंत नाबाद 27 धावांवर खेळत होते. विश्वचषक हॉकी स्पर्धेला काल नेदरलँड्समध्ये प्रारंभ झाला. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना काल अॅम्स्टेलविन इथं वेल्स संघाबरोबर झाला. या सामन्यात भारतानं वेल्सवर 3-1 अशी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधारा शक्तीची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेली आहेत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

अरुण दाटे यांच्या स्वरात, सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकलत, संगीत होतं यशवंत देव यांचं. एक गाणे ताजेतवाने आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा आयोजित केली जाते. याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोशातील विद्याव्यासंगी सहाय्यक प्रीती साळुंके

0: कुंडे मॅडम यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा जी घेतली जाते तर या स्पर्धेचं उद्दिष्ट किंवा स्वरूप याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच या स्पर्धेची सुरुवात कशी झाली किंवा त्याची कल्पना कोणाला सुचली, कशी सुचली आणि आपण शाळा, विद्यार्थी, पालक यांच्यापर्यंत कसं पोहोचता याविषयी जरा आम्हाला सविस्तर सांगा.
1: मराठी भाषा विभागाचं अंतर्गत कार्यालय महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केलं जातं. ज्याप्रमाणे इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये विश्वकोशाला अनुसरून पाठ आहे, त्या पाठाला अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचं आयोजन करत असतो. शालेय अभ्यासाला समांतर अशा पद्धतीने हा उपक्रम राबवण्यासाठी संपादकीय स्तरावरून आणि प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न करण्यात येतात. यापूर्वी सन 2023 सालापासून माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या परीक्षेचं आयोजन करत होतो आणि जेव्हा त्या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर तेव्हा आपण माननीय भाषा सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात मागच्या वर्षीपासून राबवायला सुरुवात केली आणि याच्यासाठी आपण सध्या तांत्रिक यंत्रणेसाठी पुणे विद्यापीठ यांच्या विभागाची मदत घेत आहोत.
0: मॅडम, आता या परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय असतो आणि तो कोण निश्चित करतं किंवा ह्या प्रश्नपत्रिका ज्या असतात त्यांचं स्वरूप कसं असतं याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
1: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी जो अभ्यासक्रम आहे त्याची निश्चिती विश्वकोश कार्यालयातर्फे करण्यात येते. त्याच्यासाठी कुमार विश्वकोशातील निवडक नोंदींचा जो संग्रह आहे तर तो आपण आपल्या साईटवरती PDF स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना पुरवत असतो आणि त्याच्यानंतर त्या अभ्यासक्रमावर आधारित आपण परीक्षा घेत असतो. मग साधारण परीक्षा जी डिसेंबर जानेवारी दरम्यान असते तर त्याच्या 2 ते 3 महिने अलीकडे हा अभ्यासक्रम आहे तर तो आपण साईटवर प्रसिद्ध करत असतो आणि या अभ्यासक्रमावर आधारित 50 प्रश्नांची बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका घेण्यात येते आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या पद्धतीने 100 गुण असतात. परीक्षा कालावधी हा 1 तासाचा असतो. 1 तासामध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा देणं अपेक्षित आहे आणि कोणत्याही माध्यमातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. इयत्ता 9वीचे विद्यार्थी फक्त ही परीक्षा जी आहे ती मराठी माध्यमातूनच घेतली जाते आणि संगणक किंवा मोबाईलचा वापर करून विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी अभ्यासक्रम जो आहे तर त्यामध्ये मराठी विश्वकोशाची प्रस्तावना आणि कुमार विश्वकोशातील निवडक नोंदी यांची माहिती विश्वकोशाच्या साईटवर आपण देत असतो. या व्यतिरिक्त मराठी वर्णानुक्रमाबद्दलही विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं अपेक्षित आहे. शुद्ध लेखनाला अनुसरूनही आपण यामध्ये प्रश्न विचारत असतो.
0: मॅडम, तुम्ही म्हणालात आत्ता की ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेतली जाते तर मग एवढ्या मोठ्या महाराष्ट्रभर पोहोचणं आणि प्रत्यक्ष परीक्षा राबवणं, प्रक्रिया ही राबवणं हे खूप कठीण असेल पण मग ही परीक्षा कशा प्रकारे घेतली जाते किंवा ही परीक्षा पद्धती कशी राबवली जाते?
1: मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी जी नोंदणी आहे तर ती मराठी विश्वकोशाच्या साईटवर www.marathiviswakosh.org या साईटवरती आपण त्याची माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना पुरवत असतो. नोंदणी प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते आणि ज्या वेळेला नोंदणीची तारीख आपण साईटवर देतो त्यानंतर ठराविक कालावधीसाठी आपण नोंदणी त्या साईटवरती करू शकता. नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने, समन्वयकांनी कशा पद्धतीने त्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं आहे तर या संदर्भातला मार्गदर्शक व्हिडिओ सुद्धा आपण तिथे साईटवरती दिलेला आहे आणि नोंदणी करताना शाळेचा UDIS क्रमांक जो आहे त्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि त्याच्यानंतर ती सर्व परीक्षेला जे बसणार आहेत विद्यार्थी त्यांची यादी तयार होते आणि तिथून तुम्हाला परीक्षेमध्ये नोंदणी करता येते.
0: मॅडम, तुम्ही सांगतायत हे खूप छान यंत्रणा जरी राबवली तरी ऐन वेळेला काहीतरी अडचणी येत असणारच तर विद्यार्थी, पालक, शिक्षक, समन्वयक या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग असतो तर या आयोजनादरम्यान ज्या अडचणी येतात तर त्या अडचणींचं निवारण मग अशा प्रसंगी कसं केलं जातं?
1: विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा म्हटलं

0: की थोडंसं त्याचा माध्यम बदल असतो, लेखी परीक्षेपेक्षा व्यतिरिक्त थोडंसं येतं त्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांना पूर्वतयारी करता यावी किंवा परीक्षेचं स्वरूप कळावं याच्यासाठी आपण ना दोन टप्पे ठेवलेले आहेत. एक आहे मॉक टेस्ट, जी अभिरूप चाचणी आहे, पहिली पायरी म्हणता येईल ह्याला विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेची. तर मॉक टेस्टिंगच्या दरम्यान आपण विद्यार्थ्यांची जी नोंदणी करून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी त्यांना आपण लॉग इन आय डी जनरेट होतो आणि त्याच्यानंतर त्यांना त्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने परीक्षा द्यायची आहे तर याचं स्वरूप कळावं म्हणून एक अभिरूप चाचणी देण्याची आपण त्याच्यामध्ये सूचना करतो. आणि त्यामधून त्यांना मुख्य परीक्षेच्या वेळी कोणती काळजी घ्यायची आहे तर त्याची एक त्यांना संकल्पना कळते की अशा पद्धतीने त्यांना मुख्य परीक्षेला बसायचं आहे. आणि मॉक टेस्टिंगसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर सहभाग दिला तर त्यांना मुख्य परीक्षेला ज्या तांत्रिक अडचणी येतात तर त्यांचा आधीच अंदाज येतो. आणि जर आल्याच तांत्रिक अडचणी तर त्याच्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांक जो आपण आपल्या साईटवर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधायचा आहे आणि तिथून त्यांच्या हर तऱ्हेच्या म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणा, पालकांना म्हणा किंवा समन्वयकांना कोणत्याही तऱ्हेच्या जर अडचणी आल्या तर त्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क केल्यावर त्या दूर केल्या जातात.
1: हा म्हणजे त्यांनी आपल्या www.marathiviswakosh.org वर सगळं माहिती त्यांना मिळू शकते, तिथे कायम संपर्कात राहणं उचित राहील.
0: आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही विश्वकोश कार्यालयाला देखील संपर्क करून जर काही शंका असेल तर त्या पद्धतीने तुम्ही संपर्क करून त्याचा शंका निरसन करून घेऊ शकता.
2: या व्यतिरिक्त नोंदणी केल्यानंतर समन्वयकांचा जो आपण माहिती घेणार आहोत शाळेच्या शिक्षकांची तर त्याचा आपण एक व्हॉट्सअप प्रणालीद्वारे ग्रुप तयार करतो आणि त्यावरही वेळोवेळी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने ज्या सूचना द्यायच्या असतात त्या समन्वयकाच्या माध्यमातून आपण पुरवत असतो.
1: मॅडम ह्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्यानंतर त्याचा निकाल घोषित होतो, त्यानंतर त्यांना काही पारितोषिकं दिली जात असतील कारण विद्यार्थ्यांना प्रेरणा पारितोषिकातूनच मिळते, तर कशा स्वरूपाचं ह्या पारितोषिकांचं स्वरूप असतं एकंदरीत आणि ती केव्हा दिली जातात साधारणतः याविषयी जरा सांगा.
0: हो नक्कीच मॅडम, स्पर्धा दिल्यानंतर आपण लगेचच निकाल जाहीर करत नाही, परीक्षा समिती आणि संगणक विभाग यांच्या समन्वयातून योग्य परीक्षणानंतर आपण त्याचा संकेतस्थळावरती निकाल जाहीर करतो. जे संकेतस्थळावर निकाल जाहीर करतो तर त्याच्यामध्ये आपण राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय असे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीने गुणांकन पद्धतीच्या नुसार आपण त्याच्यामध्ये क्रमांक देत असतो. आणि ग्रामीण व शहरी विभाग या पद्धतीने आपण शाळांचं वर्गीकरण करतो आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण पारितोषिकं देत असतो. पारितोषिकाचं जे स्वरूप आहे तर त्याच्यामध्ये विश्वकोशाचं सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम ही विद्यार्थ्यांना दिली जाते आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना विश्वकोशातर्फे प्रमाणपत्र दिलं जातं. समन्वयक शिक्षकालाही आपण प्रमाणपत्र देत असतो आणि त्याच्यानंतर पारितोषिक वितरणाचा जो दिनांक आहे तो आपण साईटवरती जाहीर करतो आणि त्या पद्धतीने ती प्रक्रिया राबवण्यात येते. यावर्षी जिल्हास्तरीय पारितोषिकं जी आहेत तर त्यांचं वितरण माननीय जिल्हाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आलं, त्यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आणि राज्यस्तरीय विद्यार्थी जे आहेत त्यांचा गुणगौरव समारंभ माननीय मंत्री महोदय यांच्यातर्फे प्रस्तावित आहे.
1: मॅडम एकंदरीतच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही परीक्षा घेतली जाते तर या स्पर्धेची म्हणजे ज्ञानवर्धन स्पर्धेची एकंदरीत उपयुक्तता काय आहे किंवा तिला कसा प्रतिसाद आतापर्यंत लाभलेला आहे?
0: विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेची उपयुक्तता जर बघायला गेलं तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीला चालना मिळावी हा त्याचा मुख्य उद्देश राहील. कारण विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमातून अभ्यास होतच असतो, त्यातून ते वाचन करतच असतात, त्या व्यतिरिक्त ते अवांतर वाचन सुद्धा करत असतात, पण संदर्भ ग्रंथ कशा पद्धतीने हाताळावेत आणि त्यांच्या वाचनाला विद्यार्थ्यांनी प्रवृत्त झालं पाहिजे, एक प्रकारे वाचन संस्कृतीची जोपासना जी आपण म्हणतो तर ती या उपक्रमातून त्याला चालना मिळेल असं आम्हाला वाटतं. आणि यासाठी विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत आहे.
1: नक्कीच मॅडम, ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये एक संशोधक वृत्ती आणि त्या अनुषंगाने होणारा अभ्यास यासाठी होईल आणि आपण कुमार विश्वकोश तर उपलब्ध करून दिलेले आहेतच, त्यामुळे त्यांना त्याचा उपयोग भावी जीवनात वेळोवेळी होईलच. मॅडम आज आपण इथं आलात आणि आम्हाला विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा या विषयावर खूप छान माहिती सांगितलीत, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली

0: मत, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. नवीन विषय आणि नवीन तज्ञांसह पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: वाजून 25 मिनिटांनी वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणी मुंबई.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
2: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
3: सकाळचे 7:40 झालेली आहेत। श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत
4: GS चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा। या कार्यक्रमाचे प्रायोजक कडक, लज्जतदार, उत्साही GS चहा।

0: सुद्धा आसामचा गोल्डन सिटी सिडस चहा जीएस चहा।
1: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा, लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं आणि ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं आहे।

प्रत्येक गोष्ट सांगता येत नाही, काही गोष्टी आपल्या स्वतःच्या कौशल्याने करून मन जिंकायचे असतात. या संबंधात एक कवी फार छान सांगतोय. तो म्हणतोय, सर्व विद्या गुरुची नको, स्वतःचे काहीतरी असावे. या ओळीप्रमाणे अहिल्येनं पतीचे भेट होताच त्यांचं दर्शन घेतलं आणि खंडेरावांचं मन प्रसन्न झालं. का झालं प्रसन्न? तर ज्या अहिल्येचं सगळेजण कौतुक करतात, ज्याच्या मनात आपल्याबद्दल किती आदराची भावना आहे, याचं प्रत्यंतर आलं. याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला. खरंच हा अनुभव किती अवघड असतो. पहिली भेट, काय बोलावं, कसं वागावं, इथं गुरुची विद्या कामाला येत नाही. स्वतःचं कौशल्य वापरलं पाहिजे, हे अहिल्येनं वापरलं आहे व त्याचा परिणाम खंडेरावावर झालेला आहे.

0: आपुल्या भेटीने होई हर्ष।
1: बघा प्रसंग कसा आहे, प्रसंगाचं मर्म ज्याला जाणता येतं तो यशस्वी होतो। अहिल्येनं आपल्या पतीच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपला आणि त्या अत्यंत आदराने त्यांना म्हणाल्या, आपली भेट झाली, मला अतिशय आनंद झाला। या सगळ्या वागण्यात बोलण्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक भावना शब्दात व्यक्त होत नसते, काही वागणं शब्दाच्या पलीकडचं असतं, ते चेहऱ्यावरून आणि आपल्या देहबोलीवरून लक्षात येते। अहिल्येने खंडेरावांना परमेश्वर मानलेला आहे हे आपणास मोजक्या शब्दात सांगितलेलं आहे आणि हे खंडेरावांना कळलेलं आहे।

0: हावे
1: बघा कसं आश्चर्य घडत चाललं आहे. सामान्यातील सामान्य स्त्री सुद्धा तवा तापलेला असतो तेव्हा चलाखीने भाकरी भाजून घेते. अहिल्या तर असामान्य. कन्यारावांच्या मनस्थितीचा त्यांनी पूर्ण विचार केला. या तापलेल्या तव्यावर अहिल्याने उपदेशाची छानशी भाकरी भाजून घेतलेली आहे. त्या म्हणतायत वडीलधारी माणसं सांगतात ते आपल्या हिताचं असतं. त्यांनी सांगितलेलं आपण आचरणात आणलं तरच संधीचं सोनं होण्यास उशीर लागत नाही. मामनजी मल्हारराव होळकर यांच्या शौर्याने माझ्यात बदल झाला. त्यांचे वचनात आपण राहाल त्यांचे ऐकाल तर संधीचं सोनं कसं करायचं हे तुमचे तुम्हालाच कळेल.
0: सुनी आप

0: स असे संधी नामी शूरत्वास।
1: अहिल्या आपले पती खंडेरावांना म्हणतात आपण शूर आहात, आम्ही जाणतो, आपला पराक्रमही आम्ही जाणतो। आपणास मी विनवणी करते की आपले शूरत्व दाखवण्यास आपणास फार चांगली संधी आहे, आपणास मामंजी मार्गदर्शन करतील, शिवाय त्यांचे समवेत आपण मोहिमेवर जाऊ शकता। असं भाग्य कमी लोकांना भेटतं, ते तुम्हाला भेटलेलं आहे, या संधीचं सोनं करावं।

0: खंडेराव
1: खंडेराव आणि अहिल्या यांचा एकमेकांशी होणारा संवाद वाढू लागला. थंडाई घेऊन निवांत राहून झोपून राहणारे खंडेराव राजेपणाला शोभेल अशा छंदानुसार ते शिकारीला जाऊ लागले. राजे रजवाडे यांना शिकार करणे फार आवडते. त्या पतीपत्नी मध्ये जसजसा संवाद वाढत चालला तस तसा त्यांच्यामध्ये एक नव चैतन्य येऊ लागलेलं आहे.
2: विचार पुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन योजनगंधा जोशी यांचं होतं.
3: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
4: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:45 झालेली आहेत. श्रोते हो आता ऐकूया गाणी मनातली.

0: आशा भोसले यांच्या स्वरात नितीन आखवे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम गाणी मनातली.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस,

रविवारी सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर बालसभा

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितलं जातो। फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं।
2: युवा बीट्स या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली यांची प्रणव लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात कवी ग्रेस यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. सकाळचे 8 वाजता आहेत. आता ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही आता प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम। माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली। भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात। देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक। आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी। आता सविस्तर बातम्या। देशभरात काल 80वा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला। दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला। लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं। आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं। या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गती शक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था, निळी अर्थव्यवस्था,

अर्थात ब्लू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचा भाग म्हणून यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले हा उपक्रम भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात आला. काल स्वातंत्र्यदिनी सॅन फ्रान्सिस्को मधील भारताच्या वाणिज्य दूतावासाद्वारे ध्वजारोहण करून या रिलेची सांगता झाली. 54 देश आणि विविध कालक्षेत्रातून प्रवास करत पूर्वेकडील फिजीपासून पश्चिमेकडील अमेरिकेपर्यंतचा हा प्रवास पूर्ण झाला असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. फिजीमधील भारताच्या उच्चायुक्तालयातून सुरू झालेल्या या उपक्रमातून एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत विविध देशांमध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. जगभरातील भारतीय समुदाय आणि भारताच्या मित्र राष्ट्रांना एकत्र आणणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. या सर्व उपक्रमात परदेशस्थ भारतीयांनी मोठ्या उत्साहानं भाग घेतला. यामुळे त्यांची तिरंग्याशी भावनिक जवळीक होऊन भारताशी राष्ट्रभक्तीनं जोडल्याची अनुभूती या उपक्रमाद्वारे घेता आली. तसंच भारताच्या राष्ट्रीय भावनेचं आणि अभिमानाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरमचा चिरंतन वारसा साजरा करत या रिलेद्वारे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याचंही अधोरेखित करण्यात आलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी काल शुभेच्छा संदेशाद्वारे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वैयक्तिक संबंधांमुळे भारत अमेरिका संबंध सातत्यानं वृद्धिंगत होत आहेत आणि ते पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाले आहेत असं रुबिओ यांनी म्हटलं आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू, नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि स्लोवाक प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आदी जागतिक नेत्यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण आणि द्विपक्षीय संबंधांबद्दलही त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच केंद्रीय मंत्री, प्रमुख राजकीय नेते आणि सरकारी योजनांचे निवडक लाभार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील पारंपरिक लोककलांचं सादरीकरण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज 8वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभर त्यांना विविध उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा होत असून काही वेळापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आदरांजली अर्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात पंतप्रधानांनी समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेल्या संदेशात आदरांजली वाहिली आहा.

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तामिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून या दरम्यान ते चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवरूर आणि तंजावर इथं आयोजित विविध शैक्षणिक, स्मृतीपर आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज चेंगलपट्टू इथं एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या 22व्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती उपस्थित राहतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानमधील अलवर इथं

0: उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात राजस्थानमधील 17 जिल्ह्यांमधील 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची ई पायाभरणी आणि ई उद्घाटन देखील शहा यांच्या हस्ते होणार आहे. बलुच नेते मीर यार बलुच यांनी पाकिस्तानी लष्करावर युद्ध गुन्हे केल्याचा आणि नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. सुरबमधील गिदार गोधन भागात मंगळवारी पाकिस्तानी लष्करानं केलेल्या कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही मीर यार बलुच यांनी म्हटलं आहे. या कारवाईत महिला, मुलं आणि लहान बालकांसह 30 नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. नेदरलँड्समध्ये सुरू झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्सवर मात करत विजय सलामी दिली आहे. नेदरलँड्समधील एम्स्टेलविन इथं झालेल्या FIH हॉकी विश्वचषकाच्या ड गटातील सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग यानं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. पुरुष क्रिकेटमध्ये भारत श्रीलंका दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या 2-288 होती. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडिक्कलनं नाबाद 131 धावा केल्या तर KL राहुल 77 धावांवर असताना दुखापतीमुळे निवृत्त झाला. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजय सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई मध्यम लहरी 239.81 meters अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: हेच खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे। परमेश्वराची विश्वनिर्मिती जी आहे, ही विश्वनिर्मिती कोणी करत नाही, तर ही विश्वनिर्मिती होते। ज्याप्रमाणे आपण आहोत म्हणून धाम येतो, त्याप्रमाणे परमेश्वर आहे म्हणून विश्वनिर्मिती होते। परमेश्वराची ही निर्मिती अलौकिक आहे, परमेश्वराचं हे सगळं अलौकिक आहे। हे सगळं निसर्गतः निर्माण झालेलं आहे, हे सगळं आपोआप झालेलं आहे आणि ही निर्मिती म्हणजे नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था आहे। ही व्यवस्था पुन्हा स्वयंनियंत्रित आहे। आपल्या शरीराच्या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की ही व्यवस्था स्वयंनियंत्रित आहे। शरीराच्या ठिकाणी रक्ताची जी निर्मिती आहे, ही निर्मिती स्वयंनिर्मित आहे। तिकडे कोणी कारखानदार बसलेला नाही निर्मिती करायला की करूया रक्त निर्माण, ती निर्मिती आपोआप होते आहे। रक्ताचा पुरवठा हा आपोआप होतो आहे। हृदयाचे ठोके पडत आहेत, फुफ्फुस खालीवर होत आहेत, ही सगळी शरीराची यंत्रणा जी आहे ही आपोआप चाललेली आहे। ही व्यवस्था जशी स्वयं नियंत्रित आहे तशी ती स्वयंचलित आहे। स्वयंचलित, इथं कोणी नियंत्रण करायला बसलेलं नाही आणि कोणी चालवायलाही बसलेलं नाही। आपणच चालतो, आपणच स्वतःला नियंत्रित करतो। ही व्यवस्था स्वयं नियंत्रित आहे, स्वयंचलित आहे, तशी ती नैसर्गिक नियमांनी बद्ध आहे। नैसर्गिक नियमांनी बद्ध आहे हे फार महत्वाचं आहे की हे शरीर निसर्गाच्या नियमांनी बद्ध आहे, निसर्ग नियमांनी ते मंडित आहे आणि म्हणून एकदा का तुम्ही हे शरीर धारण केलं की हे निसर्गाचे नियम तुम्हाला लागू होतात। आपलं हे जे शरीर आहे आणि हे विश्व आहे, हे सर्व निसर्गाच्या नियमांनी बद्ध आहे, निसर्गाच्या नियमांनी बांधलेलं आहे, निसर्ग नियमांनी मंडित आहे। याचा अर्थ असा की आपण ज्याला परमेश्वर असं म्हणतो, आता हे जे काही मी सांगतो आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे हे लक्षात घ्या, आपण ज्याला परमेश्वर असं म्हणतो म्हणजे चैतन्य शक्ती, परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्ती, चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर, हे पाठ करा। मँगो म्हणजे आंबा, आंबा म्हणजे मँगो, तसं हे पाठ करा की परमेश्वर म्हणजे आपण डोळ्यासमोर जे आणतो ते आणू नका, चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर आणि म्हणून सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते। किंवा ईश्वर सर्व भूतानाम हृदयेषु अर्जुन तिष्ठति, तेव्हा लक्षात ठेवायचं की परमेश्वर ज्याला आपण म्हणतो हा परमेश्वर म्हणजे दुसरा तिसरा काही नाही तर चैतन्य शक्तीचा विराट सागर आहे आणि जो सच्चिदानंद स्वरूप आहे। लक्षात घ्या की चैतन्य शक्तीचा विराट सागर जो सच्चिदानंद स्वरूप आहे त्याला परमेश्वर असं म्हणतात आणि हा परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्ती ज्या वेळेला स्फुरते आणि विश्वरूपानं प्रगट होते त्यावेळेला ती निरनिराळी उपाधी धारण करते, म्हणजे निरनिराळी रूप धारण करते आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अनंत रूपे अनंत वेषे देखिले त्यासी बाप रखुमा देवीवरू खूण बाणली आयसे, देखिला देखिला माये देवाचा देवो फिटला संदेहो निमाले दुजेपणा।

0: इथं ज्ञानेश्वर महाराजांनी अनंत हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे तो ज्या वेळेला प्रगट होतो त्यावेळेला अनंत रूप आणि अनंत वेश तो घेतो। अनंत रूपाने अनंत वेशाने तो प्रगट होतो आणि तो जेव्हा प्रगट होतो म्हणजे तो ज्या वेळेला उपाधी धारण करतो त्यावेळेला निसर्गाचे नियम त्याला लागू होतात। हे मला सांगायचंय, चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर आणि त्यानं प्रगट होण्यासाठी उपाधी धारण केली की त्याला निसर्गाचे नियम आपोआप लागू होतात। हे मी फार महत्वाचं सांगतोय। त्या चैतन्य शक्तीनं जर वाघाचं रूप घेतलं तर त्या चैतन्य शक्तीला त्या वाघासाठी जे काही नियम असतील ते सगळे त्याला लागू होतील। कावळ्याचं रूप घेतलं तर कावळ्यासाठी जे नियम असतील ते त्याला लागू होतील। जर वृक्षाचं रूप घेतलं चैतन्य शक्तीनं तर वृक्षाला जे नियम लागू आहेत ते नियम लागू होतील। म्हणजे निरनिराळी रूप ज्याला तो घेतो त्यावेळेला त्याला निरनिराळे नियम लागू होतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। तो एकाच पद्धतीनं सर्व ठिकाणी प्रगट होत नाही तर प्रत्येक ठिकाणी त्याची पद्धत वेगवेगळी आहे। तो अनंत रूप आहे, अनंत वेश आहे, त्याप्रमाणे प्रगट होण्याची त्याची पद्धती सुद्धा अनंत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून बघा की कावळा वेगळ्या रीतीनं प्रगट होतो, चिमणी वेगळ्या रीतीनं प्रगट होते, कबूतर वेगळ्या रीतीनं प्रगट होतं, म्हणजेच ते आपलं जीवन जगतं। वाघ निराळ्या पद्धतीनं आपलं जीवन जगतो, माणूस निराळ्या पद्धतीनं जीवन जगतो, वृक्ष वनस्पती वेली हे सर्व निराळ्या पद्धतीनं जीवन जगतात, जलचर उभयचर प्राणी हे निराळ्या पद्धतीनं जीवन जगतात। सांगायचा मुद्दा असा की चैतन्य शक्ती जेव्हा उपाधी धारण करते तेव्हा त्या चैतन्य शक्तीला निसर्गाचे नियम लागू होतात। हा एक महत्वाचा सिद्धांत आपण लक्षात ठेवला पाहिजे। गंमत अशी आहे की वाघ हा वाघासारखाच असतो, वाघ हा वाघासारखाच राहणार, चिमणी ही चिमणीसारखीच राहणार, कबूतर कबूतरासारखंच राहणार, तसं माणसानं माणसासारखंच असलं पाहिजे आणि हे माणूस करत नाही ही मानवजातीची शोकांतिका आहे। बाकीचे जे प्राणी आहेत ते आपापल्या धर्माप्रमाणे वागतात, म्हणजे ते आपापल्या प्रकृती धर्माप्रमाणे वागतात। इथं धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, प्रकृती धर्माप्रमाणे बाकीचे वागतात। फक्त माणूस हा एकच प्राणी असा आहे की तो प्रकृती धर्माप्रमाणे वागताना दिसत नाही। माणूस आपण चैतन्य शक्ती आहोत हे विसरला, दुसरं असं की आपण माणूस आहोत हे तो विसरला, आपण माणसासारखं वागलं पाहिजे हे तो विसरला, आणि आज तो कसा वागतो आहे हे खुद्द ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही। याचा परिणाम असा झालेला आहे की मानवी जीवनामध्ये सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कोणी असं समजत असेल की संसार हे दुःखाचं मूळ आहे तर हा त्याचा भ्रम आहे, कारण संसार दुःखाचं मूळ नाही। माणसाच्या ठिकाणी हा जो गाढवपणा आहे की माणूस हा आपल्या माणूसपणालाच विसरलेला आहे, माणूस स्वतःलाच विसरलेला आहे, हे खरं तर माणसाच्या दुःखाचं मूळ आहे। खरं दुःखाचं मूळ हे आहे, पण आपण मात्र ते आपल्या बायको मुलांवर संसारावर प्रपंचावर सोडून मोकळे होतो। तेव्हा सांगायचा मुद्दा असा की चैतन्य शक्ती जेव्हा जेव्हा उपाधी धारण करते तेव्हा तेव्हा त्या चैतन्य शक्तीला निसर्गाचे नियम लागू होतात। ज्या ज्या उपाधीमध्ये चैतन्य शक्ती प्रवेश करते त्या त्यावेळी त्या चैतन्य शक्तीला निसर्गाचे नियम लागू होतात। हा जीवनविद्येचा सिद्धांत आपण लक्षात ठेवला पाहिजे। ओम शांती शांती शांती।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले। चिंतन हाच चिंतामण।

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
1: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र। सकाळचे 8:55 झालेली आहेत। श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम लखलख चंदेरी।

0: नक्ष अजीज आणि चिन्मयी श्रीपदा यांच्या आवाजात कांतारा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बी अजनीश लोकनाथ यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम लखलख चंदेरी आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़ें. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800 180 1503 पर कॉल करें.

0: या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं कौशल किशोर यांचं. संगीतकार आणि गायक होते विशाल मिश्रा.
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: अरोमा दासगुप्ता आणि राजीव सुंदरेसन यांच्या आवाजातलं चिडियाखाना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. अनिल पांडे यांच्या गीताला संगीत होतं विवेक राजगोपालन यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
0: सकाळचे 9:10 झालेली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम सप्रेम नमस्कार.

0: प्रेम नमस्कार
1: धनश्रीताई
0: संदीप दादा
1: सप्रेम नमस्कार या श्रोत्यांच्या लाडक्या पत्रोत्तरांच्या कार्यक्रमात
0: आपण आपल्या श्रोत्यांचं मनापासून
1: स्वागत करूया.
0: दादा कालच आपण 15 ऑगस्ट अर्थात आपला स्वातंत्र्य सोहळा साजरा केला
1: हो
0: आणि खरंच स्वातंत्र्य सोहळ्याला 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि विशेष सांगू का की प्रगतशील भारत आज आपला आहे आणि या प्रगतशील भारत देशामध्ये आपण राहतो याचा मला खूप अभिमान वाटला.
1: खरंच आहे आणि या भारताच्या जडणघडणीमध्ये आपल्या सर्व नागरिकांचं तितकंच योगदान आहे.
0: हो अगदी
1: आणि हे आपल्याला विसरून चालणार नाही त्यामुळं प्रथमतः आपण सर्वांना शुभेच्छा देऊयात आणि कार्यक्रमाला
0: सुरुवात करूयात.

0: तर दादा आणखीन एक तुला सांगायचंय.
1: संदीप दादा आता हेच बघ ना, सांगली आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर आपण ऐकत आहोत.
2: धनश्री, ते तुला आठवत आहे सुरुवातीला आपले सांगली केंद्राचे कार्यक्रम हे फक्त मेडियम वेव्ह अर्थात मध्यम लहरी वाहिनीवरतीच ऐकले जात होते.
0: त्यानंतर FM बँडवर देखील आपलं प्रसारण सुरू झालं.
2: आणखी हो, काही कालावधीनंतर आपलं आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा सुरू झालं.
0: आणि आता आपल्या सांगली आकाशवाणीचं प्रसारण प्रसार भारतीच्या वेव्स या OTT प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. तर वळूयात आता कार्यक्रमाकडे. दादा, कार्यक्रमातलं पहिलं पत्र तू घेतोयस.
2: पत्र पाठवणारे श्रोते आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिप्परचोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर इथले श्रोते. उस्मान शेख फौजी, साऱ्या भनू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, बाबा शेख, सिमर शेख.

0: સાનિયા, શકીલ પઠાણ, ઇલાન શેખ, કરિશ્મા શેખ, ચાંદની, અયુબ સૈયદ, બાળરાજે, અમન સૈયદ આણી કુમારી માહિરા સૈયદ. નેહમીપ્રમાણે શ્રોત્યાની અગદી વિસ્તૃતપણે પત્ર લિહિલ આહે આણિ છાન આપલેલા પ્રતિક્રિયા કળવલેલી આહે. ધનશ્રીતાઈ આણિ સંદીપદાદા, આપણાસ સપ્રેમ નમસ્કાર. દિનાંક 2 ઓગસ્ટ રોજી રવિવારી સકાળી 9:10 સાદર કરવામાં આવેલા કાર્યક્રમ મંજે સપ્રેમ નમસ્કાર. આણિ હા કાર્યક્રમ આમહાલા ખૂબ ખૂબ આવડલા. યા કાર્યક્રમાત શ્રોત્યાંચા પત્રાંચા આણિ ઇમેલચા ભરપૂર સમાવેશ કેલેલા હોતા, બહારદાર પહોંચ દેણ્યાત આલેલી હોતી. આણિ હા કાર્યક્રમ અર્થાતસ ધનશ્રીતાઈ આણિ સંદીપદાદા યાંની સાદર કેલેલા હોતા, માઝાહી પત્રાચા સમાવેશ યા કાર્યક્રમાત કેલેલા હોતા. યાચ દિવશી સકાળી म्हणजेच 11 वाजता सादर झालेला कार्यक्रम म्हणजे हॅलो आपकी पसंत. हा कार्यक्रम सुद्धा आम्हाला खूप आवडला आणि या कार्यक्रमात श्रोत्यांशी फोनवरून साधलेला छानसा संवाद आणि त्यांच्या आवडीची छान छान गीतं आम्हाला ऐकायला मिळाली. आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन श्रोत्यांशी फोनवरून संवाद साधला होता अनुजाताई कुलकर्णी यांनी. माझ्याही कॉलचा समावेश करून माझ्या पसंतीचं गीत ऐकवल्याबद्दल अनुजाताई आणि आकाशवाणी सांगली केंद्राचे मनापासून आभार. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी सोमवारी रात्री 10 वाजता सादर झालेला समस्त श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित असणारा कार्यक्रम म्हणजे आपकी पसंत. हाही कार्यक्रम आम्हाला खूप आवडला कारण या कार्यक्रमात श्रोत्यांच्या 32 पत्रांचा समावेश करून बहारदार गीतांचा नजराना सादर केलेला होता आणि हा कार्यक्रम सादर केला होता राज साने यांनी. या कार्यक्रमात माझ्याही पत्राचा समावेश करून आमच्या पसंतीचं गीत ऐकवल्याबद्दल राज साने आणि आकाशवाणी सांगली केंद्राचे मनापासून धन्यवाद. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी मंगळवारी रात्री 10 वाजता सादर झालेला आपली आवड हा कार्यक्रम आम्हाला बिलकुल आवडला नाही कारण या कार्यक्रमात एका गीतासाठी एकाच श्रोत्याचं पत्र सामील केलेलं होतं आणि हा कार्यक्रम सादर केलेला होता त्या निवेदकांनी आपल्या नावाचा उल्लेख सुद्धा केलेला नव्हता. तर या कार्यक्रमाबद्दल आम्ही थोडी नाराजी व्यक्त करत आहोत.
1: दादा, याच आशयाचं हे पत्र आहे. पाठवणारे आपले श्रोते आहेत मैत्री श्रोता संघचे सुरेश रामू साबळे, विजय कुमार स्वामी, रेखा सागर साबळे, आशा गोरे, मेघा सातवेकर, सुभाष सातवेकर, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे. तर हे लिहित आहेत, ताई दादा नमस्कार. आपकी पसंद, आपली आवड, आवड बळीराजाची हे कार्यक्रम आम्ही सुरुवातीपासून ऐकत आहोत. या कार्यक्रमांची जी उंची आहे ती फार मोठी आहे, याचा दर्जाही तितकाच आहे. भरपूर पत्रांना पोहोच देता आणि एका गाण्यासाठी भरपूर पत्रांचा समावेश देखील करत असता, मात्र सध्या एका गीतासाठी एकच पत्र वाचलं जातं, त्यामुळे त्यांनी देखील खंत व्यक्त केली. त्यामुळे कार्यक्रमामध्ये भरपूर पत्रांचा समावेश करून सुंदर गाण्यांचा समावेश करावा असं त्यांनी आपल्याला आवर्जून सांगितलेलं आहे. तर श्रोते हो, ही दोन्ही पत्र आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पाठवू.
0: धनश्री कार्यक्रमात यानंतरचं पत्र आणि हे पत्र पाठवले ते श्रोते आहेत द ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद, अभिलाष, अनिक जंगम, महादेवी, प्रीती, स्नेहा, श्रुती, मियारा, सोहम जंगम, सर्व जंगम परिवार बस्तवाड इथून, त्याचबरोबर बाजीराव वाघमारे केरूर, अण्णासो खोत दत्तवाड इथून, गजबर आत्तार, फरीद मणेर, सलीम नाईकवाडे, वैभव जाधव कुरुंदवाड इथले श्रोते, सचिन राजमाने तेरवाड इथून, भोला जाधव नोसिंहवाडी इथून, तर वीरभद्र जंगम आपल्या पत्रात हे श्रोते लिहित आहेत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये पावसाळ्यातील आजार व घ्यावयाची काळजी, लहान मुलांच्या आरोग्याविषयी अतिशय चांगली माहिती डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांच्याकडून मिळाली. ऐसी अक्षरे रसिके यामधून बखर एका कारकुनाची, हे आत्मचरित्र लेखक रमेश पिंजरकर यांच्या जीवन प्रवासातील अडचणी व त्यावर त्यांनी संयम आणि धैर्यानं दिलेलं तोंड तसंच त्यावर केलेली मात अतिशय छान पद्धतीनं मांडलेली आहे. तसंच बालमित्रांसाठीचा गंमत जम्मत या कार्यक्रमात कंसवध ही कथा तसंच संस्कृत श्लोकांचं वाचन व सर्व बालमित्रांसाठी मोबाईलमध्ये वेळ न वाया घालविता चांगली अशी सवय लावून घ्यावी, पुस्तक वाचनाचा छंद जोपासावा व सरते शेवटी सादर केलेलं गीत कोशिश करणे वालों की कभी हार नहीं होती. स्पृहा मणेरीकर हिनं अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं होतं. याविषयी तिचं कौतुक करण्यास आमचे शब्द अपुरे पडतील. तिच्यावर संस्कार केलेले तिचे आई वडील, शिक्षक या सर्वांना व स्पृहाला मान

0: मनाचा मुजरा असं ह्या श्रोत्यांनी कळवलेलं आहे.
1: दादा, यानंतर पत्र पाठवणारे आपले श्रोते कवठे महंकाळ विद्यानगरचे संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एस पी म्हैशाळकर हे लिहित आहेत. धनश्रीताई संदीप दादा, आपल्याला सप्रेम नमस्कार. आपल्या सांगली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सर्वच अतिशय उत्कृष्ट प्रसारित होत आहेत. यामध्ये प्रभातीचे रंग हा कार्यक्रम मनापासून आवडतो. यामध्ये विविधता असते. सोमवारचा आपकी पसंत हा मनास आनंद देऊन गेला. अवीट गाण्यांचा नजराणाच भेट होता. अमृत कलश यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती सादर केल्या जातात, त्या मनाला भावून जातात. जीवनातील चढ उतार ऐकायला मिळतात. सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम उत्तरावतर वाढत जाओ अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. आणि सरते शेवटी लिहित आहेत, आणि हो नवीन अभिप्रायासह आपली भेट पुढील पत्रात, असं म्हणून त्यांनी आपल्या या पत्राचा समारोप केलेला आहे. दादा, आज कमी पत्र आलेली आहेत, पण अतिशय सुंदर अभिप्राय श्रोत्यांनी आपल्याला कळवलेले आहेत.
0: धनश्रीदे कार्यक्रमातलं शेवटचं पत्र. हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत रेवण अनिता राहुल भंबिष्ठे कबनूरीतले श्रोते, अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुड इथले श्रोते, तुषार प्रसिक एकता मेघना चिऊ कांबळे, विलास पाटील अरुण कांबळे अरुण येळगुडकर चंदूर इथले श्रोते. या सर्व श्रोत्यांनी आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आवडत असल्याची प्रतिक्रिया पत्रांच्या माध्यमातून कळवलेली आहेच. त्याचबरोबर छानशी चार ओळींची कविता त्यांनी आपल्याला लिहून पाठवली आहे. हिरवे हिरवे पान, हिरवा हिरवा देठ, आणि तुमची आमची केव्हा होणार भेट, आणि तुमची आमची केव्हा होणार भेट. तर श्रोते हो, आपण सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून सुद्धा नेहमीच भेट घेत असतो. अर्थात ही भेट होते रेडिओच्या माध्यमातून, एक श्रोत्यांच्या माध्यमातून. तर तुमच्या या पत्रासाठी मनापासून धन्यवाद.
1: आणि आता वळणार आहोत
0: ईमेलकडे.
1: तर दादा, कार्यक्रमातील पहिला ईमेल मी घेते. हा पाठवणारे आपले श्रोते आहेत हणमंत शिंदे ऋषिकेश शिंदे शिरटे तालुका वाळवा येथील. हे लिहित आहेत, मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी प्रसारित झालेला प्रभातीचे रंग हा कार्यक्रम मनापासून आवडला. तमिळनाडूच्या कोरल वुमन म्हणून ओळख असलेल्या उमा मनी यांचं कार्य इतरांपेक्षा वेगळं पण उल्लेखनीय असं. वयाच्या 49व्या वर्षी स्कुबा ड्रायव्हिंग शिकल्या. समुद्राच्या तळाशी असलेल्या प्रवाळांचं अनोख्या प्रकारचं विश्व आहे. प्रवाळांचं संरक्षण, तळातील प्रदूषण रोखण्यासाठी उमा मनी यांनी प्रयत्न सुरू केले. मनातील उमेद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून त्यांची ओळख कोरल वुमन अशी झाली. त्यांचं कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. एव्हरेस्ट शिखर पार करण्यासाठी बेस कॅम्प पर्यंत मजल करणारा अद्वैय याचे प्रयत्न म्हणजे एव्हरेस्ट एवढे स्वप्न साकार करण्यासाठी केलेली धडपड होय. विविध गड भ्रमंती करत त्यानं सराव केला. बेस कॅम्प पर्यंत जाणं म्हणजे सोपं नाही. कमी ऑक्सिजन असताना हा सराव करावा लागतो. अद्वैय याचा पराक्रम निश्चित इतरांना प्रेरक आहे. श्रवण दिव्यांग असणारे हेमंत यांनी शारीरिक कमतरता संधी समजून यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक प्राप्त केला. आई वडिलांच्या सहकार्यानं हा प्रवास पार पडला. शारीरिक कमतरता असणाऱ्या व्यक्तीकडं समाजानं सहानुभूतीनं न पाहता त्यांना सहकार्य करावं. या आणि इतर घटनांचं विश्लेषण आवडलं. शिवराज काटकर यांचं लेखन छान आणि आपल्या खास निवेदन शैलीत हा कार्यक्रम निवेदकानं सादर केला. प्रसारणाबद्दल मनापासून धन्यवाद आणि श्रीनिवास जरंडीकर यांचे विशेष आभार, असं या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवले.
0: कार्यक्रमात दुसरा ईमेल आहे आणि हा मेल पाठवणारे आपले नियमित श्रोते आहेत रंगरंगोली रसिक श्रोता संघ, सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर, SSS शिरोळकर परिवार, रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते. आपल्या मेलमध्ये श्रोते लिहित आहेत, स्वातंत्र्यप्रेमी भारतीयांना सप्रेम नमस्कार. भारत मातेला इंग्रजांच्या जुलमी पारतंत्र्यापासून मुक्त करणाऱ्या थोर युगपुरुष स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन. ज्यांनी आपलं तन मन धन सर्वस्व अर्पण करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं व सर्वार्थानं घटनेनं समता न्याय बंधुता भारतीय नागरिकांना प्रदान केलं. त्यांनी लावलेल्या स्वातंत्र्याच्या कल्पवृक्षाच्या छायेखाली आपण मनसोक्तपणे विसावतो आहोत, ज्याची मुक्त फळं आपण चाखत आहोत. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांची थोरवी गाण्यासाठी सोनेरी इतिहासाची पानं अपुरीच पडतात.

0: भारतीय तिरंगा सदैव स्वाभिमानानं जनहृदयाच्या अवकाशात फडकत राहो यासाठी सर्वच भारतीयांनी आपल्या देशभक्तीचं कर्तव्य जबाबदारीनं पार पाडायला हवं, तरच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीरांचं योगदान सार्थकी ठरेल, मेरा देश महान सर्वार्थानं जगामध्ये उच्चतम होईल। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या रंगरंगील्या अनंतानंत शुभेच्छा, भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो, असं ह्या श्रोत्यांनी आपल्याला अगदी देशप्रेमावर आधारित असा ईमेल पाठवलेला आहे।
1: तर श्रोते हो, अतिशय सुंदर ईमेल तुम्ही पाठवला आहात आणि दादा आपल्या हातातील ईमेल संपलेले आहेत, पण आपल्या असंख्य श्रोत्यांना आपण स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक
0: शुभेच्छा
1: देऊयात। वळणार आहोत संदेशांकडे। दादा, अमृत कलश याच कार्यक्रमासंदर्भात आपल्याकडे संदेश भरपूर आलेले आहेत आणि सर्व संदेशांमध्ये बऱ्यापैकी प्रतिक्रिया ही सारखीच आहे, तेव्हा आपण या सर्व श्रोत्यांची नावं एकत्रित घेणार आहोत। तर हा संदेश आपल्याला पाठवणारे श्रोते आहेत ग्रामीण कथा लेखक कादंबरीकार सत्येंद्र कामत पलुसे, हे लिहित आहेत 11 ऑगस्ट रोजी अमृत कलश या कार्यक्रमात रानकवी नामदेव जाधव यांची मुलाखत फार सुरेख झाली। रेवा देवरस यांनी ही मुलाखत घेतली होती। कवी नामदेव जाधव यांचा आवाज खणखणीत आहेच, त्यांनी सादर केलेली रानमातीतील कविता आणखीन बहारदार झाली। आकाशवाणी सांगली केंद्रानं आमच्यासारख्या उपेक्षित साहित्यिकांना सादरीकरण करण्याचा जो उपक्रम सुरू केलाय तो स्तुत्य आहे। श्रीनिवास जरंडीकर साहेब, आकाशवाणी सांगली, रेवा देवरस, मधुरा पुजारी यांना मनपूर्वक धन्यवाद, असं या श्रोत्यांनी आपल्याला संदेशात लिहून कळवले।
0: यानंतर अमृत कलश या कार्यक्रमाविषयीच अर्थात रानकवी नामदेव जाधव यांच्या मुलाखतीविषयी प्रतिक्रिया दिली आहे ती दत्तात्रय मानुगडे यांनी। आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी अमृत कलश या कार्यक्रमामध्ये रानकवी नामदेव जाधव यांची मुलाखत रेवा देवरस यांनी घेतलेली होती। मुलाखत अतिशय उत्कृष्ट झाली। खरं तर निसर्गाविषयी केलेली काव्य, त्यांचे जीवन आणि भोवतालचा परिसर याचं वर्णन अतिशय उत्कृष्ट ऐकावयास मिळालं। त्याचप्रमाणे जात्यावरील 4,500 गाण्यांचा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे हे ऐकून अतिशय आनंद झाला। जुन्या पद्धती रूढी सारं काही बदलत चाललंय। पूर्वी वासुदेव गारुडी कुरमुळे जोशी ग्रामीण भागातून फिरायचे, ते सारे सध्या बंद झालंय। जुनं किती सोनं आहे याची प्रचिती मुलाखत ऐकताना मनाला भावली। ग्रामीण भागामध्ये सांडगेवाडी गावचे रानकवी नामदेव जाधव यांनी रानात बसून लिहिलेल्या कविता अतिशय मनाला आनंद देऊन गेल्या। त्यांची प्रत्येक कविता नवनवीन उर्मी घेऊन येत असते। केवळ त्यांच्या कवी शब्दामध्ये इरसालपण नसून प्रत्यक्ष अनुभव घेऊन आली आहे। पूर्वी इतक्या सोयी नव्हत्या, गावोगावी लाईट नव्हती, दळण दळण्यासाठी जात्याचा वापर केला जायचा, सध्या गिरण्या आहेत, हल्ली बदल झाला आहे, पूर्वी अशा सोयी नव्हत्या। एकूणच मुलाखत अतिशय उत्कृष्ट अशी झाली। सांगली आकाशवाणी केंद्रास हार्दिक शुभेच्छा।
1: यानंतरचा संदेश पाठवणारे श्रोते आहेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ आणि माजी सरपंच शशिकांत बापू सांडगे यांचा। तर हे संदेशात लिहित आहेत, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे उपाध्यक्ष हरिभक्त पारायण रानकवी नामदेव जाधव यांची 11 ऑगस्ट रोजी आकाशवाणी सांगली केंद्रामार्फत घेतलेली मुलाखत खूप सुंदर झाली, आमच्या गावच्या नावलौकिकात भर पडली, आकाशवाणी सांगली केंद्राचे आभार। पुढे लिहित आहेत, साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन कवितेबरोबरच गावाचं नाव नावलौकिक करणारे आमचे परमप्रिय जीवलग मित्रवर्य रानकवी नामदेव जाधव। या अष्टपैलू कलाकाराला आकाशवाणी सांगली केंद्रानं मुलाखतीच्या रूपाने प्रकाशात आणलं, त्याबद्दल आम्ही सर्वजण रेवा देवरस मॅडम, श्रीनिवास जरंडीकर साहेब आणि आकाशवाणी सांगली केंद्राचा मनपूर्वक आभारी आहे, असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे। दादा, यानंतर श्री विठ्ठल भजनी मंडळ सांडगेवाडी चे प्रमुख विश्वस्त आणि पहाडी आवाजाचे गायक हार्मोनियम वादक तबलजी रानकवी नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत अतिशय उत्कृष्ट झाली असल्याचं विठ्ठल भजनी मंडळ सांडगेवाडी यांनी लिहून कळवलेलं आहे।
0: त्यानंतर रवी राजमाने यांनी संदेश पाठवलेला आहे। त्यांनी लिहिले, आकाशवाणी सांगली केंद्रावरून रानकवी नामदेवराव जाधव यांची मुलाखत ऐकली। गाव गाड्यातील शेतीत रमणार

0: हा कवी शेतीमातीचं आणि शेतीमातीशी असलेल्या आपल्या नात्याचं आपुलकीनं वर्णन करतो. त्यांची गीतं आपोआपच आपल्या ओठावर येतात. अलीकडं शेती मातीबद्दलची अनास्था पाहिली की रानकवींचं असलेलं नातं मनाला भावून जातं असं रवी राजमाने लिहून कळवत आहेत. त्याचबरोबर धनश्रीताई, साहित्य सौरभ या कार्यक्रमाविषयी ही प्रतिक्रिया हा संदेश आहे. हे श्रोते आहेत नाटककार आणि कथाकार राम कुलकर्णी. आपल्या संदेशामध्ये ते म्हणतायत, या मुलाखतींच्या माध्यमातून ज्या कविता व्यक्त झाल्या त्या कविता खूप आवडल्या. उदाहरणार्थ म्हैस पोपट, त्यातल्या प्रतिमांमधून व्यक्त होणारा आशय, तसंच आजवर मला अज्ञात असणारं सामाजिक समरसते पण खूप भावलं. म्हैस कवितेतल्या जन्मापासून मरेपर्यंत अज्ञानाची काळीक भिन्न पखाल यासारख्या ओळीतून तर मध्येच हतबल सामान्य माणूस ही डोकावून जातो. पोपट असा तसा तर लाजवाबच. मला ही मुलाखत खूप भावली, मनपूर्वक धन्यवाद असं यांनी आपल्याला लिहून कळवलंय.
1: तर दादा, आपल्या हातातील पत्र संपलेली आहेत,
0: ईमेल संपलेले आहेत
1: आणि संदेशही, तेव्हा आता वळणार आहोत
0: कार्यक्रमाच्या समारोपाकडे.
1: पण दादा, जाण्याआधी आपल्या सर्व श्रोत्यांना मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की जर तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल, आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी प्रतिक्रिया, अभिप्राय, सूचना कळवायचे असतील, आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॅग नंबर 88.
0: आणि ईमेल पाठवण्यासाठी आमचा ईमेल आयडी sangliakashwani@gmail.com.
1: तेव्हा श्रोते हो, सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात आपले सूचना, अभिप्राय, विनंती आम्हाला कळवत राहा. आम्ही तुमच्या पत्रांची आणि ईमेलची
0: आतुरतेने
1: वाट पाहत आहोत.
0: आणि श्रोते हो, आणखी एक म्हणजे आता सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम फेसबुक,
1: इंस्टाग्राम
0: आणि युट्यूब वर सुद्धा
1: उपलब्ध आहेत. आणि बरं का श्रोते हो, आता आपल्या सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम हे प्रसार भारतीच्या वेव्स या OTT प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत, तेव्हा याचा जरूर लाभ घ्या. आणि आता वळणार आहोत समारोपाकडे.
0: तेव्हा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला संदीप दादाला
1: आणि मला धनश्रीताईला आम्हा दोघांनाही निरोप द्या.
0: सप्रेम नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. श्रोतेहो, बालसभा कार्यक्रम जाहिरात प्रसारणानंतर.
1: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक ऐकतो, नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया, आणि ते बी फास्ट.
2: मग चालते की?
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
4: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़ें. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
5: बदला बदला सवय बदला.
6: मशीन मध्ये कपड़े घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
5: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम बालसभा.

0: बालमित्रांनो, आज बालसभेच्या कार्यक्रमात प्रणव लिमये आपल्याला 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन याबद्दल माहिती सांगणार आहे.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी प्रणव लिमये. 15 ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन कालच साजरा झाला. ज्यावेळी आपण तिरंगा डौलाने फडकताना पाहतो त्यावेळी आपल्या अंगावर प्रचंड रोमांच उभे राहतात. स्वातंत्र्य दिन हा आपला मोठा राष्ट्रीय सण आहे, कारण कित्येक वर्ष पारतंत्र्यात गेल्यानंतर आपल्याला हा सोनेरी दिवस अनुभवता आला. त्यासाठी अनेक चळवळी झाल्या, हजारो लोक हुतात्मे झाले, शेकडो लोकांनी बंदिवास भोगला आणि मगच पारतंत्र्याच्या घनखोर अंधारातून स्वातंत्र्य

स्वातंत्र्याच्या लखलखीत प्रकाशात आपण आलो. तोच दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947. 1947 साली साधारण 2 शतकांच्या ब्रिटिश राजवटीचा अंत होऊन भारत एक स्वतंत्र स्वशासित राष्ट्र बनला. हाच तो 15 ऑगस्टचा दिवस. हा दिवस कोणत्याही एका धर्माचा किंवा प्रदेशाचा नसून स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहणारा एक सामूहिक नागरी प्रसंग आहे. पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशभरातील शाळा, कार्यालयं

0: देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहणारा एक सामूहिक नागरी प्रसंग आहे. पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशभरातील शाळा, कार्यालय आणि घरांमध्येही एकत्रितपणे येऊन राष्ट्रगीत गाऊन हा दिवस साजरा केला जातो. हे स्वातंत्र्य काही अचानक मिळालेले नाही बरं का, ते अनेक दशकांच्या संघर्षानंतर मिळाले. 14 ऑगस्ट 1947 मध्यरात्री झालेल्या अंतिम सत्ता हस्तांतरणापर्यंतचा हा संघर्ष आहे. त्या रात्री स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी केलेल्या भाषणाने त्या क्षणाला चिरस्थायी शब्द दिले होते. हा दिवस देशभरात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हॉइस रॉय असतील असे ठरले होते. माउंटबॅटन यांनी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांना सांगितले होते की भारतातली परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर चालली होती, त्यामुळे ब्रिटिशांना लवकरात लवकर या देशातून बाहेर पडायचेच होते. ब्रिटिशांनी 1948 भारताला स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले होते. महात्मा गांधी यांचे भारत छोडो आंदोलन यामुळे माउंटबॅटन यांच्यावरील सत्ता हस्तांतरणात दबाव वाढू लागला होता आणि म्हणून 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. बालमित्रांनो, या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण संदेश देऊया. आपल्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती आपण जतन करूया. आज आपण सर्व देशभक्तांनी आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करून देशाला अभिमान वाटावा अशी शपथ घेऊया. देशासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करूया. स्वातंत्र्याचा आनंद आपल्यासोबत सदैव राहो. आपला देश भ्रष्टाचार आणि वर्चस्ववादापासून सदैव मुक्त राहो. बालमित्रांनो, भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
1: प्रणव लिमये यानं आपल्याला 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन याबद्दल माहिती सांगितली. बालसभेचा हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. बालसभेच्या कार्यक्रमात आता ऐकूया PM जवाहर नवोदय विद्यालय पलूस जिल्हा सांगली या शाळेतील विद्यार्थी आपल्याला जागर देशभक्तीचा या कार्यक्रमात समूह गीत ऐकवणार आहेत.
2: नमस्कार. PM श्री जवाहर नवोदय विद्यालय पलूसचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करीत आहेत जागर देशभक्तीचा. ज्यांनी देशासाठी आपले कुटुंब, सुख आणि आयुष्यही त्यागले त्यांच्यामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत.
3: 2047 स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी या वीरां बलिदानाचे स्मरण करणे ही आपली जबाबदारी आहे.
2: आणि केवळ स्मरण करून थांबायचे नाही, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवायचा आहे. एक संघ, सक्षम, स्वावलंबी आणि न्याय्य भारत.
3: म्हणजेच देशभक्ती केवळ घोषणांमध्ये नसून आपलं कर्तव्य आणि कृतीत दिसली पाहिजे.
2: अगदी. आपण प्रामाणिकपणे काम केले, देशाची एकता जपली आणि समाजासाठी योगदान दिले तर तीच आपल्या वीरांना खरी श्रद्धांजली ठरेल.
3: वीरांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवूया
2: आणि त्यांच्या स्वप्नातील भारत 2047 साकार करूया.
3: तर प्रस्तुत आहे आझाद हुआ आज के दिन देश हमारा.

0: पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय पलूसचे विद्यार्थी आपल्या समोर सादर करीत आहेत जागर देशभक्तीचा
1: नव्या युगाचे पायक आम्ही। हे गीत ऐकलं की भारत डोळ्यासमोर उभा राहतो। हो, भारत केवळ विकसित देश नसावा तर ज्ञान विज्ञान आणि नवकल्पनांमध्ये जगाला दिशा देणारा असावा। त्यासाठी आजच्या तरुणांनी नवे विचार स्वीकारले पाहिजेत। आणि स्वतःच्या कर्तृत्वाने देशाच्या प्रगतीत योगदान दिले पाहिजे। अगदी शेतकरी असो, वैज्ञानिक असो, सैनिक असो किंवा शिक्षक, प्रत्येकाच्या कष्टातूनच नव्या भारताची निर्मिती होणार आहे। म्हणजेच आपण फक्त भविष्याची वाट पाहायची नाही तर आपल्या हातांनी ते भविष्य घडवायचे। बरोबर, स्वच्छ, आत्मनिर्भर, तंत्रज्ञान संपन्न आणि पर्यावरणपूरक भारत हेच आपले स्वप्न असले पाहिजे आणि त्या स्वप्नासाठी आपणच नव्या युगाचे पायक होऊया। नवा विचार, नवी दिशा, नवी ऊर्जा, यातूनच घडूया भारत देशाला।

0: पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय पलूसचे विद्यार्थी आपल्या समोर सादर करीत आहेत जागर देशभक्तीचा.
1: भारत म्हणजे फक्त एक देश नाही तर विविध भाषा, धर्म, संस्कृती आणि परंपरांनी सजलेले एक सुंदर कुटुंब आहे.
2: अगदी बरोबर. आपल्या देशाची खरी ताकद विविधतेत आहे. पण आजच्या काळात एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, आपण एकमेकांपासून दूर जात आहोत की एकमेकांना जोडत आहोत.
1: याच विचाराला दिशा देणारा एक सुंदर संदेश म्हणजे भारत जोडो, मनामनातील भिंती तोडून प्रेम बंधु. याच विचाराला दिशा देणारा एक सुंदर संदेश म्हणजे भारत जोडो, मनामनातील भिंती तोडून प्रेम बंधुभाव आणि माणुसकीची नाती जोडण्याचा संदेश. पण खरा विकास फक्त रस्ते, इमारती किंवा तंत्रज्ञानाने होत नाही.
2: हो, खरा विकास तेव्हा होतो जेव्हा मनं जोडली जातात, हात हातात येतात आणि मी पेक्षा आपण मोठे होतो.
1: म्हणूनच धन दौलत जमवण्यापेक्षा मनाची दौलत जमा करूया,
2: द्वेष दूर करून प्रेमाचा पहारा देऊया.
1: जात, धर्म, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन
2: एक सुंदर, समृद्ध आणि प्रेमळ भारत घडवण्याचा संकल्प करूया.
3: चला मन जोडूया, माणसं जोडूया आणि सर्वात महत्वाचं भारत जोडूया.
1: याच सुंदर भावनेला स्वर देणारे गीत आता आपण सादर करीत आहोत.
2: नफरत पर हम प्यार का पहरा लाएंगे.
3: आनंदाने ऐका आणि या भारत जोडण्याच्या प्रवासात आमच्या सोबत सहभागी व्हा.

पीएम जवाहर नवोदय विद्यालय पलूस जिल्हा सांगली या शाळेतील विद्यार्थिनींनी जागर देशभक्तीचा या कार्यक्रमात आपल्याला समूह गीत ऐकवली. या समूह गीतामध्ये सहभागी विद्यार्थिनी गौरी काळे, कुंजल लकडे, महेक मुल्ला, मानसी जाधव, प्रतिष्ठा कांबळे या समूह गीतासाठी संगीत साथ केली होती योगेंद्र देवरस तबला, शांभवी कुलकर्णी हार्मोनियम, श्लोक चव्हाण, संदेश कांबळे आणि श्रीश ठिगळे लघुवाद्य. बालमित्रांनो, पीएम जवाहर नवोदय विद्यालय पलूस जिल्हा सांगली या शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्याला देशभक्तीपर गीतं ऐकवली. मुलांनो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून आता मला आदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

बालसभा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळ.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नाही बघेला का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हर घर तिरंगा .com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा.

हराम हराम आहे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. स्वर होता आशा भोसले यांचा. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
2: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितलं जातो. फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं.
3: युवा बीट्स या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली यांची प्रणव लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 मिनिटांनी आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. जैत रे जैत या चित्रपटातल्या या गीताला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठंतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
2: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
1: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
2: तर कधी असते अपेक्षा.
1: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
2: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
1: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
2: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
3: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग
1: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले यांचा आणि संगीत होतं आनंद मोडक यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता देवता या चित्रपटातलं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

देवता या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात धर्मकन्या या चित्रपटातलं हे गीत.

आशा भोसले यांच्या स्वरात, पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि चित्रपट धर्मकन्या. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र. 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत नादब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत राजा काळे यांचं गायन. त्यांनी गायलेला राग भूपाली तोडी. विलंबित रूपक तालामध्ये निबद्ध बंदिशीचे बोल आहेत नैया करो पार, आणि द्रुत तीन तालात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत कैसे कर जाऊ प्रीतम. त्यांना साथसंगत अशी हार्मोनियम द्वारकानाथ पै आणि तबला साथ राजप्रसाद धर्माधिकारी यांची. ऐकूया राजा काळे यांनी गायलेला राग भूपाली तोडी.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजा काळे यांचं गायन आपण ऐकलं. त्यांनी गायलेला राग भूपाली तोडी. त्यांना साथ संगत अशी होती, हार्मोनियम साथ द्वारकानाथ पै यांची आणि तबला साथ होती राजप्रसाद धर्माधिकारी यांची. मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 11 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.
1: हॅलो आपकी पसंत.
2: हॅलो आपकी पसंत या आकाशवाणी सांगलीच्या फोन इन कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आणि संदीपचा नमस्कार. चला तर कार्यक्रमाला लगेच सुरुवात करूया आणि बघूया कार्यक्रमात पहिला फोन कोणाचा येतोय.
3: हॅलो
2: नमस्कार. हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. मी संदीप बोलतोय.
3: नमस्कार सर, मी अभिमान साबळे पाटील, बुक कंपोस्ट पिंपरखेड तालुका वरवणी जिल्हा बीड. श्रावण महिना सुरू झालेला आहे सर, निमित्त एक गीत ऐकायचं होतं. आपल्याकडे एखादं टाका सर मग. आणि आमच्यासोबत आमचे काका बळीराम साबळे, रामहरी कदम, विजयकांत कदम, श्रीराम मुंडे, दत्तमा मुंडे, वसंतबापू जकाते आणि आमचे रेडिओ दोस्त जलाल भाई यांच्यासोबत आम्ही हे गीत ऐकत आहोत. पाऊस कसा आहे सर आपल्याकडे?
2: म्हणावा तसा पाऊस नाहीये.
3: हा, आम्ही बीड जिल्ह्यात असल्यामुळे आम्हाला पाऊस कमीच आहे सर.
2: पण बऱ्यापैकी धरणं वगैरे इकडे भरलेली आहेत.
3: आमच्याकडे नाही ना सर, आमच्या जोत्याच्या खाली धरण आहे सगळे जिल्ह्यातली. श्रावण महिन्यात तरी पाऊस यावा ही आपली अपेक्षा आहे.
2: किमान श्रावण महिन्यात तरी पाऊस पडला पाहिजे.
3: हो,
2: आणि श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना.
3: हो सर.
2: त्यामुळे त्याच्या जोडीने आपल्याला हाही आनंद मिळू दे.
3: हो, सणावारांचा महिना सुरू होतो.
2: बरोबर आहे. आपण सगळे मिळून याच्यासाठी सदिच्छा व्यक्त करूया. धन्यवाद, फोन करत राहा.
3: धन्यवाद सर.
2: आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.
3: हो सर.
2: ठीक आहे, फोन केल्याबद्दल धन्यवाद.
3: धन्यवाद.

0: बोला. नमस्कार, आपलं नाव सांगा.
1: संदीप दादा बोलता ना?
0: हो बोलतोय.
1: मित्र तुमचा बालाजी जमकरे, खंडगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड.
0: वा वा छान.
1: कसं आहे, जे मनात असेल ते नक्की होणार
0: का बरं?
1: म्हणजे संदीप दादा सोबत बातचीत होणं म्हणजे.
0: अरे वा धन्यवाद.
1: एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तुमच्याशी संवाद साधून मला गेल्या वर्षी.
0: अरे बापरे, म्हणजे याची नोंद तुम्ही ठेवलेली आहे?
1: हो, या दिवसात श्रावण महिन्यामध्ये.
0: अच्छा,
1: श्रावण चालू आहे.
0: हो हो बरोबर आहे.
1: आठवण ठेवावंच लागते ना.
0: काय म्हणतो आणखी?
1: कोपिनी अंतिम टप्प्यात आलेली आहे, संपलेलं आहे. आता कीटकनाशक मारणं आणि तण काढी झालेली निंदन करणं आणि आपापल्या मशागतीची कामं संपत आली आहे याची.
0: छान. पण त्याच्यानंतर पावसाने सुद्धा आपल्याला साथ द्यायला पाहिजे.
1: हो दिली ना, 8 दिवसाकडे भरपूर पाऊस झाला.
0: चांगली गोष्ट.
1: आणि 13, 14, 15 भरपूर दाखवले सर. पूर्वी निसर्गाचा पाऊस होता, आता कसा आहे सगळं हवामान तज्ञावर पाऊस राहिलेला आहे सर आता.
0: बरोबर आहे.
1: आणि कधी पडेल कधी उघडेल काय सांगता येईल?
0: विचार करा, आता सध्या जागोजागी प्रत्येक 2-3 जिल्ह्यांमध्ये धरणं बांधलेली आहेत. त्यामुळं किमान पुढच्या वर्षाच्या पावसापर्यंत तरी जे काही शेतीला एक पाणी असतं त्याची सोय होऊन जाते. पण ज्यावेळेस धरणं अस्तित्वात नव्हती, नदी ओढे याच्यावरतीच जे काही असेल ते सगळं चालायचं, तेव्हापेक्षा आताची परिस्थिती खूप बरी असं म्हणायला हरकत नाही.
1: हो बरी आहे, पण कधी कधी तडण देणं, 8-15 रांगी, हलक्या जमिनीला सण होत नाही, तो पीक मार खातो, आवरेज बरोबर उतारा येत नाही. मशागतीची काळी जमीन जर असेल चांगली तर तिला काय होऊ शकत नाही. जर जमीन चांगली असली तर हलक्या रानाला उतारा बरोबर येत नाही, आवरेज
0: बरोबर
1: वाळून जायच्या मार्गावर लागतो. सर्वांनी जर झाडे लावले, सर्वांनी 2-2 झाडे तर चांगलं होईल ना.
0: नाही, हे प्रत्येकानंच अगदी मनावरती घ्यायला पाहिजे
1: सर. तसं आहे, आता प्रत्येक ठिकाणी झाड तोड झालेली आहे.
0: हो हो हो,
1: वृक्षतोड झालेली आहे. त्यामुळं सर्वांनी जर विचार केला तर कदाचित पुढच्या तरी भविष्यामध्ये आपल्या त्रास होणार नाही मुलांना. ते
0: पुढच्या पिढीसाठी ही व्यवस्था आपण केली पाहिजे. चांगले विचार आहेत. आणि नुसती झाडं लावून चालणार नाही, ते झाडं जगवली पण पाहिजेत.
1: हो सर, संगीत हे फार मोठी देणगी आहे सर. जर वेळ तुम्हाला जर बोला गेलो सर तर कमीच आहे माझा, कारण दुसरे श्रोते कॉलच्या प्रत्यक्ष मध्ये असतात.
0: नक्की नक्की. मग कोणतं गीत ऐकायचं आहे?
1: उपकार चित्रपटातील मेरे देश की धरती.
0: ठीक आहे ठीक आहे, लावूया तुमच्या आवडीचं गीत. कार्यक्रम ऐका, आनंद घ्या.
1: हो.
0: आणि आम्हाला फोन करत राहा, पत्र पाठवा, ईमेल करा.
1: ओके सर,
0: धन्यवाद.

0: हेलो नमस्कार।
1: हेलो,
0: हाँ नमस्कार बोला। हेलो, आपकी पसंद यह कार्यक्रमात स्वागत है।
1: नमस्कार सर।
0: नमस्कार, काय म्हणता आप?
1: दत्तात्रेय दिगंबर डाके पाटील, माळस पिंपळगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड, मराठवाड्यातून बोलतो सर मी।
0: कार्यक्रमात स्वागत आहे।
1: आपण कोण बोलता सर?
0: मी संदीप बोलतोय।
1: नमस्कार, मला गीत ऐकायचं आहे।
0: कोणतं गीत ऐकायचंय?
1: फुलो का तारो का तबका कायना है, एक हजारो में मेरी बायना है, आता रक्षाबंधन येईनच ना।
0: बरोबर आहे की,
1: त्या अनुषंगाने हे गीत द्या सर। मला मित्राचे नाव घ्यायची, घेऊ का?
0: घ्या ना, नक्की।
1: विलास पाटील सावंत, ऍडव्होकेट विलास पाटील भुतेकर, कैलास पाटील, साहेबराव पाटील, शिवाजीराव डाके पाटील, नारायणराव चिरके, बळीराम साबळे, अभिमान साबळे, राम हरी कदम, श्रीराम मुंडे आणि सय्यद जलाल भाई, आणि आमचा नातू आहे दिशांत उर्फ समर्थ डाके पाटील। आणि तुम्ही पण या गीताचा आनंद घ्या सर।
0: नक्की, आपण या गीताचा आनंद घेऊया। कार्यक्रम एकत्र राहा।
1: धन्यवाद, नमस्कार।
0: धन्यवाद, लव्ह यू तुमच्या आवडीचं गीत।

0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार सर, मी मुक्काम पोहत कराड, जिल्हा सातारा, श्री तुकाराम जाधव बोलते.
0: तारखेमध्ये स्वागत आहे दादा तुमचं.
1: धन्यवाद. काय जे वातावरण सांगलेलं,
0: पण म्हणावं तसा पाऊस नाही.
1: नाही, आमच्याकडे पण तसंच झालंय. काय वातावरण पाऊस पडत नाही, काय नाही, पावसाची आवश्यकता आहे ना पिकांना.
0: सगळीकडेच लोक वाट बघतायत, गरज आहे पावसाची. काही ठिकाणी खूप जोरदार आहे आणि काही ठिकाणी अजिबात नाही.
1: धुळे परभणी तिकडे अतिवृष्टी झाली, जोरात पाऊस झाला.
0: बरोबर आहे.
1: 15 ऑगस्टच्या आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राला तुम्हाला आणि आपल्या सर्व श्रोत्यांना आमच्या जाधव परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
0: तुम्हालाही सर्व श्रोत्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: आज कोणतं गीत ऐकायचं
1: आहे? तुमचं नाव आहे पूर्वपार पश्चिम, मनोज कुमार यांचा.
0: ठीक आहे.
1: काही मित्र आहे ना इच्छितो? सर्वप्रथम तुम्ही घ्या गाण्याचा आनंद. आमचे मित्र आहे हरेन पाटीलजी, एस आय राव शेळकेजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत मांढरेजी, विजय पाटील सरकरजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, रामचंद्र कोरडेजी, या सर्वांच्या पसंती लावायचं.
0: ठीक आहे, तुमच्या आवडीचं गीत आपण कार्यक्रमात लावूया. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो. हां, नमस्कार.
1: हेलो, आकाशवाणी सांगली केंद्र.
0: आकाशवाणी सांगली केंद्र. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात फोन लागलेला आहे. मी संदीप बोलतोय.
1: तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, वरून बाळा साळके बोलतोय.
0: कार्यक्रमात स्वागत आहे. काय म्हणताय?
1: आम्हाला देशभक्तीपर गीत ऐकायचं आहे.
0: कोणतं गीत ऐकायचं सांगा.
1: घर चले हम फिदा जान तन साथियो, आप तुम्हारे हवाले वतन साथियो.
0: चालेल.
1: वीर जवाना स्वातंत्र्यवीरांना कोटी कोटी सलाम. आकाशवाणी सांगली केंद्र परिवाराला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
0: तुम्हालाही अगदी मनापासून शुभेच्छा. तर कार्यक्रमात तुमच्या आवडीचं गीत आपण ऐकूया नक्की.
1: थँक्यू.
0: धन्यवाद.

0: नमस्कार,
1: हो बोला, कार्यक्रमात स्वागत आहे.
0: तुम्हाला शुभेच्छा.
1: तुम्हालाही स्वातंत्र्य दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा.
0: श्रावण महिन्यात जे सण येत आहेत त्या सगळ्या सणांच्या शुभेच्छा.
1: अरे वा, तुम्हालाही अर्थात शुभेच्छा.
0: मला या कार्यक्रमात परदेश
1: मधलं
0: ये मेरा इंडिया आय एम इंडिया.
1: ओके, ठीक आहे.
0: ये मेरा इंडिया आय एम इंडिया आणि हे राग बैराग्य म्हणजे आहे. पण मी आकाशवाणीचा कलाकार आहे आणि माझ्यावर हे गाणं बाहुबली फुलफुले यांना पण ऐकायचं.
1: त्यांचंही कार्यक्रमात स्वागत आहे.
0: आपलं नाव काय?
1: मी संदीप बोलतोय.
0: नमस्कार संदीपजी.
1: नमस्कार.
0: तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. धन्यवाद.
1: फोन केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या वेळेचं गीत कार्यक्रमात लावूया.

0: हेलो
1: हेलो
0: हाँ नमस्कार
1: नमस्कार
0: बोला।
1: हाँ मुझे आपकी पसंद फोन लागला।
0: आपकी पसंद कार्यक्रमात फोन लागलाय। मी संदीप बोलतोय आकाशवाणी सांगली केंद्र।
1: हाँ नमस्कार संदीप दादा।
0: नमस्कार बोला।
1: मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमी आरग तालुका मेरठ जिल्हा सांगली हून शशिकांत डी कांबळे बोलते सर।
0: कार्यक्रमात स्वागत आहे दादा।
1: मला वाटतं कमीत कमी एक वर झाला असेल फोन करून
0: आणि माझ्याशी बोलून वर्ष झालं असेल असं मला वाटतंय। काय म्हणताय?
1: काय ना मस्त जरा फोन लावा म्हटलं आठवण आली आपल्या लाडक्या आकाशवाणी सांगली केंद्राची।
0: तुमच्यासाठी हे लाडकं केंद्र आहे, आमच्यासाठी सुद्धा श्रोते हे लाडकेच आहेत।
1: हो बरोबर।
0: त्यामुळे काही श्रोत्यांचे फोन आले नाहीत तर आम्हाला नक्कीच वाईट वाटतंय।
1: आणि बऱ्याच दिवसातून मी तुमचा ह्या फोन इन कार्यक्रमात आवाज ऐकत आहे सर। हा आणि तुमचे सप्रेम नमस्कार कार्यक्रम तुम्ही सादर करता ना गणेशरीत आहे तुम्ही मस्त वाटते एकदम।
0: धन्यवाद।
1: ना खरं तुमचा आवाज पण गोड आहे दोघांचा आवाज। आणि ते दोघं ताई आणि दादा जे पत्र वाचतात ना ते असं वाटतंय की मस्त वाटतंय दादा हे कुठलं पत्र आलंय वगैरे जरा अरे ताई असं आहे तसं आहे एकदम म्हणजे घरात बोलले का आपलं।
0: बाकी काय म्हणता?
1: काय ना बा निवांत आहे। म्हटलं जरा फोन करूया आणि आमचा फोन तुम्ही कार्यक्रमात समावेश केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे।
0: कोणतं गीत ऐकायचंय?
1: श्रावण पण सुरुवात आहे आता या संदर्भात म्हणजे मला गाणं द्यायचं आहे की मेरा गाव मेरा देश। तू कहता है सावन क्या कहता है।
0: अरे वा मस्त
1: हे गाणं ऐकायचं। आणि श्रावण महिन्यामध्ये कसं आहे भक्तिमय वातावरण असतंय आपलं म्हणजे आपल्या गावात म्हणा देव देवस्थान असतं आरगमध्ये लक्ष्मीमोडी आहे एक जागृत देवस्थान आहे।
0: अच्छा
1: तिकडं प्रत्येक सोमवारी जातात म्हणजे दर्शनासाठी। अतिशय सुंदर असं देवस्थान आहे ते। आरग्यातून एक मला वाटतं 3 किलोमीटर आहे।
0: बर
1: काय माणसं चालत जातात काय माणसं बसनं जातात काय गाडीने जातात महालक्ष्मीचं मंदिर आहे ते। आणि शेवट श्रावण सोमवार जे असतो त्या टायमाला इतकं भक्तिमय वातावरण असतं
0: खरंच आहे।
1: तुम्हाला सांगतो सर असं रोड कडला म्हणजे देवस्थान आहे किंवा बस म्हणा किंवा काही भाविक जे रस्त्याने जात असतात त्यांना थांबून गाडी थांबून एसटी थांबून ते प्रसाद यायला लावतात मस्त वातावरण। आणि प्रसाद घेतलेला सोडत नाही एसटी असली कोण पण असले मग ते एकदम जागृत देवस्थान असल्यामुळे ना त्या गावाचं नाव ठेवलं लक्ष्मीमोडे आरगेच्या भागातच येते ते।
0: बर बर बर
1: एक छोटीशी वस्ती असल्यामुळे ते देवस्थानामुळे ते प्रसिद्ध झाले आणि तिथे लक्ष्मीमोडे म्हणून गाव ठेवलेलं नाव ठेवलेलं आहे।
0: एक चांगली माहिती मिळाली आज।
1: नाही खरंच आहे ते एकदम मस्त वाटत ना।
0: फोन केलात बरं वाटलं। फोन केल्याबद्दल धन्यवाद।
1: धन्यवाद
0: धन्यवाद। तुमच्या आवडीचं गीत कार्यक्रमात नक्की ऐकूया।

0: बरेच श्रोते हो या गीता बरोबरच हॅलो आपकी पसंद हा आमचा फोन इन कार्यक्रम आता समाप्त होतोय. तेव्हा मला संदीपला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या. नमस्कार.
1: हॅलो आपकी पसंद.

डॉक्टर सुनीला धनेश्वर यांच्या आवाजात आशिष विलेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आशिष विलेकर यांचंच. श्रोतेहो, आजच्या भावधारामध्ये आपण आशिष विलेकर यांचं गीत आणि संगीत असलेली काही अजून गीतं ऐकणार आहोत. ऐकूया माधुरी करमरकर यांच्या स्वरातलं हे गीत.

आशिष विळेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातल्या या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची आहे.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विविध प्रकारचं साहित्य पूर्वीपासून वेगवेगळ्या माध्यमातून जतन केलं जात होतं. त्यापैकीच एक माध्यम म्हणजे हस्तलिखितं. फार पूर्वीची ही हस्तलिखितं जतन करण्याचं काम सध्या भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत सुरू आहे. तर याविषयीची अधिक माहिती आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रियांका मुजुमदार भिडे. तर सर्वप्रथम प्रियांका, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: हस्तलिखितं आणि त्यांचं जतन या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात. तर सर्वप्रथम मला असं विचारायचंय की हा उपक्रम जो सुरू आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आणि त्याचं नाव आहे ज्ञान भारतम, तर मुळात ही ज्ञान भारतम ही संकल्पना नक्की काय आहे आणि संपूर्ण भारतभर ती संकल्पना सुरू आहे का?
1: तुम्ही म्हटलात तसं संपूर्ण भारतभर ही संकल्पना सुरू आहे आणि हा उपक्रम आता सुरू आहे. ही संकल्पना अशी आहे की भारतामध्ये आसेतू हिमालय ज्या हस्तलिखितांचा संग्रह पसरलेला आहे तो संग्रह डिजिटाईज करणे आणि ज्ञान भारतमच्या ऍपवर तो सर्वांसाठी आणि संशोधकांसाठी खुला करणे. तर हा जो संग्रह आहे किंवा ही जी हस्तलिखित आहेत ती पूर्ण भारतभरामध्ये पसरलेली आहेत.
0: खुली करणं म्हणजे कशा पद्धतीनं खुली केली जात?
1: तर यासाठी मला तुम्हाला सांगायला आवडेल की 2025 साली सप्टेंबर 11, 12 आणि 13 या संबंधीची एक परिषद विज्ञान भवन दिल्ली येथे भरली होती आणि 12 सप्टेंबरला आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या संबंधीच्या ऍपचं किंवा पोर्टलचं उद्घाटन तिथे केलं. तर ते ज्ञान भारतम या नावानेच आहे आणि नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, म्हणजे ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीच नाही हे गीतेतलं वाक्य या ठिकाणी ब्रीद वाक्य म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. आणि हे जे सगळं ज्ञान आहे म्हणजे विविध विषय आहेत, त्यामध्ये विविध भाषा आहेत, विविध लिपी आहेत, हे सर्व जे ज्ञान आहे ते आपण संरक्षित करणं गरजेचं आहे पुढच्या पिढ्यांसाठी. सेव्ह द पास्ट फॉर द ब्राइटर फ्युचर असं आपण या बाबतीत म्हणू शकतो. आणि याच्यामुळे आपल्याला विविध ज्ञानाची दालनं आपल्याला उघडी होतील आणि यामध्ये असे विषय आहेत की अगदी वेदांपासून ते स्तोत्रांपर्यंत, गंधशास्त्रापासून ते धातू विज्ञानापर्यंत, विमानशास्त्रापासून ते कृषी विज्ञानापर्यंत एवढे सगळे विषय याच्यामध्ये सामावलेले आहेत.
0: म्हणजे या सगळ्या विषयांवरची हस्तलिखित आहेत.
1: हो.
0: थोडेसे हे विषय काय असतात, त्यामध्ये काय अंतर्भाव असतो?
1: या ठिकाणी पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की हस्तलिखित म्हणजे काय हे पहिला समजून घेऊ. हस्तलिखिताची व्याख्या अशी केलेली आहे की कमीत कमी 75 वर्ष जुनं आणि ज्याच्यामध्ये काहीतरी नॉलेज कंटेंट आहे आणि ते हाताने लिहिलेलं आहे असं जे डॉक्युमेंट असेल किंवा असा जो लेखनाचा नमुना असेल त्याला आपण हस्तलिखित असं म्हणतो. मग आता हस्तलिखित कशा कशावर आढळतं बाबा? तर पहिल्यांदा दगड, त्याच्यानंतर कातडी,

0: पत्र, ताम्रपट, भूर्जपत्र, ताडपत्र आणि मग शेवट कागद. म्हणजे कागदावरती जी आपल्याला आता उपलब्ध आहेत ती सगळ्यात नवीन मधली म्हणायला लागते. लेखनाची कला जेव्हापासून माणसाला अवगत झाली तेव्हापासून त्यानं लिहायला सुरुवात केलं.
1: बरोबर.
0: मग पहिला तो भिंतीवर लिहित होता, मग त्याच्यानंतर त्याला हे कळलं की असं काहीतरी आहे बाबा की ज्याच्यापासून म्हणजे झाडांच्या वेस्ट मटेरियल पासून किंवा खोडापासून सालींपासून आपण लिहू शकतो. या प्रकारे आपल्याकडं हस्तलिखितांचं जे मटेरियल आहे किंवा जो प्रकार आहे तो पाहिला गेलेला आहे.
1: बरोबर. एकंदरीत हे संकलनाचं काम सुरू झालेलं आहे हस्तलिखितांचं. तर मुळात हे काम कशा पद्धतीनं केलं जातं? काहीतरी एक आराखडा तयार केला असेल.
0: 2003 साली भारत सरकारचं जे सांस्कृतिक मंत्रालय आहे तर IGNCA म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स हा एक आयाम आहे, तर त्यांच्यातर्फे राष्ट्रीय पांडुलिपी मिशन म्हणून त्यावेळचे पंतप्रधान आदरणीय अटलजी वाजपेयी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि ते मिशन सुरू झालं. तर ह्या मिशनचा हेतू काय होता राष्ट्रीय पांडुलिपी मिशनचा? आपण आता जी डिजिटाईज करायला घेणार हस्तलिखित त्याचं आधी जे डॉक्युमेंटेशन किंवा कॅटलॉगिंग जे झालं, मग पहिला त्याच्यामध्ये काय झालं की सर्वे झाले. त्याच्यामध्ये दोन प्रकारची केंद्र होती, एक होतं ते रिसोर्स सेंटर म्हणतात त्याला म्हणजे स्रोत, आणि दुसरं हे कॉन्झर्वेशन म्हणजे जतन संवर्धन. तर त्याची साधारण 57 कॉन्झर्वेशन सेंटर्स होती भारतामध्ये आणि 200 रिसोर्स सेंटर्स होती. महाराष्ट्रामध्ये यातली रिसोर्स सेंटर आहेत आणि फक्त भांडारकर जे आहे ते दोन्ही आहे, कारण त्यांचा जो मुख्य उद्देश आहे तो तोच आहे त्याच्यामुळं. आणि ते हेरिटेज ऑफ वर्ल्ड मध्ये पण त्याचा समावेश आहे युनेस्कोच्या. आणि कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ इथे ही केंद्र होती. तर त्याच्यामध्ये मी सर्वेअर म्हणून नोकरीला लागले. तर माझं काम काय होतं की पहिल्यांदा हस्तलिखित शोधणे
1: खरं
0: जे सगळ्यात कठीण काम आहे यातलं. आत्ता तुम्हाला रेडी टू ईट आहे म्हणजे खरं सांगायचं तर की हस्तलिखित शोधून ठेवलेली आहेत, त्याचं कॅटलॉगिंग करून ठेवलेलं आहे. कॅटलॉगचे दोन प्रकार असतात, एक नेम कॅटलॉग आणि डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग. नेम कॅटलॉग मध्ये फक्त 28 फील्ड होते त्याच्यामध्ये ते असतात, आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये त्या हस्तलिखिताची सुरुवातीची ओळ, शेवटची ओळ, त्यातला काही गोषवारा म्हणजे जिस्ट आपण म्हणतो किंवा यामध्ये नेमकं काय बाबा हे एका पॅरेग्राफ मध्ये सांगणं जमलं तर. आता तसं सॉफ्टवेअर मध्ये रचना असेल तर त्याचा फोटो पहिलं पान आणि शेवटचा.
1: बरोबर.
0: अशी ती रचना होती म्हणजे हे पण त्यांना जसं काम करत गेले लोक तसं त्यांना पण लक्षात आलं, कारण याच्या आधी पूर्ण भारतामध्ये जर कुणी संकलन केलं असेल हस्तलिखितांचं तर ते रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी केलं होतं आणि ते ब्रिटिश काळामध्ये झालं होतं.
1: त्याच्यानंतर झालंच नाही
0: म्हणजे ह्या संशोधन झालेलं आहे, पण त्याला एक सरकारचं काम कसं असतं की सरकारच अशी संस्था आहे किंवा व्यक्ती आहे म्हणून.
1: बरोबर.
0: पण म्हणतो ना की सरकारचा त्याला पाठिंबा मिळाला एखाद्या गोष्टीला ते होणं सुकर होतं, म्हणजे त्याच्याबद्दलच्या पॉलिसीज असतात, काही योजना असतात, ते सरकार योग्य रीत्या राबवू शकतं.
1: बरोबर. मग हे संकलन करायला सुरुवात केली ते कशा पद्धतीनं झालं? म्हणजे काही आवाहन केली गेली होती का की असेल तर आम्हाला सांगा का तुम्ही कशा पद्धतीनं शोध घेतला?
0: म्हणजे आता कसं होतं की हे पण आता 2003 सालीच सुरू झालं राष्ट्रीय पांडुलिपी मिशन, पण त्याच्या आधी हे काम होत नव्हतं का? तर होत होतं. मग ते कुठं होत होतं? तर ज्या मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररीज आहेत मग त्याच्यामध्ये तंजावरची सरस्वती महाल असेल, पुण्यातलं भांडारकर असेल, किंवा शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा अर्कायवल सेल असा भाग आहे जिथंही 10,000 हस्तलिखित विद्यापीठाच्या अखत्यारीतली ठेवलेली आहे, तो लायब्ररीचाच एक भाग आहे. तर तिथे असेल कलकत्त्याला आपण एशियाटिक सोसायटी आहे, ही जी काही म्युझियम्स म्हणा आता नवी दिल्लीत म्युझियम मध्ये आहेत, आपल्याकडे पण शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे मुंबईमध्ये आहे इकडे सुद्धा हस्तलिखित आहेत. तर अशा ठिकाणी ती होतीच. मद्रासमध्ये एक CCRS म्हणून प्रोजेक्ट झाला जो आयुर्वेदिक हस्तलिखितांना त्यांनी कॅटलॉगिंग केलं. अशा प्रकारे लोक काम करत होते. या सगळ्यांच्या चर्चेमधून म्हणा किंवा त्यांच्या सजेशन्स मधून असं एक मिशन असावं ही पार्श्वभूमी तयार झाली.
1: बर.
0: आणि त्याद्वारे आपण हे जपावं किंवा किमान याची सुरुवात तरी तेव्हा झाली.
1: बर.
0: आता

0: पिरियड आलेला आहे म्हणजे 2003 ते 2026 पर्यंत सगळ्या देशातली ही जी केंद्र होती त्यांनी कॅटलॉगिंग करून सर्वेक्षण करून याचे किमान आपल्याकडे हँडलिस्ट म्हणतो किंवा एक एक्सेल शीट वगैरे हे तरी आता आपल्याकडे जमा झालेलं आहे. मग आता पुढे आपण काय काम करायला हवं या संकल्पनेतून ज्ञान भारतम मिशन काम करत आहे. आता ह्या जो हस्तलिखितांचा सगळा डेटा आहे तो आपण एका ऍपवर म्हणा किंवा एका पोर्टल खाली आणला पाहिजे जेणेकरून जगातल्या कुठल्याही संशोधकाला मग तो आयदर संस्कृतचाच असेल असं नाही कारण ह्यामध्ये सगळ्या विविध भाषा आहेत विविध लिपी आहेत.
1: बरोबर.
0: हस्तलिखित काय फक्त भारतातच आहेत असं नाही पण भारतामध्ये सगळ्यात जास्त आहेत हे मी इथे सांगू शकते. तर ती आपण या पोर्टल खाली आणून डिजिटाईज करून एक तर ती संरक्षित होतील आणि सर्व वाचकांना अभ्यासकांनाही खुली होतील.
1: बरोबर. हे आता संग्रहालयातली हस्तलिखित झाली ही आपल्याला कुठेतरी त्याची नोंद असेल किंवा तशी माहिती मिळू शकेल पण बऱ्याच जणांच्या घरी वैयक्तिक सुद्धा काही हस्तलिखित असू शकतात त्याचा शोध कशा प्रकारे लागला?
0: आता सर्वेक्षण करताना आम्हाला आता मी एम ए संस्कृत केलं होतं आणि हस्तलिखित शास्त्राचा डिप्लोमा पुणे विद्यापीठामध्ये होता त्यावेळी आता तो नाहीये तर नशिबानं मी तो केला होता त्याच्यामुळे मला हा जॉब मिळाला. पण प्रत्येकालाच हे गोष्ट नवीन होती म्हणजे इवन विद्यापीठात सुद्धा हा प्रोजेक्ट जेव्हा राबवला गेला त्यांना सगळ्यांनाच ही गोष्ट नवीन होती की नेमकं काय करायचं म्हणजे हस्तलिखित शोधायची पण कुठे शोधायची हे काहीच माहित नव्हतं हे करणार कसं आपण. मग लायब्ररीच्या अंडर तर हा विषय तिथे संग्रहित आहे म्हणून ते येतं. आम्ही असा विचार केला की माझ्या ओळखीने जी काही कोल्हापुरात माणसं मला माहित होती म्हणजे आता सप्रे गुरुजी असतील किंवा मुनीश्वर घराणे जोशी आहेत ग्रामोपाध्ये तर या सगळ्यांकडे ती असतील असं एक ऐकिवत होत. मग असं विचारत विचारत लोकांना मग एकानी सांगितलं की अरे मग असं तुला हवंय का ठीक आहे मग अशा प्रकारचा संग्रह या या माणसाकडे पण आहे या या माणसाकडे पण आहे यांनी पण केलेला आहे यांनी पण केलेला आहे तर मग असं मला ते कळत गेलं आणि त्यातून माझे म्हणजे संपर्क पण तयार झाले. दुसरी गोष्ट मला सांगायला अशी आवडेल की माझ्या घरी सुद्धा हस्तलिखित होती.
1: बरं.
0: काही प्रमाणात का असेना पण होती पण कारण माझे पणजोबा गणेश नारायण मुजुमदार म्हणून त्यांना दृष्टांत होता श्रीकृष्ण सरस्वतींचा. तर त्यांनी श्रीकृष्ण सरस्वती विजय चरित्र अमृत असे ग्रंथ त्यांनी लिहिला आहे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. माझ्या पणजोबांनी एक स्तोत्र पण रचलेलं होतं अंबाबाईचं शतनाम स्तोत्र म्हणून आहे ते. तर याच्यामुळं ही माहिती होती मग त्यातून त्यांच्या ओळखीचे कोण होते असं पण एक ते मला मिळत गेलं.
1: बरं. मग असा एक एक संपर्कात हा शोध लागत
0: गेला की कुणाकडे आहेत बाबा हस्तलिखिते किंवा आता राजवैद्य जगताप म्हणून आहे होते आपल्याकडे म्हणजे जे शाहू महाराजांचे वैद्य होते तर त्यांची तर आता मला वाटतंय 15वी पिढी चालू आहे जवळजवळ.
1: बरं.
0: ऑल द दे आर डॉक्टर्स. त्यांची सगळी हस्तलिखित शिवाजी विद्यापीठामध्ये आहेत. अशी पण काही घराणी आहे किंवा पाना कुलकर्णी म्हणून आपल्याकडे विद्वान होते ज्यांनी ज्ञानेश्वरी एडिटिंग करून म्हणजे जे आम्ही काम करतो की हस्तलिखित संकलन केल्यानंतर पुढे त्याचं पुस्तक कसं बनतं.
1: बरोबर.
0: तर त्यांनी ज्ञानेश्वरी पुन्हा संकलन करून लिहिली होती.
1: अशा प्रकारचं एकंदरीत साहित्य कुठे कुठे आहे ते संपर्कात न मिळालं मग आतापर्यंत अशी कोणकोणत्या प्रकारची आणि कोणकोणत्या विषयाची हस्तलिखित संकलित झालेली आहेत?
0: तर आता याच्यामध्ये मी ज्या ठिकाणी काम केलं तर त्याच्यामध्ये धुळे आहे इतिहासाचार्य विकार राजवाडे मंडळ जे आहे तिथे मी काम केलं तिथे 3500 हस्तलिखित आहेत. हेच माझं पहिलं काम होतं म्हणजे हे सगळं खूप माझ्यासाठी पण नवीन होतं मी कधी धुळ्याला गेले पण नव्हते.
1: बरोबर.
0: काय माहितच नाही आपल्याला की इकडे काय आहे बाबा 600 किलोमीटर आहे एवढंच मी नकाशात बघितलं पण तिथे इतकी छान संग्रह जतन केलेला आहे इतिहासाचार्य विकार राजवाडे संस्थेनं तिथे 3500 संस्कृतची हस्तलिखित मला मिळाली.
1: बर.
0: तर त्याच्यामध्ये ज्योतिष शास्त्रातली खूप उत्तम हस्तलिखित तिथे आहेत.
1: बर.
0: पेशव्यांच्या मोडी दफ्तर जे आहे जे की अजून कुणी अभ्यासलेलंच नाहीये म्हणजे जे जर उजेडात आलं तर कदाचित आपल्याला नवीनच इतिहास कळेल. तर ते साधारण 1.5 लाख कागदांचं दफ्तर अजून कुणीही उघडलेलं नाही पण मी संस्कृतची सर्वेअर असल्यामुळे

0: मी फक्त संस्कृतचं काम केलं. मग ती हस्तलिखित पहिला प्रत्येकानं ही आपल्या आपल्या परीनं ठेवलेली असतात. पण जेव्हा आपण तिथे जातो म्हणजे मी सर्वेअर म्हणून जेव्हा तिथे जायचे त्यांनी ती जशी ठेवली असतील मग ती आपण आपल्या पद्धतीनं त्याचं सॉर्टिंग करून घेणं, त्याचं वर्गीकरण करणं म्हणजे विषयानुसार करणं, किंवा पानं काही विस्कळीत असतात कारण हे सुट्ट असतं मग ती पानं जोडणं म्हणजे लावून घेणं ती पानं, मग त्याचं पेजिनेशन करणं वगैरे या भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी असतात. आणि मग कॅटलॉग तयार करणं. मग कॅटलॉग तयार करताना आम्ही काय करायचो की प्रत्येक हस्तलिखिताचा एक फॉर्म असायचा थोडक्यात, म्हणजे ह्या फॉर्म वर त्याचा पत्ता लिहिलेला आहे बाबा थोडक्यात, ह्या हस्तलिखिताचा विषय काय, त्याच्यामध्ये रचयिता कोण आहे. आता हस्तलिखितामध्ये रचयिता आणि लेखकू असं म्हणतात.
1: बर,
0: इंग्लिशमध्ये स्क्राईब शब्द आहे पण मराठीत त्याला लेखकू, सच्चिदानंद लेखकू जाहला असं ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली पण लिहिली कुणी तर सच्चिदानंद या नावाच्या लेखकून.
1: ओके, म्हणजे रचयिता आहे तो सांगणारा असतो आणि लेखक आहे तो लिहून घेणारा असतो.
0: म्हणजे तो त्या ठिकाणी फक्त लिहिण्याचं काम
1: करतो.
0: म्हणजे रचनाकार कोणी वेगळा असू शकतो, जसं की व्यासांनी महाभारत रचलं पण लिहिलं गणपतीने, मग तिथं गणपती हा लेखक आहे.
1: असं हे सगळे संदर्भ त्या हस्तलिखितावर तुम्ही कॅटलॉगिंग करताना करता.
0: आणि त्याचा काळ, विषय, त्याचा उपविषय, त्याच्यामध्ये किती पानं आहेत, ती हस्तलिखित पूर्ण आहे का अपूर्ण आहे.
1: पण मग ही सगळी माहिती आपल्याला ती त्याच्यावरनं नुसती कळू शकते.
0: कळू शकते. म्हणून ते वाचण्यासाठी तुम्हाला संस्कृत येणं आवश्यक. किंवा ज्या भाषेमध्ये आता इथे संस्कृत आहे पण आता तुम्ही उद्या कर्नाटकात गेला तर कन्नड लिपी असेल
1: बरोबर,
0: पण हस्तलिखिताची भाषा संस्कृतच असेल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला भाषा सुद्धा यायला पाहिजे आणि लिपी सुद्धा यायला
1: पाहिजे.
0: किंवा आता मोडी आपल्याकडे लिपी आहे
1: बरोबर
0: आणि भाषा मराठी आहे बरोबर, पण दोन्ही तुम्हाला यायला पाहिजे उत्तम, तर तुम्ही ते वाचू शकता आणि लिहू शकता
1: बरोबर. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. आता धुळ्याचं काम तुम्ही सांगितलं, जवळजवळ 3,500 हस्तलिखित आहेत, मग या सगळ्यांचं अशा पद्धतीनं कॅटलॉगिंग झालं?
0: हो.
1: बर, साधारण किती दिवस लागले?
0: 5 महिने मला लागले.
1: बर, जे हस्तलिखिताचं आता तुम्ही काम करताय, मग आता तुम्हाला संस्कृत येते त्यामुळे ही तुम्ही संस्कृतची, मग असं प्रत्येक विषयांसाठीचे हे सर्वेअर असतात?
0: आता कसं आहे की भाषा ही 70-80% संस्कृतच आहे.
1: बर,
0: भारतामध्ये पूर्ण सर्व ठिकाणी.
1: बर बर बर.
0: फक्त लिपींमध्ये जरा फरक पडतो आणि काही ठिकाणी भाषेमध्ये फरक पडतो. जसं की आता आसाममध्ये तुम्ही गेलात तर तिथे एक चकमा म्हणून स्क्रिप्ट आहे.
1: बर,
0: तर ती चकमा ही जी म्हणजे लिपी आहे ती फक्त औषधी गोष्टी लिहिण्यासाठी वापरली जायची.
1: बर,
0: म्हणजे असं पण आहे. म्हणजे हे काय असू शकतं हे आपण इमॅजिन नाही करू शकत. किंवा आता ग्रंथ नावाची लिपी होती जी फक्त संस्कृत लिहिण्यासाठीच निर्माण केली गेली होती.
1: ओके.
0: आणि ह्या ग्रंथलिपीपासूनच ज्या काही दक्षिण भारतातल्या लिपी आहेत म्हणजे मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलुगू या त्यापासून निर्माण झाल्या. आणि उत्तर भारतामध्ये ब्राह्मीपासून सगळ्या निर्माण झाल्या.
1: बर,
0: म्हणजे ब्राह्मीपासून आताची आपली जी देवनागरी आहे इथंपर्यंत ब्राह्मीपासून निर्माण झाला लिपी.
1: बर,
0: म्हणजे जशी भाषांची जननी संस्कृत आहे तशी लिपींची पण जननी इकडे ब्राह्मी आहे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात ग्रंथ आहे.
1: आता एकंदरीत ही सुरुवात झाली तुमची की हस्तलिखित शोधायची हे करायचं. आता मग अशी कुठल्या कुठल्या विषयांवरची हस्तलिखित मिळाली? किंवा
0: आता वेद आणि धर्मशास्त्र हे तर आपल्याला सर्वत्र उपलब्धच असतं.
1: बर,
0: वेद हे मूळ आहेत सगळ्यांचं, वेद अखिल धर्म मूलम असं आपण म्हणतो. तर ही तर हस्तलिखित असणारच
1: बरोबर,
0: पण ह्याच्याच बरोबर मी म्हटलं तसं ज्योतिष आहे, गंधशास्त्र आहे म्हणजे अत्तर विविध कशी तयार करायची, इंजिनिअरिंग आहे म्हणजे शिल्पशास्त्र म्हणतो आपण.
1: बर,
0: तर बृहत संहिता जी आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचे उल्लेख आढळतात. पाकशास्त्र आहे.
1: बर,
0: ते त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे मानसोल्लास, हा 11व्या शतकातला ग्रंथ आहे.
1: बर,
0: तर याच्यामध्ये राजाला लागतं ते जेवण काय असावं बाबा, त्याचं डाएट काय असावं याविषयीचा एक भाग आलेला आहे.
1: बर,
0: ते वाचताना तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर सगळ्या रेसिपीज आहेत असं आहे, म्हणजे हे पण त्याच्यामध्ये आहे. बरोबर. किंवा भोजन कुतूहलम नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये जर पहिली तीन पानं तुम्ही बघितली तर

0: जी अनुक्रमणिका दिलेली आहे त्या भोजन कुतूहलम मध्ये तांदळाचे त्यावेळेचे प्रकार किती होते, किती भाज्यांचे प्रकार होते, मग त्याच्यात पालेभाज्या किती होत्या, फळभाज्या किती होत्या, किंवा काय खाल्ल्यानंतर तुमच्यावर काय परिणाम होईल हे निघंटू रत्नाकर मध्ये आहे उद्धृत केलेलं. किंवा त्याच्यात मग मसाला वर्ग आहे, म्हणजे इतकं सगळं डिटेल मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. मग हे ऍज लाईक ऍज एनसायक्लोपीडिया आपण म्हणतो तसं हे काम करतं. म्हणजे निघंटू रत्नाकर जेव्हा म्हणतो आपण, निघंटू म्हणलं की त्याचा एक कोशच म्हणायचा त्याला आपण.
1: बरोबर.
0: असे वेगवेगळ्या विषयांवरचे ग्रंथ आपल्याकडं हस्तलिखिताच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. किंवा बृहत संहितेमध्ये आणि एक गोष्ट आहे की कॉस्मेटिक्स, त्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. किंवा अगस्त्य संहिता आहे त्याच्यामध्ये वीज कशी निर्माण करायची, सायन्स हे लिहिलेलं आहे. किंवा आता लीलावती नावाचा ग्रंथ आहे जे की गणित आहे, त्याच्यामध्ये काय दिलंय बाबा, तर पहिल्याच अध्यायामध्ये घन किंवा क्यूब म्हणतो आपण त्याला, ते 11व्या शतकातच आपल्याकडे लिहिलेलं होतं.
1: बरोबर.
0: विमानशास्त्र म्हटलं तर भारद्वाज मुनींचं विमानशास्त्र, तर विमानशास्त्रामध्ये असे आहे की विमानाचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत
1: म्हणजे ते तेव्हापासून
0: ते लिहिलेलं आहे. आणि त्याचे दोन भाग आहेत, व्हॉल्युम दोन आहेत विमानशास्त्रांचे. आणि त्याच्यामध्ये विमानाचे प्रकार कोणते आहेत, म्हणजे डोमेस्टिक फ्लाईट आपण म्हणतो आता, किंवा युद्धाची विमानं वेगळी असतात, लढाऊ विमानं ज्याला
1: आपण, ही सगळी नोंद
0: तेव्हापासून आहे. हे प्रकाशित झालेलं आहे विमानशास्त्राचं तर.
1: बरोबर.
0: पण त्यानुसार आपण आता करणं हे कितपत पॉसिबल आहे, किंवा हा पण एक प्रश्न आहे याच्यातून उपस्थित झालेला. कारण त्याच्यामध्ये मंत्रांचे उच्चार वगैरे हे सुद्धा उद्धृत केलेलं आहे. पण त्यांच्याकडे विज्ञान पण होतं. लंकेची जी वर्णन आहेत म्हणजे रामायणामध्ये, त्याच्यामध्ये उन्नयिनी किंवा लिफ्ट म्हणतो आपण आता, याची पण वर्णन आढळतात.
1: हो. बर.
0: म्हणजे अट्टालिका म्हणजे अपार्टमेंट आपण म्हणू शकतो संस्कृत मध्ये अट्टालिका. तर याचे सगळ्याचे पण उल्लेख आहेत, म्हणजे हे सगळं तेव्हा होतं. पण मग कसं होतं, तर हे सगळे संशोधनाचे विषय आहेत, ते त्या लोकांनी करावे. पण आम्ही त्यांच्यासाठी हे उपलब्ध करून देतोय, किंवा हे कुठं आहे हे सांगतोय, हे काम आम्ही करतो.
1: तुम्ही हे काम करत असताना आतापर्यंत किती हस्तलिखितांचं संकलन तुमच्याकडनं झालं?
0: तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी 21,000 डॉक्युमेंटेशन किंवा तालिकीकरण आपण म्हणू केलेलं आहे संस्कृत हस्तलिखितांचं.
1: बर. त्यामध्ये विचारायचं झालं तर सगळ्यात दुर्मिळ असं कुठलं मिळालं हस्तलिखित?
0: तर शिवाजी विद्यापीठाच्या संग्रहात जी एक म्हणजे शके 1490 अधिक तुम्ही 68 करा त्याच्यामध्ये ते सन येईल, सगळ्यात जुनी ज्ञानेश्वरी ती आहे.
1: बर.
0: आता उपलब्ध असलेली महाराष्ट्रात. आणि त्याच्यानंतर धुळ्यामध्ये जी हस्तलिखित आहे त्याच्यामध्ये ज्योतिष या विषयाची खूप उत्तम आणि चांगल्या परिस्थितीतली हस्तलिखित आहेत. म्हणजे त्यातला जर कोणी खरंच जाणकार असेल तर तो त्याचं अभ्यास त्याच्यावर करू शकतो. कारण गणेश दैवज्ञ म्हणून एक ज्योतिषी होता, म्हणजे किंवा आपण त्यातला अभ्यास
1: तज्ञ
0: म्हणून, तर त्याची जी वंशावळ आहे सगळी, ती जी पूर्ण वंशावळ आहे ती पूर्ण ज्योतिष शास्त्राला त्यांनी वाहून घेतलेले.
1: बर.
0: तर त्यांची सगळ्या पिढीतली हस्तलिखित तिथे उपलब्ध आहेत
1: धुळ्याला. ही जुनी दुर्मिळ,
0: याच्यावर अभ्यास केला तर खूप चांगला आहे. म्हणजे किंवा नरसोबावाडीमध्ये पण मी खूप काम केलं, म्हणजे तिथं तर आजच्या घडीला आपण असं म्हणू की हस्तलिखितांचं गाव अशी एक माझी संकल्पना आहे.
1: म्हणजे एवढी हस्तलिखित आहे
0: वाडीमध्ये उपलब्ध आहेत. कारण वाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक गुरुचरित्र तरी आहेच.
1: बरोबर.
0: त्याच्याच बरोबर बाकीची हस्तलिखित पण तिथे उपलब्ध आहेत. तर तिथं असं मला आढळलं की निर्गुण भजन हे आपल्याला माहित होतं, पण निर्गुण भूपाळी हा एक प्रकार आहे. ही मराठीतलीच भजन आहेत, पण ही मला तिथं आढळली
1: हस्तलिखितांमध्ये.
0: बोरगावकर शास्त्री म्हणून आहे, ते स्वतः ज्योतिषीच होते, त्यांच्याकडे ती हस्तलिखित आहेत. आधी याआधी कधी न मिळालेलं हस्तलिखित. आणखीन एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे मी एक रिसर्च पेपर केला होता या गोष्टीवर की आपल्याकडे आज जो सापशिडीचा खेळ आहे,
1: बर,
0: तर याचं पण मूळ आपल्या हस्तलिखितांमधून आलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी एक खेळ रचला होता योगरंजन खेळ म्हणून.
1: योगरंजन.
0: त्यामध्ये कसं होतं की जी काही घरं असतात आपल्या

0: सापशिडीच्या खेळामध्ये, तर याच्यात त्यांनी मोक्षाप्रत कसं पोहोचायचं, म्हणजे शेवटचं घर हे मोक्षाचं.
1: बर,
0: म्हणजे ज्या काही आपल्या अभिमान असेल, गर्व असेल, मग ते गर्व ज्याला आहे त्याचं भूतद्वेषी पतन, म्हणजे तो
1: अमुक योनी वगैरे
0: षड्रिपू किंवा अमुक योनीला तो जाईल, पदाभिमानीचे पतन म्हणजे तो साप आहे आणि मग तिथून तुम्ही खाली आला, पदाचा तुम्हाला अभिमान झाला, म्हणजे अशा गोष्टींनी त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान त्या खेळातून सांगितलेलं होतं आणि तिथून साप शिडीचा खेळ आपल्याकडे आला.
1: बर, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जे काही वाईट आहे त्याचं ते सापाचं प्रतीक आणि जे चांगलं आहे जिथनं तुमची प्रगती होऊ शकते ते शिडीचं प्रतीक,
0: ते शिडीचं प्रतीक
1: आणि त्या शिड्या चढत चढत, म्हणजे आपण असं म्हणतोच ना की चांगलं काम केलं की तुम्ही मोक्षाप्रती जाता, अशा पद्धतीनं ते केलेलं होतं. बर,
0: तर पण याचं आपल्याकडे पेटंट नव्हतं, तर याच्यावरती लोकांनी अभ्यास केला.
1: बर,
0: मासेस खेळाची प्रतिरूप म्हणू शकतो, मग जैन धर्मामध्ये पण असा एक खेळ आहे, मोक्षपट म्हणतात त्याला, किंवा योगरंजन खेळ.
1: बर,
0: मुळात ज्ञानेश्वरांचं शतक जे आहे ते 12वं शतक आहे.
1: बर बर,
0: त्यामुळं असं आपण म्हणू शकतो की ज्ञानेश्वरांपासून या खेळाची उत्पत्ती झाली.
1: खरंय, मग ह्याच्यामध्ये पूर्वीचे तसे मिळाले तुम्हाला ताडपत्रीवरचे किंवा ह्याच्यावरचे?
0: आपल्या इथं जे जैन मठ आहे शुक्रवार कोल्हापुरात,
1: बर,
0: त्यांच्याकडे जी सगळी हस्तलिखित आहेत ती सगळी हस्तलिखित ताडपत्रावर आहेत. 1400 हस्तलिखित साधारण तिथं आहे आणि ती कन्नड लिपीत आहेत.
1: बर,
0: आणि ताडपत्रावर तुम्हाला माहित असेल की असं कोरून लिहितात, म्हणजे ती लिपी जी किंवा ती ओळ जी आहे ती अशी कोरली जाते त्याच्यावर.
1: बरोबर,
0: बारीक त्याच्याने.
1: जास्तीत जास्त किती पानांचं हस्तलिखित आतापर्यंत मिळालेलं होतं?
0: पानांवर तसं काही हे नसतं, म्हणजे अवलंबून काही नसतं. आता समजा स्तोत्र आहे तर ते एकच पानाचा साधारण.
1: बरोबर,
0: काय त्यानं मोठ्या फॉन्ट मध्ये लिहिलं असेल किंवा काय असेल तर एक दोन तीन पानं. पण भागवत पुराण असेल समजा, भागवत पुराण पूर्ण जर उपलब्ध असेल 12 स्कंद तर साधारण 1000 ते 1200 पानांचं असतं.
1: बर,
0: किंवा महाकाव्याचं हस्तलिखित आहे, मग एखादाच अध्याय असतो बाबा एखाद्या ठिकाणी, पूर्ण मिळेल असं पण नाही. कालिदासाचा पण त्याचा जो शाकुंतल हे नाटक आहे त्यातला 4वा अंक जास्त प्रसिद्ध आहे, म्हणजे एक साहित्यिकांच्या. तर मग ते जसं त्यांनी लिहून ठेवलं तेवढं ते उपलब्ध असतं, पण ते पूर्ण असलं पाहिजे. मला काय म्हणायचं की 4वा अंक असू दे पण तो पूर्ण असू दे. किंवा आता चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे आयुर्वेदातलं आपण बघितलं तर तिथे मोठी हस्तलिखित असतात.
1: बर,
0: म्हणजे हस्तलिखितातल्या पानांच्या संख्येवर काही अवलंबून नसतं, फक्त ते पूर्ण आहे की अपूर्ण आहे याला जास्त महत्व आहे. आणि त्याचा कोलोफोन किंवा पुष्पिका आम्ही म्हणतो त्याला, म्हणजे त्याच्या शेवटी जे वर्णन आलेलं आहे की कुणे लिहिलं, कुठे लिहिलं, केव्हा लिहिलं आणि विषय काय.
1: बरोबर,
0: आणि पहिल्यांदा पण हेच असतं मंगलाचरण, विषय काय आणि काय मी लिहितोय, कोण लिहितोय.
1: बरोबर, बऱ्याच ठिकाणचं हस्तलिखितांचं संकलन झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणचं हस्तलिखितात तुम्ही वाचलेली सुद्धा आहेत. असा एखादा विषय पटकन सापडला का, किंवा एखादा अरे हे असं आहे, किंवा एखादा कुतूहलाचा विषय की जो आपण असं म्हणतो की हे आत्ता आलंय पण ते फार पूर्वीपासूनच होतं, असं काही सापडलं का?
0: कोकणात तुम्हाला टोटके असं एक पद्धत असते किंवा तोडगा अशी एक पद्धत आहे, हे ऐकून माहित असेल कदाचित, किंवा एखादी गोष्ट साध्य होण्यासाठी कुणीतरी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी पर्याय काढणं, किंवा जादूटोणा असं म्हणता येणार नाही पण त्याच्यावरची यंत्र ही भरपूर मला धुळ्यामध्ये पण सापडली, कोकणातल्या हस्तलिखितांमध्ये सापडली. आता ढेकून झालेत घरात तर त्याच्यासाठीचं यंत्र आहे बाबा.
1: बर,
0: ज्याने ढेकून जातील असं यंत्र, किंवा झुरळच लागले त्याचं यंत्र, असं अशी त्याच्यामध्ये
1: माहिती
0: हस्तलिखित होती.
1: म्हणजे हस्तलिखित आहेत म्हणजे हे अस्तित्वात होतं.
0: हा,
1: हो की नाही?
0: हो, म्हणजे हे सुद्धा लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. किंवा आता मोडीमध्ये खास करून, किंवा आणि याच म्हणजे संस्कृत मध्ये सुद्धा एखादं वाण्याचं बिल आहे बाबा, म्हणजे त्यावरून मला ही माहिती कळते की त्यावेळी तांदूळ किती रुपये शेअर होता, किंवा त्याचं एकक काय आहे, म्हणजे हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे.
1: खरंय,
0: अशा प्रकारची माहिती तुम्हाला हस्तलिखितांमधून मिळत जाते.
1: बरोबर,
0: आणि मग ती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटायला लागते आणि खूप छान वाटतं की अरे वा असं पण असतं. म्हणजे आता आपण म्हणतो बघा की आढक पैसा अडका, आता हा जो शब्द आहे तो

0: विदग्धक नावाचं एककच होतं.
1: हा,
0: तर ह्याचा उल्लेख कौटिल्य अर्थशास्त्रापासून आहे.
1: बर.
0: त्यावरून पैसा अडका असा शब्द तयार झाला.
1: म्हणजे आपण असं म्हणूयात की किती या गोष्टी आहेत की ज्या लिहून ठेवल्यामुळं किंवा आता ह्या अशा पद्धतीनं संग्रहित केल्यामुळं आपल्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचणार आहेत. म्हणजे जुनं जे आहे त्या या सगळ्या गोष्टी खरं तर उपयोगाच्या आहेत या गोष्टी. तर श्रोते हो, हस्तलिखितांचं डिजिटायझेशन जे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन याद्वारे केलं जातं आणि त्याची माहिती आपण प्रियांका मुजुमदार भिडे यांच्याकडून घेत आहोत. आजच्या भागामध्ये आपण हस्तलिखित म्हणजे काय आणि ती कुठं कुठं उपलब्ध आहेत याविषयीची माहिती घेतली. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन कसं केलं जातं याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. आणि आता कार्यक्रमात ऐकूया एक गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना म्हणजे सण समारंभाची जणू रेलचेलच. सगळीकडे अगदी उत्साह

उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण असतं. तर आता आपण कार्यक्रमात श्रावण महिन्यानिमित्त एक विशेष कार्यक्रम ऐकणार आहोत, आला श्रावण. यात सहभागी आहेत स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी. त्यांना हार्मोनियम साथ आहे विजय पाटकर यांची आणि तबला साथ आहे सुनील कुलकर्णी यांची. ऐकूया.

पावसाळा सुरू झाला की महिना दीड महिन्यातच पृथ्वीचं धरणी मातेचं रूप डोळ्यात साठवून ठेवावं असं असतं. सृष्टीत सगळीकडं जणू उत्साह भरलेला दिसतो. श्रावण येतो तोच मुळी आपले गणगौत सोबत घेऊन. निसर्गाचा लाडका महिना श्रावण. वातावरण चैतन्याने फुलून गेलेलं असतं. निसर्ग चक्र आणि परंपरा या दृष्टीने श्रावणाला खूप महत्व आहे. बाभ बोरकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे समुद्र बिल्लोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना. या महिन्याचा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो. प्रत्येक दिवसाला महत्व वेगळं. निसर्गात झालेले बदल सगळ्या बाजूंनी आपल्यावर परिणाम करत असतात.

पावसाचा खेळ सुरू होतो आणि जलधारांनी हिरवाईची स्वप्न छान फुलू लागतात. महिलांसाठी तर हा महिना अगदी खासच. नवविवाहितांच्या चेहऱ्यावर तर श्रावणाची रंगत छान फुलून येते. हो हो, नवविवाहितांच्या चेहऱ्यावर श्रावण अगदी रंगून आलेला असतो.

श्रावणाची खरी सुरुवात होते शिवामुठीनं. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाक्रमानं शंकराच्या पिंडीवर मुठीनं धान्य वाहतात. दान करण्याची सवय अशी नकळत लावली जाते. बदलत्या काळानुरूप नवीन रूपानं शिवामूठ वाहिली जाऊ

मंगळवार। मंगळागौर ही महिलांसाठी एकदम विशेष। संसारातील सौख्य प्रेम कायम राहावं या भावनेनं हे अखंड व्रत सौभाग्य आणि सौख्यासाठी केलं जातं। मंगळागौरीची आरती पूजा उखाणे हळदी कुंकू आणि रात्रीचा जागर त्यासाठी पारंपरिक खेळ आणि त्यानिमित्तानं माहेरच्या माणसांनी यावं आणि सासरच्या माणसांच्यात मिसळून दोन्हीकडची नाती दृढ व्हावीत हा खरा हेतू। आजकाल बदलत्या स्वरूपात मंगळागौर साजरी केली जाते पण आनंद मात्र तोच आहे। यानंतर खरं तर सणांची आणि उत्साहाची खैरात होते।

नागपंचमी काय किंवा श्रावणातील अन्य दिवसातले सण काय, त्या निमित्तानं मोकळ्या निसर्गात जाणं, निसर्गाशी नातं जोडणं, आपली प्रकृती जपणं हाच तर हेतू असावा या सगळ्या मागचा. अंधश्रद्धांना बळी न पडता आजच्या परिस्थितीला अनुसरून आपण या निसर्गातील घटकांची काळजी घेतलीच पाहिजे. श्रावणातील पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला समींदराला नारळ अर्पण करून संपूर्ण जीवनाचा आशीर्वाद घेतला जातो. दक्षिण भारतात याला अवनी अवित्तम असे म्हणतात, मध्य भारतात कजरी पूनम, उत्तर भारतात रक्षाबंधन आणि गुजरातमध्ये पवित्रोपनी अशा स्वरूपात ही पौर्णिमा साजरी केली जाते. रक्षाबंधन हा सणही आपण खूप मनापासून साजरा करतो. सगळ्याच नात्यांना नवविचारांनी बांधून घेऊन गुण्या गोविंदानं राहावं असाच संदेश या सणामागे आहे. श्रावणात सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माचा. मथुरा, वृंदावन, द्वारका या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आपल्याकडेही या उत्सवाचे छान स्वरूप असते. कृष्णानं सांगितलेला कर्मवाद आपण स्वीकारला तर अनेक समस्या कमी होतील, नाही का? आणि या कृष्णाच्या जन्माचा आनंद असा आपल्यापर्यंत पोहोचतो.

जन्माष्टमी नंतरचा दिवस गोपाळकाला किंवा दहीहंडीचा, हा कार्यक्रम म्हणजे उत्साह आणि उत्साहाचा पूर। गोपाळकाला या सणाला आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी आहे। पांढऱ्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा निर्गुण चैतन्याशी संबंध आणि काला हा एक संध आणि वेगात सातत्याने असणाऱ्या क्रियाशी संबंधित। गोपाळकाला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रतिनिधित्व करतो। दहीहंडीचा आनंद एकावर एक थर लावून घेण्यापेक्षा त्याचा खरा अर्थ समजून घेतला तर? श्रावणाच्या पवित्र आणि उत्साही वातावरणात स्त्रिया विशेष व्रतवैकल्यात रमतात। सात्विक आहार आणि नियमित व्रताचे पालन यांना आरोग्याचंही भान ठेवलं जातं। विशेष सणांबरोबर सोमवार शिवामूठ, मंगळवारी मंगळागौर आणि शुक्रवारी ज्योतिपूजन, शनिवारी संपत शनिवार ही व्रत केली जातात। घरातील लहान मुलांच्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी, दीर्घ आयुष्यासाठी जीवती पूजन केलं जातं। संपत शनिवार म्हणजे बालमारुतीची पूजा, उपासना, पिंपळाची पूजा, व्रत वैकल्य, कहाण्या यांच्यामधून जीवनाची आदर्श पद्धती मांडली आहे। बदलत्या काळानुसार आपणही त्यात बदल करून त्या कहाण्यांचा रसास्वाद घेऊ शकतो। घरातील ज्येष्ठ मंडळींनी या कहाण्या नवीन पिढीला वारसा स्वरूपात देण्यासाठी त्यात बदल जरूर करावा। पिठोरी अमावस्या, श्रावणातला शेवटचा दिवस असं म्हणूया, या दिवशीच मातृदिन साजरा केला जातो। जागतिक पातळीवर होणारा हा मातृदिन आपणही वेगळ्या पद्धतीने साजरा करतो आणि तोच खरा स्त्री शक्तीचा आदर आहे। एकूणच काय सख्यांनो, आपण निसर्ग आणि पर्यावरण यांचं अभंग नातं जपायचं। हे व्रत श्रावणातच घ्यायचं असं नाहीये बरं का, श्रावणापासून सुरू करायचं ते आजन्म व्हायचं। प्लॅस्टिक बंदी असू दे, स्वच्छता मोहीम असू दे, वृक्ष लागवड असू दे, ही नवी व्रत नव्या स्वरूपात। म्हणूनच आपण सगळ्या भगिनी म्हणून हे सारं जोपासू आणि संवर्धित करू। हीच खरी पृथ्वी मातेची पूजा। या श्रावणाचा आनंद आपण असा घेऊया।

श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आला श्रावण. यामध्ये सहभाग होता स्मिता गोसावी, वैदेही जोशी आणि शुभदा धर्माधिकारी यांचा. त्यांना हार्मोनियम साथ केली होती विजय पाटकर यांनी आणि तबला साथ होती सुनील कुलकर्णी यांची. तर मैत्रिणींनो, आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. पण आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचं 1:05 झालेली आहेत। चित्रपट संगीत ऐकूया गीत बहार ह्या कार्यक्रमात।

अजित परब आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत सुपरस्टार या चित्रपटातलं होतं. संगीत अजित समीर यांचं होतं. सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया घाबरायचं नाही या चित्रपटातलं गीत. शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत राम लक्ष्मण यांचं.

माझं करणार काय.

0: ಇತ್ತು ಮರ್ಷಿಲ್ ಪುಟ್ಟ ನಟ ಮೇವಣ ಮುಂಜಿ ಹಾಯ್
1: ಗಮ್ಮ ಸಕ್ಕರೆ ನರಕ.

0: मला देवळात जायचं आहे,
1: हे माझं का देणार काय तुझं म्हणी की सातारची लावणी पैणाची केली बतावणी हे पदरत तुका मुक्या मुक्यान मोका आलाय
0: जायचं.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नवनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोतो आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

सचिन पिळगावकर आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं आयडियाची कल्पना या चित्रपटातलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया रवींद्र साठे आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं, चित्रपट बलिदान.

0: आईच्या डोळ्यात काळ्या आईच्या खळ्यात डोंगर सुखाचा उरला.
1: चित्रपट संगीत आपण ऐकत होतात गीत बहार या कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचा 1:30 वाजतोय.

0: थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर जिल्हा वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानात अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघांच्या प्रक्रिया प्रकल्पांचे आणि पशुखाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमध्ये मिळून 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं शहा यांनी केलं. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानलेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुईजू यांचे आभार मानताना राष्ट्रपती आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारीत अशीच वृद्धिंगत होत राहो. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौढेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळ बरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलंय. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग आणि प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांचे आभार मानले. इस्रायल बरोबरच्या मैत्रीला भारत अत्यंत महत्व देत असून दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. येत्या मंगळवारी नवी दिल्लीत ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची 12वी बैठक होत असून भारत या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीपूर्वी उद्या ब्रिक्सच्या पर्यावरण कार्यगटाची आणि हवामान बदल आणि शाश्वत विकासाबाबतच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. ही बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ब्रिक्स 2026 लवचिकता नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेवर आधारित असेल. शाश्वत जीवनशैली वनीकरण वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती रोधक लवचिकता आणि चक्राकार अर्थव्यवस्था या क्षेत्रांवर या बैठकीत विशेष भर दिला जाईल असं संबंधित सूत्रांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेल शुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी एकूण 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आले. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादन

स्वरूपाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. यूजीसी नेट परीक्षेची उत्तरसूची राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रकाशित केली. गेल्या जूनमध्ये झालेल्या या परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं यूजीसी नेटच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. या आक्षेपाच्या समर्थनार्थ किमान 2 दस्तऐवज सादर करावे लागतील. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं एनटीएच्या पत्रकात म्हटलंय. लष्कर प्रमुख धीरज सेठ 5 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्ली इथून रवाना होतील. नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे लष्कर प्रमुख नेपाळला भेट देत आहेत. आपल्या दौऱ्यात ते नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह, लष्कर प्रमुख अशोकराज सिग्देल आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतील. पश्चिम बंगालचे माजी आमदार आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह आज रामपूरहाट इथल्या त्यांच्या राहत्या घराशेजारच्या पक्ष कार्यालयात आढळून आला. घटनेची खबर मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच्या बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआय आणि ईडी यांना देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. कर्नाटकमधल्या एका भाजप कार्यकर्त्यानं यासंबंधीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघानं काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झानं केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशनं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशचा आजवरचा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमल हुसेन शांतो यानं दिली आहे. बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होते. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवणार आहे. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात आज अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या काही भागात उद्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय

0: प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचा 1:40 आणि 23 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात गंगाखेड उपविभागाचं 100% काम. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा. आणि हिंगोली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण

0: अभियानात गंगाखेड उपविभागाचं 100% काम. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा. आणि हिंगोली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
0: निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत गंगाखेड उपविभागानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात सर्वप्रथम 100% काम पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर विभागातही 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणून गंगाखेडनं बहुमान पटकावला आहे. परभणी इथं केंद्रीय रेशीम बोर्ड, कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या शाश्वत शेतीसाठी सिल्क आणि मिल्क योजना आणि मेरा रेशीम मेरा अभियान 2.0 कार्यशाळा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडली. सिल्क आणि मिल्क योजना सुरू करणारा परभणी हा राज्यातला पहिला जिल्हा असल्याचं त्यांनी सांगितलं. वालूर इथं मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसंदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा देखील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालक सचिव डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातल्या विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातले विकास प्रकल्प निर्धारित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. हरघर तिरंगा अभियानांतर्गत परभणीत तिरंगा सायकल बाईक रॅली उत्साहात पार पडली. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वतः रॅलीत सहभागी होत वाहनं चालवून देशभक्तीचा संदेश दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आलं. प्रशासनानं अधिक संवेदनशील गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीनं काम करत प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवावा असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. गंगाखेड इथल्या श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी 48 कोटींच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. समाज कल्याण विभागाच्या स्टॉलचं लोकार्पण तसंच जलसप्ताहाच्या बोधचिन्हाचं अनावरण यावेळी करण्यात आलं. परभणी शहरातल्या मुख्य प्रशासकीय इमारतीत अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांनी, जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर यांनी तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी ध्वजवंदन केलं. हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केल्याचं सांगत शासन यापुढेही सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर असल्याचं आश्वस्त केलं. या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तंबाखू मुक्ती तसंच मृदा आणि जलसंधारण सप्ताहाची शपथ देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात वारंगा फाटा इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी मेळाव्याला पालकमंत्र्यांनी हजेरी लावली. औंढा नागनाथ तालुक्यात शिरड शहापूर इथल्या श्री शांती विद्या मंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वीर योद्धा परिवार सन्मान सोहळ्यातही पालकमंत्री झिरवाळ सहभागी होते. हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करून जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 नुसार हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 37.1% असून बालविवाहाच्या प्रमाणाच्या बाबतीत जिल्हा राज्यात 5व्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर बालविवाह निर्मूलनासाठी प्रशासनानं विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. बालविवाह निर्मूलनाच्या प्रभावी नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. विकसित भारत या संकल्पनेच्या धर्तीवर विकसित हिंगोली घडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध पद्धतीनं कामं पूर्ण करावीत, नागरिकाभिमुख पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन उभारण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मेरा युवा भारत हिंगोली यांच्या वतीनं जिल्हास्तरीय नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या विशेष अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ तसंच शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा निर्धार व्यक्त केला.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मुंबई अस्मिता वाहिनीने हा कार्यक्रम सहक्षेपित केला.

0: भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरी रसिकी.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरी रसिकी या कार्यक्रमात आजपासून आपण आला श्रावण

0: ही मालिका ऐकणार आहोत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया आषाढ सरून श्रावणाची सुरुवात होताना होणाऱ्या निसर्गातील बदलांचा आणि त्यासोबतच सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यांचा आढावा घेणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण, आषाढ महिना सरतो आणि क्षितिजावर श्रावण उगवतो. हा महिना सणांचा, पत्री फुलांचा आणि ऊन पावसाचा. वर्षाच्या सर्व महिन्यांमध्ये सगळ्यात पवित्र आणि उत्सवी महिना कोणता म्हणून विचारलं तर देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून एकच उत्तर येईल, श्रावण, सावन. आणि म्हणूनच आजपासून रोज सकाळी याच वेळी 12 दिवस 12 भागांमध्ये मी बोलणार आहे श्रावण महिन्याबद्दल. आला श्रावण, बोलणार आहे श्रावणाबद्दलच, पण सुरुवात मात्र करते आषाढधारा या कवितेपासून. आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा. आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा कोणासाठी कोणी अंतपाट केला? आषाढधारांचा सुढाळ मोत्यांचा कोणासाठी कोणी अंतपट केला? आषाढधारांचा हजारो दारांचा कोणासाठी वाद्यवृंद वाजवला? आषाढधारांचा अक्षता मोत्यांच्या. आषाढधारांचा अक्षता मोत्यांच्या कोणाच्या मस्तकी वर्षिते हे कोण? आषाढधारांचा हार हा हिऱ्यांचा कोण ग घालिते कोणाच्या गळा? आषाढधारांची ही तरल सुंदर कविता आहे कवयित्री पद्मा यांची. सुडाळ मोत्यांचा, हजारो तारांचा, अक्षता मोत्यांच्या, हार हिरांचा, अशा विविध प्रतिमातल्या आषाढधारातून उन्हाच्या सोनेरी मुंडावळ्या बांधून श्रावण महिना बाहेर येतो. आषाढाचा पाऊस चांगला झाला आहे. येणारा काळ सुगीचा म्हणून माणसं सुखावली आहेत. आषाढाच्या धारांनी तृप्त झालेली जमीन श्रावणाचा महिना आला की आपलं सगळं वैभव नखरे उमटवू लागते. श्रावणात हिरव्याला खास स्थान. गंधांची लयलूट, नाजूक सुंदर पांढरा केशरी सोनटक्का खास श्रावणातला. अजून भाद्रपदातला रंगीबेरंगी तेरडा दूर आहे तोवर इतर झाडं आपलं हिरवंपण साजरं करू लागतात. पण मला वाटतं श्रावणाची सगळी शोभा ऊन पावसाच्या उनेरी खेळाची. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. असा पाऊस असं ऊन बालकवींच्या श्रावण गीतात. आला श्रावण, पावसाच्या धारातून गाळून येणारं सोनपिवळं ऊन आणि इंद्रधनुष्य, सण कहाण्या, कविता गीतांची रेलचेल, श्रावणाच्या ओव्या, व्रतवैकल्यांचे धागे दोरे, खाण्याचे खास पदार्थ, ते पत्री गोळा करणं, तो श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार, सगळ्या माहोलासह श्रावण मनात जागा होतो. आषाढी अमावस्या म्हणजे दिव्यांची अवस. घरातले सगळे दिवे लख घासून पुसून त्यांची पूजा व्हायची. श्रावणाची सुरुवातच दिव्यांच्या लखलकाटानं होते. ऐका दीपकानो तुमची कहाणी. आटपाट नगर होत, तिथे एक राजा होता, त्याला एक सून होती. आज श्रावणातला रविवार. आईनं लवकर उठावं, मौनात राहावं, स्नान पूजा करून मग पोरांना कहाणी सांगावी आदित्य राणूबाईची. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण होता, तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायानो कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उच्छील माचील घेतला वसा टाकून देशील. उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही. ब्राह्मण वसा घेतो. सूर्यदेव प्रसन्न होतो. कहाणीतली ही पूजा सूर्याची म्हणजेच अग्नितत्वाची. तेव्हा कळलं नव्हतं पण आता धागा जोडतो. रविवार सूर्याचा दिवस, सूर्यात अग्नितत्व. ऋग्वेदाची सुरुवातही अग्नीच्या पूजेनेच होते की अग्निमळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम. अग्नी आणि पाणी, ऊन आणि पाऊस, श्रावण ऊन पावसाचा. सूर्याची पूजा करताना कहाणी ऐकायला बोलवावं श्रावण मेघानच. बाहेर डोकावून पहा जरा, दारात हिरवा पिवळा सोन ओला श्रावण आला आहे. घेऊन येते उद्या दुसरा चरण श्रावणाचा.
0: आला श्रावण या मालेत आताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसे अक्षरे रसी के कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजले आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कृषीवाणी.
1: श्रोतेहो नमस्कार. जोजोबाचं झाड 10 ते 12 फूट उंच असतं. कोरडं शुष्क हवामान, पडीक जमीन, अत्यंत कमी पाणी अशा वातावरणात सुद्धा हे झाड हिरवगार राहतं. या झाडाला जास्तीत जास्त वार्षिक 15 सेंटीमीटर पाऊस आणि 50 अंश सेल्सिअस तापमान काहीही परिणाम करू शकत नाही. समुद्र सपाटीपासून 1500 मीटर उंचीपर्यंत या पिकाची शेती करतात. या पिकाला जिवंत राहण्यासाठी सिंचनाची किंवा पाण्याची जरुरी नसली तरी चांगलं आर्थिक उत्पन्न हवं असल्यास हलकं सिंचन केल्यास उत्पादन वाढून जास्त लाभ होतो. जोजोबाचं झाड एक लिंगी असतं. नर झाडाला गुच्छेदार फुलं लागतात. या फुलांची संख्या 8 ते 36 इतकी असते. मादी झाडाला प्रत्येक फांदीवर एकच मादी फुल येतं. जोजोबाच्या बिया 24 तास पाण्यात भिजवून ठेवाव्यात. नंतर 22 टिन 1 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावून पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये 4 ते 5 बिया टाकाव्यात. एकरी 2 ते 2.5 किलो बियाणं वापरावं. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात प्रति खड्डा 2 झाड याप्रमाणे लागवड करावी. लागवडीनंतर जास्त पाऊस झाल्यास 1 ग्रॅम 22 टिन 1 ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन आणि 2 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड यांचं 10 लिटर पाण्यात मिश्रण करून प्रत्येक झाडाच्या मुळाशी 100 मिलीलिटर याप्रमाणे टाकावं. रोपवाटिका तयार करण्यास मार्च किंवा एप्रिलचा महिना उपयुक्त असतो. लागवड करताना नर झाडांना हवेच्या दिशेने म्हणजे उत्तर पश्चिम दिशेने लावावे, जेणेकरून परागकण हवेत उडून मादी झाडांना संयोगासाठी उपलब्ध होऊ शकतील. झाडांना फुलं लागण्यास सुरुवात झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी 15 लिटर पाणी प्रति झाड द्यावं. एकरी 30 किलो नत्र, 15 किलो स्पुरद आणि 15 किलो पालाश द्यावं. नर आणि मादी झाडांचं प्रमाण 1:4 ठेवावं. साधारण 3 ते 4 वर्षांनी या झाडाला फुलं येऊन फळं धरण्यास सुरुवात होते. नंतर 2 ते 3 वर्षांपर्यंत प्रति झाड 500 ते 700 ग्रॅम बियांचं उत्पादन मिळतं, जे पुढे 4 ते 5 वर्षात 1 ते 1.25 किलो पर्यंत वाढतं. लागवडीनंतर 15 वर्षांनी प्रति झाड 1.5 ते 2.5 किलो पर्यंत उत्पादन वाढतं. सिंचनाची व्यवस्थित उपलब्धता असल्यास वर्षातून 2 वेळा फळधारणा होऊन उत्पादनात वाढ होते. जोजोबाचं किमान आयुष्य 60 ते 200 वर्षापर्यंत असतं. सिंचनाची व्यवस्था असल्यास एप्रिल मे आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये याला फळधारणा होते. प्रथम हिरवट असलेली फळं काळसर झाल्याबरोबर तडकायला लागतात. तडकलेली फळं झाडावरून तोडून सावलीत वाळवावीत. वाळलेल्या फळांना काठीने हलके मारल्यास बी बाहेर पडते. बी वेगळे करून त्याची साठवणूक करावी. हे बी लांबोळे, गोलाकार आणि टोकांना टोकदार असते. जोजोबाच्या बियात 45 ते 55% तेल असतं. या तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनं, चिकट पदार्थ, वंगण म्हणून उपयोगात येतात. या तेलाचा उपयोग संधिवात, शरीराला मालिश, सूर्यप्रकाशापासून बचाव अशा विविध औषध निर्मितीसाठी करण्यात येतो.
0: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनः प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, स्तनामध्ये गाठ जाणवली की अनेक महिलांच्या मनात येणारा पहिला प्रश्न तो म्हणजे कॅन्सर तर नसेल ना. सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्तनातील प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सरस

0: नसते. महिलाच्या स्तनामध्ये अनेक प्रकारच्या गाठी आढळतात. त्यामध्ये सर्वात सामान्यतः आढळणारी गाठ ती म्हणजे फायब्रोएडिनोमा. यावर आज आपण चर्चा करूया. सर्वप्रथम फायब्रोएडिनोमा म्हणजे काय ते जाणून घेऊया. फायब्रोएडिनोमा म्हणजे स्तनातील एक सौम्य गाठ जी ग्लँडुलर आणि फायब्रस टिश्यू पासून तयार होते. यालाच ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. साधारणतः ही गाठ 15 वर्षापासून ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये आढळते. आता प्रश्न पडतो, ही गाठ नेमकी का होते? याचे नेमके कारण अजून पूर्णपणे समजलेले नाही. मात्र शरीरातील हार्मोन्स विशेषतः इस्ट्रोजन हार्मोनचा प्रभावामुळे ही गाठ तयार होते. म्हणूनच ही गाठ प्रामुख्याने तरुण वयात आढळते. लक्षणे बघायला गेली तर पेनलेस लंप म्हणजेच यात कुठलीही वेदना होत नाही. गाठ ही आकाराने गोल किंवा अंडाकृती असते. ही गाठ गुळगुळीत व स्पर्शास मऊ असते. हाताने सहजपणे हलवता येते. म्हणूनच याला ब्रेस्ट माउस असेही म्हणतात. ही गाठ एका स्तनामध्ये किंवा दोन्ही स्तनामध्ये आढळू शकते. संख्येने एक किंवा अनेक असू शकतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच गाठ जाणवली तर करायचे काय? सर्वप्रथम घाबरू नका. इंटरनेटवरील माहिती किंवा इतरांच्या अनुभवावर अवलंबून राहू नका. तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार डॉक्टर स्तनांची तपासणी करतात. सोनोग्राफी किंवा काही महिलांमध्ये मॅमोग्राफी तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. गरज भासल्यास FNAC म्हणजेच फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी किंवा बायोप्सीचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे आपल्याला गाठीचे स्वरूप निश्चित करण्यास मदत मिळते. जर तपासणीमध्ये ही गाठ ही फायब्रोएडिनोमाच आहे हे स्पष्ट झाले आणि गाठ ही 2 सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराची असेल व ज्यात कोणत्याही प्रकारची वेदना नाही आणि आकाराने वाढतही नसेल, तर अनेक वेळा फक्त नियमित तपासणी करणे आणि तिच्यावर लक्ष ठेवणे एवढंच केलं जातं. परंतु गाठ ही आकाराने मोठी असेल, म्हणजेच 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल, आकाराने वाढत असेल, वेदना होत असतील किंवा सौंदर्यदृष्ट्या खराब दिसणे इत्यादी समस्या असतील, तर लहान शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मी सर्व महिलांना एक महत्वाचा सल्ला देऊ इच्छिते. दर महिन्याला एकदा स्वतःच्या स्तनांची तपासणी करण्याची सवय लावा. कोणतीही नवीन गाठ, स्तनांच्या आकारामध्ये बदल, स्तनावर सुरकुत्या पडणे, तसेच निप्पलमधून रक्त किंवा इतर स्त्राव दिसणे इत्यादी अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टराचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, गाठ म्हणजे कॅन्सरच असे नाही, पण प्रत्येक गाठीची तपासणी आवश्यक आहे. योग्य वेळी निदान झाले तर अनावश्यक भीती दूर होते आणि गरज असल्यास योग्य उपचारही वेळेत करता येतात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फायब्रो एडिनोमा स्तनातील गाठ याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्छेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची.

0: कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता. आता पुनः प्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण शासन आणि लोकसहभाग हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
1: श्रोते हो नमस्कार. मानवाने प्रगल्भ मेंदूच्या वापराने ज्ञानविज्ञानाच्या आधारे लावलेल्या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुकर सुसह्य आणि आनंदी झालेला आहे. परंतु मानवाच्या आधुनिक आणि आत्ममग्न जीवनशैलीमुळे सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास झालाय आणि समतोल बिघडून गेलाय. माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला पर्यावरणातूनच हवा पाणी आणि अन्न प्राप्त करावं लागतं. प्रत्येक माणसाच्या चुकीच्या कृतीमुळे पर्यावरण जर बिघडत असेल तर या

0: प्रचंड बिघडलेल्या पर्यावरणाला दुरुस्त करणे केवळ शासन यंत्रणेला त्यामुळे अवघड जाते आणि बऱ्याचदा अशक्य देखील बनते. आपल्या देशात आणि जगात अनेक ठिकाणी लोकसहभागातून पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्याचे अनेक यशस्वी उपक्रम आपल्यासाठी प्रेरक ठरतात. खरं तर शासन आपल्या परीने विविध प्रकारचे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणाचे कार्य करतच असते, परंतु त्यामध्ये जर प्रत्येक लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला तर अशा योजनांचे यश मग मोठेच असते. अर्थात शासनाने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घकालीन आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशा योजना आखल्याच पाहिजेत. त्यासाठी पुरेशी तरतूद केलीच पाहिजे, कारण पर्यावरण जर स्वच्छ असेल तरच देशातील नागरिकांना सुदृढ असे आरोग्य प्राप्त होणार आहे. आज आपण शासनासोबतच लोकसहभाग यांच्याद्वारे आपल्या परिसराचं संवर्धन करण्याबाबतची चर्चा करूयात. शासनाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कायद्यांच्या आधारे कठोर भूमिका घेणे आता अपेक्षित आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी जलसंधारण करणे, नदी पुनर्जीवन करणे यासाठी नियोजन आता आपल्याला करावे लागेल. वृक्षतोडीवर नियंत्रण आणून जैव विविधता संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मोकळ्या जागा लोकसहभागातून विकसित करण्यासाठी नियमित कराव्या लागतील. शहरातील प्रचंड गर्दी, हवा प्रदूषण दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार आणि पर्यावरणीय कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आग्रहाने करावी लागेल. कठोर प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी केली तर हवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. भावी पिढीमध्ये पर्यावरणीय साक्षरता निर्माण व्हावी यासाठी शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि निसर्गाचं महत्व त्यांना कळावं यासाठी इको क्लब स्थापन करून वनस्पती आणि प्राणी पशु पक्षी आणि जैव विविधता याविषयी महत्व विद्यार्थ्यांना आग्रहाने सांगावे लागेल. निसर्ग भ्रमण, वृक्ष दत्तक योजना, पर्यावरण ऑडिट, ऊर्जा बचत अभियान यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यामध्ये पर्यावरणीय सजगता निर्माण करावी लागेल. पर्यावरणीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कृती संशोधन करण्यासाठी बालवैज्ञानिकांना प्रोत्साहित करावं लागेल. शालेय आणि महाविद्यालयातील युवक विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांनी आपल्या संस्थात्मक मांडणीतून आयोजित केलेल्या विविध उपक्रमातून आपल्या परिसरामध्ये नक्कीच अपेक्षित सकारात्मक बदल घडून येऊ शकतात एवढी शक्ती या विद्यार्थ्यांमध्ये असते. अलीकडच्या काळामध्ये इको फ्रेंडली होळी विविध शाळा महाविद्यालयात होणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीची वेगळी प्रेरणा आणि जाणीव देतो. देश म्हणजे देशातील माणसे असे मानले जाते. या अर्थाने जर देशाचा विकास घडवायचा असेल तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या वर्तनामध्ये आता पर्यावरणीय साक्षरता आणून काही एक बदल घडावे लागतील. आपल्या जीवनशैलीने जर पर्यावरणाला हानी झाली असेल तर आपल्याच पर्यावरण स्नेही जीवनशैलीने त्यामध्ये उपयुक्त बदल देखील घडून येऊ शकतात हा विश्वास त्यातून निर्माण होईल. यासाठी जमेल तसे प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावणे आणि त्यासाठी कृतीशील होणे हे गरजेचे आहे. आपण सर्वांनीच एक गीत ऐकले असेल की हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा जमुना शेती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करता, या मरण द्याव या स्मरण आपल्या बाहू पाहू द्या रे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जे हात उसुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखा ते लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला निसर्गाच्या रक्षणाला, या देशाच्या प्रगतीचे भान जरासे राहू द्या रे. मित्र हो, तेव्हा आपल्या भारत भूमीच्या प्रगतीसाठी, या देशातील सुजलाम सुफलाम धरतीसाठी आपण आपल्या कर्तव्याचे भान जपण्याचा संकल्प आज करूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत शासन आणि लोकसहभाग, हरित भारताचा मार्ग याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

त्यांना व्हायोलिन साथ सारदा मुरली, मृदुंगम साथ कुमार एस कृष्णमूर्ती यांनी केलेली आहे. ऐकूया एम एस लावण्या यांचं कर्नाटक शैलीतील सॅक्सोफोन वादन, राग कल्याणी.

कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात एम एस लावण्या यांचं सॅक्सोफोन वादन आपण ऐकत होता. राग कल्याणी आपण ऐकलात. त्यांना व्हायोलिन साथ सारदा मुरली, मृदंगम साथ कुमार एस कृष्णमूर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध, आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्ली सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन,

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वाने आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दिवंगत वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू यांचे आभार मानताना राष्ट्रपती म्हणाल्या की आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारी अशीच वृद्धिंगत होत राहो अशी कामना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेलशुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेलशुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन, कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT ने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातल्या गणेशवाडी इथले लष्कराचे जवान वैभव तात्यासाहेब आवताडे यांना गेल्या शुक्रवारी जम्मूमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. गणेशवाडी इथं आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबईत कुलाबा इथल्या नेव्ही नगर परिसरात काल नौदलाचा एक जवान, त्याची पत्नी आणि 2 अल्पवयीन मुलं यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आले. या जवानाने आत्महत्या केल्याचं तसंच त्याच्या कुटुंबियांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढचा तपास सुरू असल्याचं भारतीय नौदलानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नंदुरबार इथं एका सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारानं दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत.

क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा एनएचआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1,840,35,00,000 रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यातली 596,76,00,000 रुपये रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना राज्य सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले. बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण केल्याचा परिणाम नंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या वाढलेल्या मतदानात दिसून आला असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. 2025 झालेल्या निवडणुकीत युके अमेरिका किंवा फ्रान्स सारख्या प्रगत देशात होतं त्यापेक्षा जास्त मतदान झालं असं ते म्हणाले. ज्ञानेश कुमार सध्या बिहारच्या दौऱ्यावर असून पाटणा विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकीत 67% मतदान झालं आणि आजवरचं हे सर्वात जास्त मतदान होतं अशी माहिती त्यांनी दिली. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या धावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झाने केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटोपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशानं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज उलाढला. बांगलादेशाचा आजवरचा हा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हौसेन शांतू यानं दिली आहे. बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्सवर मात करत विजयी सलामी दिली आहे. एम्स्टेलविन इथं ड गटातल्या सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10 झालेली आहेत. आजची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत सायंकाळी ठीक 5:00. नमस्कार.

0: बात से क्या होता है?
1: बंदर।

मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आकाशवाणी सांगली केंद्र आता प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. संध्याकाळचे 5 वाजतात. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू करीत आहोत. श्रोते हो, धनश्रीचा नमस्कार. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूयात अशी ही साताऱ्याची तऱ्हा या चित्रपटातील गदी माडगुळकर यांचं गीत. उषा मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत आहे. ऐकूयात विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोते हो, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्यात सगळीकडेच फुलांची जणू बरसात होत आहे. सगळीकडेच वनराई नटलेली आहे, हिरवागार निसर्ग नटलेला आहे आणि अशात मोगरा का बरं फुलणार नाही, असंच काहीसं हे गीत होतं. श्रोते हो, या फुललेल्या मोगऱ्यासोबतच आपल्या प्रेमा भावना व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न या गीतामधून आपल्याला कळून येतोय. तर मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आलाय तुफान दर्याला या चित्रपटातील गदी मडगूकर यांची आणखीन एक गीतरचना. दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केली आहे. ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.

0: आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. श्रोतेह, आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी निसर्गाची सुद्धा साथ मिळाली तर अगदी सोन्याहून पिवळं म्हणायला हरकत नाही, होय की नाही? आणि त्यामध्ये पावसासारखं वातावरण असेल तर मग काय बोलायलाच नको. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितलं जातो. फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं.
2: युवा बीट्स या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली यांची प्रणव लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

त्याला संगीत होतं वसंत कुमार मोहिते यांचं. तर श्रोतेहो, आपण आपली स्तुती करत असताना कशी करावी आणि तेही गीताच्या माध्यमातून कशी करावी असंच काहीसं हे गीत होतं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत असंच काहीसं गीत जगदीश खेबुडकर यांचं. राम कदम यांनी संगीतबद्ध केलंय आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत आहे. तर ऐकूयात चांडाळ चौकडी या चित्रपटातील हे गीत.

0: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही

श्रोतेहो, आज मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीनं आपण अगदी प्रेमगीतं पाहिली, हट्ट ऐकला. आता आपण ऐकणार आहोत एक शेतकरी गीत, आणि हे गीत आहे

हळदी कुंकू या चित्रपटातील. जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आहे. ऐकूयात विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: विश्वामित्र बसला होता भगवंताच्या जपाला डोळे मिटून ध्यान लाव राणा बनत तपाला
1: असं हो
0: आली मेनकानाच तिच्या भुल्लार

ಕಾಯೋ ಕಾಯೋ ಪಡೆತಾವರೆ ಅನ ಸುಂದರಾನ ಗಾವು ಚೇರ ಸುಂದರಾನ ಗಾವು ರೇ ಯಾಕೆ

0: गौतम ऋषीची होती अहिल्या बाईले
1: आवा की
0: राजा इंद्रान तिला डोळ भरून पाहिले,
1: बरं
0: पती रूप घेऊन तिला एकांती त्या

जगदीश खेबुडकर यांचं हे गीत होतं श्रोते हो। हा लोकगीताचा एक प्रकार आत्ताच आपण ऐकला आणि हा चित्रपटाच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत। श्रोते हो, असाच एक ठसकेबाज असा लोकगीताचा प्रकार जो सर्वांना सपरिचित आहे आणि आवडतो देखील। ठसकेबाज म्हटलं की लावणी आपल्या समोर येतीच, पण लावणी सारखीच आणखीन एक, तर ती आहे सवाल जवाब। ऐकणार आहोत बाई साहेब या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील हा सवाल जवाब। रचना आहे जगदीश खेबुडकर यांची, संगीत आहे राम कदम यांचं।

श्रोतेहो, हा सवाल जवाब बाईसाहेब या चित्रपटातील आपण ऐकत आहात. या गीताचा आस्वाद घेतच मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी धनश्री आपली रजा घेत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 5:30 होत आहेत. यावेळी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. फ्रेंड्स, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित मागच्या युववाणीच्या भागामध्ये आपण युपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकला. त्या भागामध्ये आपण डॉक्टर ओंकार यांचा प्रवास कसा सुरू झाला, शालेय जीवन त्यांचं कसं होतं, ते जिथे जन्मले तिथल्या त्या मातीचा तिथल्या संस्काराचा परिणाम त्यांच्यावरती कसा झाला हे आपण जाणून घेतलंय. पण युपीएससी परीक्षेतील त्यांच्या अभ्यासाची पद्धत, त्यामध्ये लाभलेलं मार्गदर्शन, या परीक्षेमध्ये त्यांना कुणाकुणाची साथ मिळाली याविषयी जाणून घेणार आहोत आजच्या या भागात. तर आता वेळ वाया न घालवता युपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
1: युपीएससीचा अभ्यास, तुम्ही सांगितलं की त्याला एक व्यवस्थित प्लॅन लागतो, त्याच्याशिवाय माणूस सक्सेस होत नाही.

0: हा जो तुमचा प्लॅन किंवा दैनंदिन उपक्रम दिनचर्या कशी होती?
1: सर, गेल्या 4-5 वर्षांमध्ये दिनचर्यात बरंच बदल घडलेला आहे, पण एक ऑन एन ॲव्हरेज जर मी सांगायचं म्हटलं तर मी जरासा लेट रायझर आहे, म्हणजे रात्री 1-2 वाजेपर्यंत माझा व्यवस्थित अभ्यास होतो, पण UPSC परीक्षेमुळे मला ते बदलावं लागलं स्वतःला. पेपर सकाळी 9 सुरू होतो, त्यामुळे मी स्वतः काही काळ सकाळी लवकर उठणे, लवकर म्हणजे 6-7 दरम्यान, आणि जिम कंपल्सरी करणे, म्हणजे काही झालं तरी जिमला जाणे, हे फॉलो करत होतो. त्यानंतर येणे आणि मग एक मॉर्निंग स्लॉट, आफ्टरनून स्लॉट आणि इव्हनिंग स्लॉट, असे 3 स्लॉट होते. म्हणजे 24 तास माझे मी 8-8 तासांमध्ये विभागले होते. 8 तास झोप, 8 तास अभ्यास आणि 8 तास इतर आणि बाकीचे सगळे कार्य. 8 तास कंपल्सरी झोप पाहिजे, झोप नाही तर रिचार्ज होणार नाही माणूस. त्यामुळे मग ऑन एन ॲव्हरेज 8 तासाचा अभ्यासाचं शेड्यूल असायचं, मग ते 3 ह्याच्यात डिवायडेड होतं, सकाळचे 3 तास, दुपारचे 2 आणि संध्याकाळचे 3, असं त्याचं डिव्हिजन होतं.
0: अच्छा, फ्रीसाठी मटेरियल गोळा करणं हे कसं केलं तुम्ही?
1: सर, मी कुठलाही कोचिंग घेतलं नाही, मी 3 टप्प्यांसाठी कधी क्लास नाही लावला. पण ते कसं होतं की 2021 जेव्हा मी तयारी सुरू केली तर तेव्हा इंटरनेटवर बऱ्यापैकी सुविधा सगळ्या अवेलेबल झालेल्या आहेत, आणि तेच एक कारण होतं की मी मला वाटलं की 2 लाखाची फी भरून क्लास लावायची गरज नाही, कारण का इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे.
0: त्या क्लासच्या तोडीचं इंटरनेट उपलब्ध आहे.
1: क्लासमध्ये काय करतात, ते फक्त शिकवतात. म्हणजे मी अजूनही सांगतो, क्लास कोणी लावावा तर ज्याला वाचलेलं समजत नाही, की ज्याला असं वाटतं की कोणीतरी मला समजवलं तरच समजेल, त्यांच्यासाठी क्लास सिस्टीम आहे. मला वाचलेलं कळत होतं ना, म्हणजे जे पुस्तकात लिहिलंय ते समजत होतं, जे पुस्तकात नाही ते ऑनलाईन टाकायचं, बघायचं किंवा गुगल करायचं. सोशल मीडियाचा भयंकर वापर केला आणि सोशल मीडियावर जे काय फ्रीली अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते वापरूनच मी अभ्यास केला. त्यामुळे जे अडचण जात होता, जसं इकॉनॉमीचा विषय, कारण का कधी आपण शाळेत म्हणजे अजिबातच शिकलं नव्हतं इकॉनॉमी काहीच, तसं ज्योग्राफीचे जे व्हिज्युअलायझेशन असतं, डोंगर नद्या वगैरे इथलं, हे चांगलं कळायला लागलं. UPSC ने डिफाईन केलेलं आहे सिलेबस, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिका असतात PYQ, तर ते सिलेबस आणि आपली पुस्तकं ठरलेली असतात, ते ह्यांचं रिव्हिजन आणि टेस्ट देत राहणे, हाच प्रिलिमसाठी अभ्यास होता.
0: सर, तुम्ही प्री पास झाल्यानंतर मेनला गेला, मेनच्या तयारीसाठी लिखाण असतं भरपूर, तर त्याची तयारी कशी केली तुम्ही?
1: सर, याचं उत्तर द्यायच्या आधी मी फक्त एक पार्श्वभूमी छोटी सांगतो की मी पहिले 2 अटेम्प्ट प्रिलिम्स माझी क्लिअर नाही झाली.
0: अच्छा.
1: पण हे होतं की प्रिलिम्स फक्त क्वालिफाईंग एक्झाम असते, त्याचे मार्क काउंट होत नाहीत अंतिम निकालामध्ये, त्यामुळे प्रीपेक्षा जास्त वेळ मी कायम लिखाणावरच फोकस केलेला आहे. म्हणजे 2021 पासून मी लिहितच होतो सारखं, तर त्यामुळे मला रायटिंगवर विश्वास होता. मग मेन्समध्ये कसं असतं की 2023 मी पहिल्यांदा मेन्सला अपियर झालो सिव्हिल सर्व्हिसेसच्या, तर त्यावेळी जेव्हा मी पहिल्यांदा मेन्स होती आणि 2.5 महिनेच फक्त कालावधी होता आणि 9 पेपर असतात डिस्क्रिप्टिव्हचे, 2.5 महिन्यांमध्ये 9 पेपर म्हणजे शक्य नसतं ते एवढं करणं, तर मग त्याचं विभाजन ते कसं होतं, तर आधीच म्हणजे बऱ्यापैकी कव्हर करून ठेवलं मेन्सला जे लागतं ते आधीच बऱ्यापैकी कव्हर केल्यामुळं त्या 2.5 महिन्यांमध्ये जास्त त्रास नाही झाला. पण त्यावेळी मग तुमचा अभ्यासाचं कालमर्यादा फक्त वेळ कमी असल्यामुळं ते 12 तास जात, म्हणजे 8-10 तास मी मगाशी म्हटलो ते तसं नाही राहत, मग ते मिनिमम 10 तास असतं, 12-च्या वर जातच, 10-12 तासांच्या वर त्या 2.5 महिन्याचा काळ जातो. आणि तिथं म्हणजे फक्त लिखाण, ज्या तुम्ही आधी नोट्स बनवलेले असतील मेन्ससाठीच्या, तुमचे ऑप्शनल असेल, ज्याचा प्रीमध्ये काय उपयोग नसतो, पण मेन्समध्ये ऑप्शनलचे 2 पेपर असतात, तर हे मेन्समध्ये सगळं रिवाईज करणे, अपडेट करणे, हे त्या आधीच काळ, आणि टेस्ट लिहिणे भरपूर. तू मेन्स आधी म्हणजे एवढंच केलं, मेन म्हणजे लिहिणंच,
0: म्हणजे परीक्षा आधीच तुम्ही मेनची तयारी करून ठेवली होती.
1: हो, म्हणजे बऱ्यापैकी झालेली एथिक्स आणि एसे असे जे 2 पेपर आहेत UPSC चे, त्याची तयारी म्हणजे सगळी प्रिलिम्सच्या आधी झालेली.
0: मेन पास झाल्यानंतर जी मुलाखत असते यासाठी तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन घेतलं तर त्याचा उपयोग होत नाही, ते स्वतःलाच उमगावं लागतं, स्वतःच करावं लागतं, तर हे स्वतः करण्यासाठी मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली?
1: सर, UPSC ना मुलाखतीला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणती, आपण म्हणजे असं बोलचाल की भाषा मी आपण त्याला मुलाखत म्हणतो, इंटरव्ह्यू म्हणतो, पण ती व्यक्तिमत्व चाचणी असं लिहून येतं त्या त्याचं लिहिलेलं आहे त्यांनी, त्यामुळे हे एक माहिती होतं आपल्याला, म्हणजे ते UPSC कम्युनिटी ह्याची आयडिया आहे की ती पर्सनॅलिटी टेस्ट असते, ती प्रश्न उत्तर नसतात, ती चर्चा असते. आणि त्या पर्सनॅलिटी टेस्टला ना तुम्ही असे 2-3 महिने पुस्तक वाचून नाही अभ्यास करू शकत. आता मी सौभाग्याने मला लगेच मेन्स झाल्या म्हणजे पहिले मेन्स लिहिली आणि मला माहिती होतं की मेन्स क्लिअर करतोय मी. माझा एक मित्र आहे, त्याला मी प्रिलिम्स आमची जेव्हा क्लिअर झाली त्याला म्हटलेलं की ब्लेझरचा कलर डिसाईड कर, मेन्स तर निघणार आहे आपली, कारण आम्हाला रायटिंगवर विश्वास होता, ती मेन्स निघाली, मेन्सला मार्कही चांगले होते. मग पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो, तर जेव्हा मग ते इंटरव्ह्यूची प्रिपेरेशन म्हणजे सुरुवातीला होते, पहिलाच इंटरव्ह्यू होता त्याचं दडपणच जास्त, कारण इंटरनेटच्या काळात मॉक इंटरव्ह्यू शेकडोनी अवेलेबल असतात, मग तिथं ते इंटरनेटच्या साठी काही प्रश्न विचारतात, आधी वाटायचं की असंच असतंय काही हे असलं, म्हणजे काही एवढा दर्जाहीन इंटरव्ह्यू असतोय काय UPSC चा, तर ते तसं नाही हे, मग त्यासाठी कुणाचं असं स्पेसिफिक मार्गदर्शन आज नाही. त्या एका म्हणजे 2024 जेव्हा पहिल्यांदा इंटरव्ह्यूला 23 ची परीक्षा पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो, त्यावेळी दिल्लीला गेलो, आणि दिल्लीत मॉक इंटरव्ह्यू असतात, फ्री ऑफ कॉस्ट असतात ते,

0: तिथं ते तुमची फी घेत नाहीत. मग तिथं मॉक इंटरव्ह्यू दिले, मित्र होते त्यांच्याबरोबर डिस्कशन वगैरे करायचो. त्यातून असं म्हणजे आमचा एक चांगला ग्रुप झालेला 10-12 जणांचा. आज ते सर्वच्या सर्व सिलेक्टेड आहेत सगळे. तर आम्ही सगळे म्हणजे जो आमचा ग्रुप होता, तर आम्ही डिस्कशन करायचो रेग्युलरली. मग इंटरव्ह्यूला कसं असतंय की ओपिनियन खूप जास्त महत्वाचं असतं तुमचं, की ते हे नाही विचारणार की जर तुझं मूळ गाव सातारा आहे तर सातारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ सांग, समुद्रसपाटीपासून किती उंचीवर सातारा आहे, हे असले प्रश्न नाहीत. तू जर सातारा आहे तर मग साताऱ्यात लहानपणापासून तू काय अडचणी बघितलंय, तुला जर साताऱ्याचं उदय जिल्हाधिकारी केलं तर तू कुठल्या 3 गोष्टींवर काम करशील, ह्या प्राथमिक गोष्टी. किंवा ओपिनियन इन जनरल, आता त्याकडे आंदोलन वगैरे दिल्लीत वगैरे सुरू होत, ह्याबद्दल तुझं काय मत आहे, MSP जे ते आपण लिगलाइज केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे शासनाने, महाराष्ट्रात एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या कशा सोडवायच्या, ऍज अ पशुवैद्यक डॉक्टर तू कशी मदत करू शकशील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करायला, हे सगळं ओपिनियन आहे. इथं तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होते की तुम्ही फक्त वाचलेलं आहे की तुम्ही का त्याच्यावर तुमचं चिंतन मनन झालेलं आहे, हे ऍक्च्युअल तिथं टेस्ट होतं. आणि हे ना ग्रुप डिस्कशन मध्ये आम्ही सगळे एकमेकांना प्रश्न विचारायचो, ह्यातून ते तयार होत की आता माझं ओपिनियन फॉर एक्झाम्पल एका गोष्टीवर, आता MSPचं उदाहरण घ्या, माझं ओपिनियन एवढं व्यवस्थित नाही कारण का माझं शेतीचं बॅकग्राऊंड नाही, पण माझे काही मित्र शेतकरी होते, एकाचं म्हणणं होतं की नाही MSP लिगलाइज केलं पाहिजे का, कारण का त्याचे वडील शेतकरी होते, त्यांनी समस्या बघितलेल्या शेतीच्या. मग मला ते एक बाजू कळते, वर्तमानपत्र वाचून बघून कळत नाहीत गोष्टी. लिव्ड एक्सपिरियन्स नावाचा एक प्रकार असतो, तो त्याच्या घरची आठवण किस्सा सांगायचा, त्यातून मला कळायचं ओके ही लोकांची भावना असते. हे मी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं. एक प्रश्न सांगतो, ऍक्च्युअली इंटरव्ह्यू मध्ये मला विचारलेला, ह्याची तयारी नव्हती गेली मी. त्यांनी मला काय विचारलं की चेअरपर्सन होते डॉक्टर शीलवर्धन सर, निवृत्त IPS, त्यांनी विचारलं की अकॉर्डिंग टू यू शुड महाराष्ट्र बी बायफॉर्केटेड ऑर ट्रायफॉर्केटेड, बिकॉज महाराष्ट्र इज अ व्हेरी बिग स्टेट फॉर ऍडमिनिस्ट्रेशन, महाराष्ट्राचं दुभाजन विभाजन किंवा त्रिभाजन करावं की नको, तुम्हाला काय वाटतं? तर ह्याचं मी उत्तर दिलं की सर माझ्या मते महाराष्ट्राचं त्रिभाजन झालं पाहिजे. आता कुठल्याही मराठी माणसाला हे उत्तर पटणार नाही, म्हणजे मी स्वतः आता तरी ती मागणी पूर्णच गेली, पण जेव्हा शाळेत आम्ही मोठा होत होतो 2014-15 पर्यंत वेगळ्या विदर्भाची मागणी तीव्र होती, म्हणजे चांगली होती महाराष्ट्रात, दशकाभरामध्ये ती कमी झालेली दिसते आपल्याला. पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळे माझं तेच होतं की नाही महाराष्ट्र तुकडेच नाहीच झाले पाहिजेत, महाराष्ट्र एक संधच राहिला पाहिजे. मग ते आपले काही 106 होतात त्यांचं बलिदान हे माहिती होतं, पण मी जेव्हा नागपूरला गेलो मग तेच माझे मित्र जेव्हा गडचिरोलीचे मित्र मिळाले भेटले, त्यांचं म्हणणं नव्हतं की महाराष्ट्र वेगळा करा, पण मी आपलं त्यांच्यावर त्यांच्या घरी गेलो तो भाग फिरलो सगळा कॉलेजला असतानाच, तर मला एक गोष्ट जाणवली, आपला एक दृष्टिकोन मुंबईकडे बघायचा आणि भंडाऱ्याच्या माणसाचा मुंबईकडे बघायचा दृष्टिकोन, हा जमीन असमानाचं अंतर आहे. तुम्हाला मुंबई तुमची वाटते, त्या लोकांना मुंबई अजिबात त्यांची वाटत नाही, त्यांना पुणे ते त्यांचं वाटत नाही, कारण का कुठलाही तिकडचा माणूस जेव्हा पुण्यात येतो तेव्हा त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होतच भाषेवरून म्हणा आहे, हे आपण फेस नाही करत. आपण जेव्हा पुण्याला जातो ते पुणेही तुमचंच आहे, मुंबई तुमचीच वाटते तुम्हाला, त्यांना ना ते खूप लांबच्या गोष्टी वाटतात. तेव्हा कळलं की ज्या राज्याची राजधानी एवढ्या लांब आहे ते राज्य म्हणजे ठीक आहे ऍडमिनिस्टर कराल तुम्ही कशा तरी प्रकारे, पण जे मनांमधलं अंतर आहे ना की त्यांना ते मुंबई जर जे राजधानीत आपली वाटत नसेल तर मग कसं आहे, नागपूर त्यांना खूप जवळच वाटतं. हे मी उत्तर दिलं, कारण म्हणजे तुम्ही उत्तर काहीही द्या की ठीक आहे महाराष्ट्राचे 3 तुकडे करा असं जरी मी म्हटलं, मी जे कारण दिलं ते मला वाटतं त्यांना जास्त पटलं. मी म्हणत होतो की हे माझे अनुभव होते की असं कुठं वाचून नव्हतं, मी कुणाचं ऐकून नव्हतं आलो, मला असं वाटत होतं की तिकडच्या लोकांबद्दल बोलल्यानंतर की त्यांना नाही मुंबई आपली वाटत, त्यांना नाही ते जवळच वाटत. मग त्यांना जे जवळच वाटतंय ऍडमिनिस्ट्रेशन तर चांगलं होईलच, की जेव्हा राजधानी जवळ असते तेव्हा चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन निश्चित होईल, गव्हर्नन्स चांगलं होईल, डीप रुटेड म्हणजे ग्रासरूट लेवलला पोहोचेल, त्यांच्या दाराशी पोहोचेल प्रशासन, पण त्यापेक्षा जास्त हे जे ह्युमन इंटरॅक्शन ते जे आणि ते मला वाटतं ते सरांना जास्त आवडलं, तर मला मार्कही त्यावेळी चांगले आले इंटरव्ह्यूला.
1: हे कुठल्याही पुस्तकामध्ये वाचायला मिळणार नाही, परंतु अनुभवातून शिकायला मिळालं. सर तुम्ही 4-5 वर्ष तयारी करत होता, बरेचसे चढ उतार येत होते, तर या प्रवासामध्ये सर्वात कठीण काळ कोणता आणि त्यातून तुम्ही स्वतःला कसं सावरलं?
0: सर्वात कठीण काळ असा एकदा नाही तर दोनदा येऊन गेला, म्हणजे मी म्हटलं मगाशी की 2021 आणि 2022 अशा दोन प्रिलिम्स मी पास नाही होऊ शकलो. पहिल्यांदा जेव्हा मी फेल झालो त्यावेळेसच सगळेच अख्खा कुटुंब मी घरी होतो, त्यावेळी मी शॉक झालं की कसं काय आपण अभ्यास तर एवढा केलेला आहे आणि दोन प्रश्नांमुळे काहीतरी राहिलं, 2-3 प्रश्नांमुळे म्हटलं यार खूप अवघड. आणि हे माहित नसताना UPSC ती कमालीची गोष्ट ही आहे की तुम्हाला कळतच नाही की तुम्ही किती मार्कांनी राहिला, ते एका वर्षानंतर कळत. मी थोडासा राहणं राहिलो की खूप मोठे मार्जिन राहिलो हे कळत नाही, पण त्यावेळी मग घरच्यांनी साथ दिली की कर अजून 1 वर्ष घे, 1 वर्ष नाही झालं, पण मी मग त्यानंतर अजून जीव लावला 2022 म्हणजे भयंकर अभ्यास केला, पण मी 22 प्रिलिम्स नाही पास होऊ शकलो. मग म्हटलं यार हे कदाचित हे क्षेत्र नाही आपल्यासाठी, आपण काहीतरी दुसरं बघितलं पाहिजे. आणि 22 झाल्यानंतर मग ऍक्च्युअल ती जेव्हा प्रिलिम्स नाही क्लिअर करू शकलो मी, तेव्हा डिप्रेशन नावाचा काहीतरी प्रकार मी जवळून बघितलं की मग तेच कारण ते कारण मित्रांच्या आयुष्य पुढे गेली आणि आपण तर सगळ्यात हुशार होतो, आपलं असं कसं काय झालं, मी मागे कसं काय राहिलो, आता हे सहनच होत नव्हतं. मग त्यावेळी परत तेच माझ्या

त्यांनी मला जरा वाचवलं, मित्रांनी सोबत दिली आणि सगळ्यांनी घरच्यांना जो विश्वास दाखवला त्या काळात त्याच्याचमुळं त्यानंतर पुढचं हे झालं. मी सोडलेलं 2022 नंतर मी ओपीसीला रामराम ठोकलेला, पण म्हटलं की अरे एवढं 2 वर्ष आपण दिलेले आहेत तर अजून करू. वडीलच म्हणायचे की तू करणार हे मला विश्वास आहे, त्यामुळे तू काही कर हे सोडू नको, तुला वाटतं आता म्हणजे ब्रेक घे पण हे सोडू नको. 23 पण तेच वडिलांच्या पुण्यामुळे वगैरे 23 प्रिलिम्स निघाली, मेन्स निघाले, इंटरव्ह्यूला पोहोचलो आणि सगळं चांगलं गेलेलं. मेन्सचे 9 च्या 9 पेपर म्हणजे उत्तम गेलेले, इंटरव्ह्यू तर उत्कृष्ट म्हणून असा इंटरव्ह्यू गेलेला. आणि म्हटलं की आपलं यात एक नाव येणार 100% आपण या वर्षी सिलेक्शन आहे आपलं. त्यावेळी नाही झालं सिलेक्शन, 9 मॅच फाउंड परत. त्यावेळी ते कुठं माझ्यासाठी नाही, म्हणजे मी तरी थोडीशी तयारी होती माझी, ते कुटुंबासाठी खूप वाईट काळ होत होतो. म्हणजे जसं मला आई सारखी रडायची की हुशार पोरगा होतं असं एवढी वर्ष चालली वाया जात आहे काय, त्यांना जास्त चिंता वाटायला.

0: तू करणार हे मला विश्वास आहे, त्यामुळे तू काही कर हे सोडू नको, तुला वाटतं आता म्हणजे ब्रेक घे पण हे सोडू नको. 23 पण तेच वडिलांच्या पुण्यामुळे वगैरे 23 प्रिलिम्स निघाली, मेन्स निघाले, इंटरव्ह्यूला पोहोचलो आणि सगळं चांगलं गेलेलं. मेन्सचे 9 पेपर माझे उत्तम गेलेले, इंटरव्ह्यू तर उत्कृष्ट म्हणून असा इंटरव्ह्यू गेलेला. आणि म्हटलं की आपलं यात एक नाव येणार 100% आपण या वर्षी सिलेक्शन आहे आपलं. त्यावेळी नाही झालं सिलेक्शन, 9 फाउंड परत. त्यावेळी ते कुटुंब माझ्यासाठी नाही, म्हणजे मी तरी थोडीशी तयारी होती माझी, ते कुटुंबासाठी खूप वाईट काळ होत होतो. म्हणजे जसं मला आईसारखी रडायची की हुशार पोरगं होतं असं एवढी वर्ष चालली वाया जात आहे काय, त्यांना जास्त चिंता वाटायला लागली. तरी मग विचार केला आता काय करायचं की आता गेलं तर आहे, की तर माहिती आहे की प्रोफेशनल बॅकअप तर आहे मला, की असं नाही की अर्थार्जनासाठी मला कष्ट करावे लागतील असं काही विशेष नाही, चांगली नोकरी मिळेल, उत्तम पैसे कमवेन मी क्वालिफिकेशनमुळे. मग हे काय आपलं स्वप्नाचं काय? मग त्यावेळी परत वडील म्हणले अजून 1 लागते. मग त्यानंतर मग 2025 परत अभ्यास केला, त्यावेळी मी पहिल्यांदा कोल्हापूरला आलो आणि मग इथं जे सेंटर आहे प्रियाईस ट्रेनिंग सेंटर इथं 2025 मी अभ्यास केला. मग त्यावेळी म्हणजे असंच ठरवलं की नो स्टोन अनटर्न्ड जो प्रकार असतो, जेवढं करता येईल सगळं करायचं, काहीच सोडायचं नाही यूपीएससाठी. आधी कसं होतं की माझा विश्वास जास्त याच्यावर होता की अनालाइज करणार, पाठ नाही करणार, पण म्हटलं नाही यूपीएससी डिमांड आहे पाठ करायचं, मी पाठ करणार, मी सगळं करणार. मग 2025 मध्ये तसं झालं, म्हणजे फॉरेस्टचा कट ऑफ हा जास्त असतो, प्रिलिम्स कॉमन असते सिव्हिल सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिस. फॉरेस्टचा कट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस पेक्षा फॉर एक्झाम्पल 200 प्रिलिम्स असते, 200 जर सिव्हिल सर्व्हिसेसचा कट ऑफ 90 लागत असेल तर तो फॉरेस्टचा कट ऑफ 105-110 लागतो. तर ह्याच्या आधी कधी सिव्हिलचाच आपला कट ऑफ निघाला नव्हता, मग फॉरेस्टचा कसा निघणार? पण 2025 पहिल्यांदा फॉरेस्ट सर्व्हिसचा कट ऑफ निघाला, 110 मला मार्क येत होते 200, जे मार्क मला आधी 80 रेंजमध्ये होते ते मी डायरेक्ट 30-35 मार्क म्हणजे वाढले 2025. त्यामुळे मग कोल्हापूरनं मला सक्सेस दिलेला ऍक्च्युली, त्यामुळे ह्या शहरावर माझं विशेष प्रेम आहे. कारण मग त्यावेळी पूर्ण 2025 मी 2 इंटरव्ह्यू दिले, सिव्हिल सर्व्हिसेस फॉरेस्ट सर्व्हिसेस दोन्ही, परत सिव्हिल सर्व्हिसेसचं काही कारण म्हणून त्यात हे झालं, पण फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये ऑल इंडिया रँक 30.
1: छान सर, तुमचे लहान बंधू कायद्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांचा एकंदरीत विचार म्हणा, त्यांचा अभ्यास म्हणा आणि इनडायरेक्टली मार्गदर्शन किंवा प्रेरणा ही तुम्हाला कशी मिळाली? कारण लहान भावाकडून तसं मार्गदर्शन प्रेरणा मिळत नसते, म्हणून म्हणतो इनडायरेक्टली तुम्हाला कशा प्रकारे मिळाली?
0: सर तो भाऊ नाही माझा, मित्र येतो, म्हणजे 2 अंतर आहे आमच्यात आणि 2 काही जास्त अंतर नसतं, आम्ही त्यामुळे एक वयोगटाचं असल्यासारखंच आम्ही म्हणलेलो आहे. काय अशा काही गोष्टी असतात की ज्या तुम्ही ना मित्रांना शेअर करू शकता नाही वडिलांना शेअर करू शकता, तर त्या सगळ्या गोष्टींना म्हणजे पर्सनल जे काही फक्त रोजच्या अभ्यासात जे काही मला असं रोज अप्स अँड डाऊन्स आपण ज्याला म्हणतो तर ते रोज येतात यूपीएससीच्या जर्नीमध्ये, तर तो कायम असायचा ऐकायला की दादा तू काही सांग मी काही ऐकतो. ठीक आहे तो यूपीएससी मधला नव्हता पण त्याला एवढं कळत होतं की दादाची क्षमता आहे दादा करेल, फक्त तो ऐकायचा. एक काळ असा असतो की आपल्याला फक्त ऐकणार लागतं कोणतरी, ही वॉज व्हेरी गुड लिसनर, मी जे काय सांगायचो ते म्हणजे एकदम बारकाईने ऐकायचं आणि आमचं एवढंच म्हणायचं की काहीही होऊ दे तुझं होणारच आहे, त्यामुळे तू कितीही टेन्शन तुला आत्ता आलं उद्या जाईल पण ते होणारच आहे. आणि त्याचा जो विश्वास आहे नाही की अरे एवढा विश्वास कसं काय ठेवतो माझ्यावर की दादा तुझं होणारच आहे, आज नाही झालं प्रत्येक म्हणजे अवतीभोवती म्हणजे हे जे पॉझिटिव्ह अॅटमॉस्फिअर मध्ये जे होतो ना मी त्यात भावाचं विशेष रोल आहे. कारण का त्यांनी म्हणजे खूप वाईट फेस बघितलेला आहे माझा की मी आता आई वडिलांसमोर रडू नाही शकत, मी घरातला मोठा मुलगा आहे, मित्रांसमोर तर कधीच रडलो नाही तर ते तर फारच वेगळं आहे, मी भावासमोर रडलेलो पण आहे, पण मोठा भाऊ असताना जरा प्रॉब्लेम वाटायचं की आपण लहान भावासमोर कसं हे करू शकतो, पण त्यांना तेवढं एक कम्फर्टची एक ती स्पेस आमच्यामध्ये होती. मी त्याच्यासमोर म्हणजे किती वेळा रडलेलो आहे की नाही यार नाही होत देव कसं सोडून, पण तरी तो त्याने खंबीरपणे उभं राहायचं, आता काही होऊ दे आपल्याला हेच करायचं आहे तू हेच कर, आता त्याला जॉब लागला म्हटलं तुला काही जॉबची अडचण नाही. त्यांनी जे म्हणजे जो विश्वास दाखवलेला आहे माझ्यावर वाईट काळामध्ये त्यासाठी तो म्हणजे त्याचा रोल खूप जास्त महत्वाचा आहे.
1: सर आजच्या काळामध्ये अनेक तरुण यूपीएससीचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना तयारी सुरू करण्यापूर्वी कोणत्या 3 गोष्टी तुम्ही नक्की सांगाल?
0: सर पहिली गोष्ट जी तुम्ही कुठल्याही स्तरावर जर ठरवत असाल की यूपीएससीचं म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असाल किंवा झालेलं असाल तुमचं जर तुम्ही ठरवत असाल की मला यूपीएससी करायचं तर पहिली गोष्ट आहे आत्मपरीक्षण की तुम्ही ह्या परीक्षेसाठी कॅपेबल आहात की नाही. कारण की जसं मी मागे सांगितलं ही परीक्षा खूप जास्त गोष्टी डिमांड करते तुमच्याकडून, ही परीक्षा बुद्धिमत्तेची चाचणी नाही पण हे तितकंच खरं आहे की बुद्धिमान नसाल तर ही परीक्षा क्लिअरही नाही करू शकणार, म्हणजे ही फॅक्ट आहे. दरवर्षी 1000 लोक जे सिलेक्ट होतात नाही तुम्ही खूप लोकांना भेटलो या काळात एकही तुम्हाला कमी बुद्धीचा माणूस भेटणार नाही, शक्यच नाही. पण जे काही बुद्धिमान आहेत ते सगळे सिलेक्ट होतील का? तर तेही नाही. मग ती पहिली गोष्ट, तुम्ही बुद्धिमान तर पाहिजेच वरून तुमची कष्ट करायची तयारी पाहिजे, कष्ट म्हणजे मानसिक कष्ट, कॅपेबिलिटी ही परीक्षा क्लिअर करायची. दुसरी गोष्ट आहे तुमच्या कुटुंबाची तयारी. कारण कसं आहे जसं माझ्या बाबतीत झालं आणि असे अनेक लोकांच्या बाबतीत होतं, म्हणजे यूपीएससीचं स्टॅटिस्टिक्स पण असं सांगतं की मेजॉरिटी जनता ही 4th अटेम्प्ट मध्ये क्लिअर होते. पहिल्या अटेम्प्ट मध्ये फक्त 10% कमी, 8-10% लोक फक्त 1st अटेम्प्ट मध्ये क्लिअर करतात. जनरल कॅटेगरीला 6 अटेम्प्ट असतात, म्हणजे एकूण

0: साधारण 3 ते 4 वर्ष द्यायची तुमची तयारी पाहिजे. 3 ते 4 वर्ष काहीही न कमवता आई वडिलांची तयारी पाहिजे की तुम्हाला तोपर्यंत ते फायनान्शियल असिस्टंट करू शकतील. ती सगळ्यात मोठी, मग नंतर पैसे कमी पडतात, दुसरं काहीतरी कारणाने तुम्हाला हे करावं लागतं. कारण पैसे लागतात त्या तयारीला, खरंच पैसे लागतात. जर क्लास वगैरे केला तर खूप जास्त, क्लास नाही केला तरी चांगले पैसे लागतात. तर ती तयारी पाहिजे. ह्या 2 गोष्टी मला मुख्यत्वे अशा वाटतात की हे पाहिजेतच यूपीएससी करायच्या आधी तुमच्या.
1: सर, तुम्ही आता सांगितलं की बुद्धिमत्ता गरजेची आहे, तर यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता महत्वाची की सातत्यपूर्ण मेहनत महत्वाची?
0: सर, खरं तर दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत, पण जर मला यातली एक निवडायची असेल तर मी कधीही मेहनतच निवडणार, कधीही. कारण का बुद्धिमान माणसाने जर कष्ट नाही घेतले, म्हणजे त्याच्यावर काम नाही केलं ना स्वतःवर, तर त्याच्या आयुष्यात म्हणजे अयशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त आहेत. पण मेहनती माणूस कधीच आयुष्यात अयशस्वी होऊ शकत. म्हणजे मेहनतीची ती गोष्ट एक चांगली की तुम्ही म्हणजे टाकलं नाही इनपुट, एफर्ट घेतलं ना त्याचा रिझल्ट येतो. त्यामुळं बुद्धिमत्ता गरजेचीच आहे, पण म्हणून त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला गोष्टी सहजासहजी मिळतील. ती गरज आहे, पण त्यासाठी सातत्य म्हणजे भयंकर जास्त गरजेचं आहे.
1: सर, तुम्ही 2020 पासून या क्षेत्राकडे वळलात, तर तुमच्या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहिल्यानंतर स्वतःला कोणत्या एका गोष्टीसाठी सर्वाधिक धन्यवाद द्यावा असं वाटतं तुम्हाला?
0: स्वतःला धन्यवाद देण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबाचाच ऋणी अखंड. कारण का जर आई वडील भाऊ नसतात तर मी हे काहीच करू शकलो नसतो. कारण का जेव्हा जेव्हा मी फेल झालेलो या एक्झाम मध्ये तेव्हा तेव्हा त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, आई रडत होती पण तरी तिने विश्वास ठेवत होती. आणि त्यांच्यामुळेच मी म्हणत होतो मी दुसरं काहीतरी करतो, ते म्हणजे नाही हेच करायचं. मग त्यामुळे स्वतःला धन्यवाद देण्यासारखं काहीच नाही, मला जे काय आहे ते कुटुंबालाच आहे.
1: तर शेवटी जाता जाता, यूपीएससीचे स्वप्न पाहणारे आपले बरेचसे विद्यार्थी आहेत, तर या सर्वांसाठी तुम्ही काय प्रेरणादायी संदेश द्याल?
0: जे लोक यूपीएससीचं ऍज अ करिअर म्हणून विचार करतात त्यांना मला एक गोष्ट सांगायची की जर तुम्ही शाळेमध्ये असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की प्रशासनात वगैरे जावं, तर आत्ताची एक गोष्ट आहे की ती म्हणजे क्युरियस राहा कायम. इंटरनेटच्या काळात काय झालंय की आपण ना म्हणजे माहिती एवढं सहजासहजी उपलब्ध आहे ना की आता आपण ऍक्टिव्हली कुठली गोष्ट शोधत नाही. त्यामुळे क्युरिओसिटी मला वाटतं खूप जास्त इम्पॉर्टंट गुण आहे की ज्याच्यामुळे ना तुम्ही सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ शकता, हे शालेय आणि एक महाविद्यालयीन जीवनामध्ये. आणि अजून एक त्या पलीकडे की स्वतःला ना असं बंदिस्त ठेवू नका कुठलेच की मला तुम्हाला यूपीएससी करायचंय तर मग मला कॉलेजच्या अभ्यासक्रमाशी देणं घेणं नाही, असं नसलं पाहिजे. कॉलेजच्या अभ्यासक्रमावरच तुमचं यूपीएससीचं सगळं जे काय ते करिअर बिल्ड होणार आहे. त्यामुळे भले तुमचं यूपीएससी एम असेल तरी हे विसरू नका की जे पण शिक्षण घेताल ते म्हणजे प्रामाणिकपणे घ्या, त्यासाठी कष्ट करा. आणि स्वतःच्या म्हणजे तुमच्या मेंदूच्या खिडक्यात ना कायम उडा ठेवा. त्यासाठी एक बेसिक म्हणजे जे मी असं प्रत्येकाला सांगतो ते म्हणजे दररोज न चुकता वर्तमानपत्र वाचा. बाकी काही नाही केलं तर चालेल, मोबाईल नसेल तर काही बिघडणार नाही तुमचं. पण जर न्यूज पेपर नाही वाचला तर आयुष्यात म्हणजे लॉंग टाइम नुकसान जास्त होईल. त्यामुळे ह्याच गोष्टी क्युरियस राहा आणि वर्तमानपत्र वाचा.
1: सर, तुम्ही अगदी बालपणापासून तुमचं शालेय शिक्षण कॉलेजमधील जीएस आणि अभ्यासाचं अगदी दिलखुलास मनमोकळेपणानं गप्पा मारल्यात, इथपर्यंत प्रवास सांगितला, याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला भावी आयुष्याबद्दल आणि प्रशासकीय सेवेबद्दल खूप खूप शुभेच्छा. सर,
0: आपणही मला एवढ्या मनमोकळेपणाने संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूरचा मी मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: आताच आपण यूपीएससी परीक्षेतील आयएफएस मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फळतरी यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि शेवटचा आपण ऐकला. तर फ्रेंड्स, डॉक्टर ओंकार यांचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके. आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही तो सहक्षेपित केला. मध्यम लहरी 249.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. श्रोतहो, आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण

0: सेवा प्रसार भारतीच्या वेव्ज या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. 5:58 झाली आहेत.
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पिन, 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजतात. हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

संजीवनी मोळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लावणी आपण ऐकलीत. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून दिला जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार।
1: धनश्रीताई,
0: संदीप दादा,
1: सप्रेम नमस्कार। या श्रोत्यांच्या लाडक्या पत्रोत्तरांच्या कार्यक्रमात
0: आपण आपल्या श्रोत्यांचं मनापासून
1: स्वागत करूया।
0: दादा, कालच आपण 15 ऑगस्ट अर्थात आपला स्वातंत्र्य सोहळा साजरा केला।
1: हो,
0: आणि खरंच स्वातंत्र्य सोहळ्याला 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आणि विशेष सांगू का की प्रगतशील भारत आज आपला आहे, आणि या प्रगतशील भारत देशामध्ये आपण राहतो याचा मला खूप अभिमान वाटला।
1: खरंच आहे, आणि या भारताच्या जडणघडणीमध्ये आपल्या सर्व नागरिकांचं तितकंच योगदान आहे।
0: हो, अगदी।
1: आणि हे आपल्याला विसरून चालणार नाही, त्यामुळं प्रथमतः आपण सर्वांना शुभेच्छा देऊयात आणि कार्यक्रमाला
0: सुरुवात करूयात।

0: तर दादा आणखीन एक तुला सांगायचंय.
1: संदीप दादा आता हेच बघ ना, सांगली आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर आपण ऐकत आहोत.
2: धनुष्य, ते तुला आठवत आहे सुरुवातीला आपले सांगली केंद्राचे कार्यक्रम हे फक्त मेडियम वेव्ह अर्थात मध्यम लहरी वाहिनीवरतीच ऐकले जात होते.
0: त्यानंतर FM बँडवर देखील आपलं प्रसारण सुरू झालं.
2: आणखी हो, काही कालावधीनंतर आपलं आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा सुरू झालं.
0: आणि आता आपल्या सांगली आकाशवाणीचं प्रसारण प्रसार भारतीच्या वेव्ह या OTT प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. तर वळूयात आता कार्यक्रमाकडे. दादा, कार्यक्रमातलं पहिलं पत्र तू घेतोयस.
2: पत्र पाठवणारे श्रोते आहे जयेंद्र रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिप्परचोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर इथले श्रोते. उस्मान शेख फौजी, साऱ्या भनू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, बाबा शेख, सिमर शेख, सानिया, शकील पठाण, इलान शेख, करिश्मा शेख, चांदनी, अयुब सय्यद, बाळराजे, अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद. नेहमीप्रमाणे श्रोत्यांनी अगदी विस्तृतपणे पत्र लिहिलंय आणि छान आपल्याला प्रतिक्रिया कळवलेली आहेत. धनश्रीते आणि संदीप दादा आपणास सप्रेम नमस्कार. दिनांक 2 ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी 9:10 सादर करण्यात आलेला कार्यक्रम म्हणजे सप्रेम नमस्कार. आणि हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडला. या कार्यक्रमात

0: श्रोत्यांच्या पत्रांचा आणि ईमेलचा भरपूर समावेश केलेला होता. बहारदार पोहोच देण्यात आलेली होती. आणि हा कार्यक्रम अर्थातच धनशितई आणि संदीपदादा यांनी सादर केलेला होता. माझ्याही पत्राचा समावेश या कार्यक्रमात केलेला होता. याच दिवशी सकाळी म्हणजेच 11 वाजता सादर झालेला कार्यक्रम म्हणजे हॅलो आपकी पसंत. हा कार्यक्रम सुद्धा आम्हाला खूप आवडला आणि या कार्यक्रमात श्रोत्यांशी फोनवरून साधलेला छानसा संवाद आणि त्यांच्या आवडीची छान छान गीतं आम्हाला ऐकायला मिळाली. आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन श्रोत्यांशी फोनवरून संवाद साधला होता अनुजाताई कुलकर्णी यांनी. माझ्याही कॉलचा समावेश करून माझ्या पसंतीचं गीत ऐकवल्याबद्दल अनुजाताई आणि आकाशवाणी सांगली केंद्राचे मनापासून आभार. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी सोमवारी रात्री 10 वाजता सादर झालेला समस्त श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित असणारा कार्यक्रम म्हणजे आपकी पसंत. हाही कार्यक्रम आम्हाला खूप आवडला कारण या कार्यक्रमात श्रोत्यांच्या 32 पत्रांचा समावेश करून बहारदार गीतांचा नजराना सादर केलेला होता. आणि हा कार्यक्रम सादर केला होता राज साने यांनी. या कार्यक्रमात माझ्याही पत्राचा समावेश करून आमच्या पसंतीचं गीत ऐकवल्याबद्दल राज साने आणि आकाशवाणी सांगली केंद्राचे मनापासून धन्यवाद. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी मंगळवारी रात्री 10 वाजता सादर झालेला आपली आवड हा कार्यक्रम आम्हाला बिलकुल आवडला नाही कारण या कार्यक्रमात एका गीतासाठी एकाच श्रोत्याचं पत्र सामील केलेलं होतं आणि हा कार्यक्रम सादर केलेला होता त्या निवेदकांनी आपल्या नावाचा उल्लेख सुद्धा केलेला नव्हता. तर या कार्यक्रमाबद्दल आम्ही थोडी नाराजी व्यक्त करत आहोत.
1: दादा, याच आशयाचं हे पत्र आहे. पाठवणारे आपले श्रोते आहेत मैत्री श्रोता संघचे सुरेश रामू साबळे, विजय कुमार स्वामी, रेखा सागर साबळे, आशा गोरे, मेघा सातवेकर, सुभाष सातवेकर, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे. तर हे लिहित आहेत, ताई दादा नमस्कार. आपकी पसंद, आपली आवड, आवड बळीराजाची हे कार्यक्रम आम्ही सुरुवातीपासून ऐकत आहोत. या कार्यक्रमांची जी उंची आहे ती फार मोठी आहे, याचा दर्जाही तितकाच आहे. भरपूर पत्रांना पोहोच देता आणि एका गाण्यासाठी भरपूर पत्रांचा समावेश देखील करत असता. मात्र सध्या एका गीतासाठी एकच पत्र वाचलं जातं, त्यामुळे त्यांनी देखील खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे कार्यक्रमामध्ये भरपूर पत्रांचा समावेश करून सुंदर गाण्यांचा समावेश करावा असं त्यांनी आपल्याला आवर्जून सांगितलेलं आहे. तर श्रोते हो, ही दोन्ही पत्र आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पाठवू.
0: धनश्री कार्यक्रमात यानंतरचं पत्र आणि हे पत्र पाठवले ते श्रोते आहेत द ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद, अभिलाष, अनिक जंगम, महादेवी, प्रीती, स्नेहा, श्रुती, मियारा, सोहम जंगम, सर्व जंगम परिवार बस्तवाड इथून, त्याचबरोबर बाजीराव वाघमारे केरूर, अण्णासो खोत दत्तवाड इथून, गजबर आत्तार, फरीद मणेर, सलीम नाईकवाडे, वैभव जाधव कुरुंदवाड इथले श्रोते, सचिन राजमाने तेरवाड इथून, भोला जाधव नृसिंहवाडी इथून, तर वीरभद्र जंगम आपल्या पत्रात हे श्रोते लिहित आहेत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये पावसाळ्यातील आजार व घ्यावयाची काळजी, लहान मुलांच्या आरोग्याविषयी अतिशय चांगली माहिती डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांच्याकडून मिळाली. ऐसी अक्षरे रसिके यामधून बखर एका कारकुनाची हे आत्मचरित्र लेखक रमेश पिंजरकर यांच्या जीवनप्रवासातील अडचणी व त्यावर त्यांनी संयम आणि धैर्यानं दिलेलं तोंड तसंच त्यावर केलेली मात अतिशय छान पद्धतीनं मांडलेली आहे. तसंच बालमित्रांसाठीचा गंमत जम्मत या कार्यक्रमात कंसवध ही कथा तसंच संस्कृत लोकांचं वाचन व सर्व बालमित्रांसाठी मोबाईलमध्ये वेळ न वाया घालविता चांगली अशी सवय लावून घ्यावी, पुस्तक वाचनाचा छंद जोपासावा व सरते शेवटी सादर केलेलं गीत कोशिश करणे वालों की कभी हार नहीं होती. स्पृहा मणेरीकर हिनं अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं होतं. याविषयी तिचं कौतुक करण्यास आमचे शब्द अपुरे पडतील. तिच्यावर संस्कार केलेले तिचे आई वडील, शिक्षक या सर्वांना व स्पृहाला मानाचा मुजरा असं ह्या श्रोत्यांनी कळवलेलं आहे.
1: दादा, यानंतर पत्र पाठवणारे आपले श्रोते कवठे महंकाळ विद्यानगरचे संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एस पी म्हैशाळकर हे लिहित आहेत. धनश्रीताई संदीपदादा, आपल्याला सप्रेम नमस्कार. आपल्या सांगली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सर्वच अतिशय उत्कृष्ट प्रसारित होत आहेत. यामध्ये प्रभातीचे रंग हा कार्यक्रम मनापासून आवडतो. यामध्ये विविधता असते. सोमवारचा आपकी पसंत हा मनास

0: देऊन गेला. अवीट गाण्यांचा नजराणाच भेट होता. अमृत कलश यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती सादर केल्या जातात, त्या मनाला भावून जातात, जीवनातील चढ उतार ऐकायला मिळतात. सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम उत्तरावतर वाढत जाओ अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आणि सरते शेवटी लिहितात, आणि हो नवीन अभिप्रायासह आपली भेट पुढील पत्रात, असं म्हणून त्यांनी आपल्या या पत्राचा समारोप केलेला आहे. दादा, आज कमी पत्र आलेले पण अतिशय सुंदर अभिप्राय श्रोत्यांनी आपल्याला कळवलेले आहेत.
1: धनश्री कार्यक्रमातलं शेवटचं पत्र. हे पत्र पाठवणारे श्रोते आहेत रेवण अनिता राहुल भंबिष्ठे कबनूर इथले श्रोते, अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुड इथले श्रोते, तुषार प्रसिक एकता मेघना चिव कांबळे, विलास पाटील अरुण कांबळे अरुण येळगुडकर चंदूर इथले श्रोते. या सर्व श्रोत्यांनी आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आवडत असल्याची प्रतिक्रिया पत्रांच्या माध्यमातून कळवलेली आहेच. त्याचबरोबर छानशी चार ओळींची कविता त्यांनी आपल्याला लिहून पाठवली आहे. हिरवे हिरवे पान, हिरवा हिरवा देठ, आणि तुमची आमची केव्हा होणार भेट, आणि तुमची आमची केव्हा होणार भेट. तर श्रोते हो, आपण सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून सुद्धा नेहमीच भेट घेत असतो. अर्थात ही भेट होते रेडिओच्या माध्यमातून, एक श्रोत्यांच्या माध्यमातून. तर तुमच्या या पत्रासाठी मनापासून धन्यवाद.
0: आणि आता वळणार आहोत
1: ईमेलकडे.
0: तर दादा, कार्यक्रमातील पहिला ईमेल मी घेते. हा पाठवणारे आपले श्रोते आहेत हणमंत शिंदे ऋषिकेश शिंदे शिरटे तालुका वाळवा येथील. हे लिहितात, मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी प्रसारित झालेला प्रभातीचे रंग हा कार्यक्रम मनापासून आवडला. तमिळनाडूच्या कोरल वुमन म्हणून ओळख असलेल्या उमा मनी यांचं कार्य इतरांपेक्षा वेगळं पण उल्लेखनीय असं. वयाच्या 49व्या वर्षी स्कुबा ड्रायव्हिंग शिकल्या. समुद्राच्या तळाशी असलेल्या प्रवाळांचं अनोख्या प्रकारचं विश्व आहे. प्रवाळांचं संरक्षण, तळातील प्रदूषण रोखण्यासाठी उमा मनी यांनी प्रयत्न सुरू केले. मनातील उमेद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून त्यांची ओळख कोरल वुमन अशी झाली. त्यांचं कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. एव्हरेस्ट शिखर पार करण्यासाठी बेस कॅम्प पर्यंत मजल करणारा अद्वैय याचे प्रयत्न म्हणजे एव्हरेस्ट एवढे स्वप्न साकार करण्यासाठी केलेली धडपड होय. विविध गड भ्रमंती करत त्यानं सराव केला. बेस कॅम्प पर्यंत जाणं म्हणजे सोपं नाही, कमी ऑक्सिजन असताना हा सराव करावा लागतो. अद्वैय याचा पराक्रम निश्चित इतरांना प्रेरक आहे. श्रवण दिव्यांग असणारे हेमंत यांनी शारीरिक कमतरता संधी समजून यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक प्राप्त केला. आई वडिलांच्या सहकार्यानं हा प्रवास पार पडला. शारीरिक कमतरता असणाऱ्या व्यक्तीकडं समाजानं सहानुभूतीनं न पाहता त्यांना सहकार्य करावं. या आणि इतर घटनांचं विश्लेषण आवडलं. शिवराज काटकर यांचं लेखन छान आणि आपल्या खास निवेदन शैलीत हा कार्यक्रम निवेदकानं सादर केला. प्रसारणाबद्दल मनापासून धन्यवाद आणि श्रीनिवास जरंडीकर यांचे विशेष आभार, असं या श्रोत्यांनी आपल्याला लिहून कळवले.
1: कार्यक्रमात दुसरा ईमेल आहे आणि हा मेल पाठवणारे आपले नियमित श्रोते आहेत रंग रंगोली रसिक श्रोता संघ, सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर, SSS शिरोळकर परिवार, रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते. आपल्या मेलमध्ये श्रोते लिहित आहेत, स्वातंत्र्यप्रेमी भारतीयांना सप्रेम नमस्कार. भारत मातेला इंग्रजांच्या जुलमी पारतंत्र्यापासून मुक्त करणाऱ्या थोर युगपुरुष स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन. ज्यांनी आपलं तन मन धन सर्वस्व अर्पण करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं व सर्वार्थानं घटनेनं समता न्याय बंधुता भारतीय नागरिकांना प्रदान केलं. त्यांनी लावलेल्या स्वातंत्र्याच्या कल्पवृक्षाच्या छायेखाली आपण मनसोक्तपणे विसावतो आहोत, ज्याची मुक्त फळं आपण चाखत आहोत. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांची थोरवी गाण्यासाठी सोनेरी इतिहासाची पानं अपुरीच पडतात. भारतीय तिरंगा सदैव स्वाभिमानानं जनहृदयाच्या अवकाशात फडकत राहो यासाठी सर्वच भारतीयांनी आपल्या देशभक्तीचं कर्तव्य जबाबदारीनं पार पाडायला हवं, तरच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीरांचं योगदान सार्थकी ठरेल. मेरा देश महान सर्वार्थानं जगामध्ये उच्चतम होईल. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या रंगरंगील्या अनंतानंत शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन

0: चिरायू हो, असं ह्या श्रोत्यांनी आपल्याला अगदी देशप्रेमावर आधारित असा ईमेल पाठवलेला आहे.
1: तर श्रोते हो, अतिशय सुंदर ईमेल तुम्ही पाठवला आहात आणि दादा आपल्या हातातील ईमेल संपलेले आहेत, पण आपल्या असंख्य श्रोत्यांना आपण स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक
0: शुभेच्छा
1: देऊयात. वळणार आहोत संदेशांकडे. दादा, अमृत कलश याच कार्यक्रमासंदर्भात आपल्याकडे संदेश भरपूर आलेले आहेत आणि सर्व संदेशांमध्ये बऱ्यापैकी प्रतिक्रिया ही सारखीच आहे, तेव्हा आपण या सर्व श्रोत्यांची नावं एकत्रित घेणार आहोत. तर हा संदेश आपल्याला पाठवणारे श्रोते आहेत ग्रामीण कथालेखक कादंबरीकार सत्येंद्र कामत पलुसे. हे लिहित आहेत 11 ऑगस्ट रोजी अमृत कलश या कार्यक्रमात रानकवी नामदेव जाधव यांची मुलाखत फार सुरेख झाली. रेवा देवरस यांनी ही मुलाखत घेतली होती. कवी नामदेव जाधव यांचा आवाज खणखणीत आहेच. त्यांनी सादर केलेली रानमातीतील कविता आणखीन बहारदार झाली. आकाशवाणी सांगली केंद्रानं आमच्यासारख्या उपेक्षित साहित्यिकांना सादरीकरण करण्याचा जो उपक्रम सुरू केलाय तो स्तुत्य आहे.

0: या कार्यक्रमात रानकवी नामदेव जाधव यांची मुलाखत फार सुरेख झाली. रेवा देवरस यांनी ही मुलाखत घेतली होती. कवी नामदेव जाधव यांचा आवाज खणखणीत आहेच. त्यांनी सादर केलेली रानमातीतील कविता आणखीन बहारदार झाली. आकाशवाणी सांगली केंद्रानं आमच्यासारख्या उपेक्षित साहित्यिकांना सादरीकरण करण्याचा जो उपक्रम सुरू केलाय तो स्तुत्य आहे. श्रीनिवास जरंडीकर साहेब, आकाशवाणी सांगली, रेवा देवरस, मधुरा पुजारी यांना मनपूर्वक धन्यवाद असं या श्रोत्यांनी आपल्याला संदेशात लिहून कळवलंय.
1: यानंतर अमृत कलश या कार्यक्रमाविषयीच अर्थात रानकवी नामदेव जाधव यांच्या मुलाखतीविषयी प्रतिक्रिया दिली आहे ती दत्तात्रय मानुगडे यांनी. आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी अमृत कलश या कार्यक्रमामध्ये रानकवी नामदेव जाधव यांची मुलाखत रेवा देवरस यांनी घेतलेली होती. मुलाखत अतिशय उत्कृष्ट झाली. खरं तर निसर्गाविषयी केलेली काव्य, त्यांचे जीवन आणि भोवतालचा परिसर याचं वर्णन अतिशय उत्कृष्ट ऐकाव्यास मिळालं. त्याचप्रमाणे जात्यावरील 4,500 गाण्यांचा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे हे ऐकून अतिशय आनंद झाला. जुन्या पद्धती रूढी सारं काही बदलत चाललंय. पूर्वी वासुदेव गारुडी कुडमुळे जोशी ग्रामीण भागातून फिरायचे, ते सारे सध्या बंद झालंय. जुनं किती सोनं आहे याची प्रचिती मुलाखत ऐकताना मनाला भावली. ग्रामीण भागामध्ये सांडगेवाडी गावचे रानकवी नामदेव जाधव यांनी रानात बसून लिहिलेल्या कविता अतिशय मनाला आनंद देऊन गेल्या. त्यांची प्रत्येक कविता नवनवीन उर्मी घेऊन येत असते. केवळ त्यांच्या कवी शब्दामध्ये इरसालपण नसून प्रत्यक्ष अनुभव घेऊन आली आहे. पूर्वी इतक्या सोयी नव्हत्या. गावोगावी लाईट नव्हती. दळण दळण्यासाठी जात्याचा वापर केला जायचा. सध्या गिरण्या आहेत. हल्ली बदल झाला आहे. पूर्वी अशा सोयी नव्हत्या. एकूणच मुलाखत अतिशय उत्कृष्ट अशी झाली. सांगली आकाशवाणी केंद्रास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
0: यानंतरचा संदेश पाठवणारे श्रोते आहेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ आणि माजी सरपंच शशिकांत बापू सांडगे यांचा. तर हे संदेशात लिहित आहेत, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे उपाध्यक्ष हरिभक्त पारायण रानकवी नामदेव जाधव यांची 11 ऑगस्ट रोजी आकाशवाणी सांगली केंद्रामार्फत घेतलेली मुलाखत खूप सुंदर झाली. आमच्या गावच्या नावलौकिकात भर पडली. आकाशवाणी सांगली केंद्राचे आभार. पुढे लिहित आहेत, साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन कवितेबरोबरच गावाचं नाव नावलौकिक करणारे आमचे परमप्रिय जीवलग मित्रवर्य रानकवी नामदेव जाधव या अष्टपैलू कलाकाराला आकाशवाणी सांगली केंद्रानं मुलाखतीच्या रूपाने प्रकाशात आणलं. त्याबद्दल आम्ही सर्वजण रेवा देवरस मॅडम, श्रीनिवास जरंडीकर साहेब आणि आकाशवाणी सांगली केंद्राचा मनपूर्वक आभारी आहे असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. दादा, यानंतर श्री विठ्ठल भजनी मंडळ सांडगेवाडीचे प्रमुख विश्वस्त आणि पहाडी आवाजाचे गायक हार्मोनियम वादक तबलजी रानकवी नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत अतिशय उत्कृष्ट झाली असल्याचं विठ्ठल भजनी मंडळ सांडगेवाडी यांनी लिहून कळवलेलं आहे.
1: त्यानंतर रवी राजमाने यांनी संदेश पाठवलेला आहे. त्यांनी लिहिलंय, आकाशवाणी सांगली केंद्रावरून रानकवी नामदेवराव जाधव यांची मुलाखत ऐकली. गावगाड्यातील शेतीत रमणारा हा कवी शेतीमातीचं आणि शेतीमातीशी असलेल्या आपल्या नात्याचं आपुलकीनं वर्णन करतो. त्यांची गीतं आपोआपच आपल्या ओठावर येतात. अलीकडं शेती मातीबद्दलची अनास्था पाहिली की रानकवींचं असलेलं नातं मनाला भावून जातं असं रवी राजमाने लिहून कळवतात. त्याचबरोबर धनश्रीताई, साहित्य सौरभ या कार्यक्रमाविषयी ही प्रतिक्रिया हा संदेश आहे. हे श्रोते आहेत नाटककार आणि कथाकार राम कुलकर्णी. आपल्या संदेशामध्ये ते म्हणतायत, या मुलाखतींच्या माध्यमातून ज्या कविता व्यक्त झाल्या त्या कविता खूप आवडल्या. उदाहरणार्थ म्हैस पोपट, त्यातल्या प्रतिमांमधून व्यक्त होणारा आशय, तसंच आजवर मला अज्ञात असणारं सामाजिक समरसते पण खूप भावलं. म्हैस कवितेतल्या जन्मापासून मरेपर्यंत अज्ञानाची काळीक भिन्न पखाल यासारख्या ओळीतून तर मध्येच हतबल सामान्य माणूस ही डोकावून जातो. पोपट असा तसा तर लाजवाबच. मला ही मुलाखत खूप भावली. मनपूर्वक धन्यवाद असं यांनी आपल्याला लिहून कळवले.
0: तर दादा, आपल्या हातातील पत्र संपलेली आहेत,
1: ईमेल संपलेली आहेत
0: आणि संदेशही, तेव्हा आता वळणार आहोत
1: कार्यक्रमाच्या समारोपाकडे.
0: पण दादा, जाण्याआधी आपल्या

0: श्रोत्यांना मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की जर तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल, आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी प्रतिक्रिया, अभिप्राय, सूचना कळवायचे असतील, आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॅग नंबर 88.
1: आणि ईमेल पाठवण्यासाठी आमचा ईमेल आयडी sangliakashwani@gmail.com.
0: तेव्हा श्रोते हो, सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात आपले सूचना, अभिप्राय, विनंती आम्हाला कळवत रहा. आम्ही तुमच्या पत्रांची आणि ईमेलची
1: आतुरतेने
0: वाट पाहत आहोत.
1: आणि श्रोते हो, आणखी एक म्हणजे आता सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम फेसबुक,
0: इंस्टाग्राम
1: आणि युट्यूब वर सुद्धा
0: उपलब्ध आहेत. आणि बरं का श्रोते हो, आता आपल्या सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम हे प्रसार भारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत. तेव्हा याचा जरूर लाभ घ्या. आणि आता वळणार आहोत समारोपाकडे.
1: तेव्हा सप्रेम नमस्कार या कार्यक्रमात मला संदीप दादाला
0: आणि मला धनश्री ताईला, आम्हा दोघांनाही निरोप द्या.
1: सप्रेम नमस्कार.

सप्रेम नमस्कार. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सहभाग होता संदीप दोरुगडे, धनश्री केरीपळे यांचा. श्रोते हो, 6:50 आणि 28 सेकंद झाली आहेत. आता ऐकणार आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं कीर्तन मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 8 वाजता एक गाणे ताजे तवाने, 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. 8:15 बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल. 8:45 समाचार संध्या, 9 वाजता News@9, 9:15 स्पॉटलाईट हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून, 9:30 नाटकांचा अखिल भारतीय कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 10 वाजता पुन्हा रविवासरीय संगीत सभा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

उद्या सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 उद्याची पहिली प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:50 6:05 गिरवाणवाणी कार्यक्रमात शिवमानस पूजा स्तोत्र वैभवी शेटे यांच्या स्वरात प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन 6:10 6:40 कृषी वार्ता कार्यक्रमात नांगरटीचं महत्व याविषयी संकलित माहिती वाचक स्वर महेश इनामदार यांचा 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटील 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी मार्गदर्शन डॉक्टर योगेश महाजन यांचं 6:55 आणि संध्याकाळी 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. मुंबई केंद्रावरून प्रादेशिक समाचार 7:10 7:20 आणि रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर गाणी मनातली 8:00 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून तर 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू श्रोते हो 8:40 चिंतन हाच चिंतामणी 8:55 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. उद्या सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:30

मिनिटांनी साहित्य सौरभ या कार्यक्रमात महेश कराडकर यांच्या मुलाखतीचा भाग चौथा आपण ऐकू शकाल. 9:30 युवा बिट्स, तरुणांमध्ये व्यायाम आणि समतोल आहाराचं महत्व याविषयी बॉडी बिल्डर विश्वनाथ बकाली यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. मराठी चित्रपट संगीत सकाळी 10:00, 10:10 संस्कृत वाणी, 10:30 एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:00 गाता रहे मेरा दिल, 11:40 आज का शब्द, आज की सुक्ती आणि त्यानंतर भावधारा.

0: श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यात सुरुवातीला वनिता मंडळ, यामध्ये शाश्वत प्रयोग याविषयी मुलाखत राजश्री कुलकर्णी यांची आणि स्वातंत्र्य सुचित्रा साठे यांचं मनोगत. 1:40 पुणे जिल्हा वार्तापत्र. दुपारी 2:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. श्रोते हो, उद्याची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. 5:30 युवावाणी. 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अविनाश चौरे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भेदिक आपण ऐकू शकाल. 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून. 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आणि 7:15 मुंबई केंद्रावरून वृत्तविशेष हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात रोपवाटिका आणि वेलवर्गीय भाजीपाला व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक डॉक्टर गोविंद शिवरकर यांची मुलाखत प्रसारित होईल. 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 पॉप संगीताचा कार्यक्रम. 8:45 समाचार संध्या. 9 वाजता न्यूज ॲट 9 आणि 9:15 स्पॉटलाईट हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, उद्या रात्री 10 वाजता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांवर आधारित पत्रोत्तरांचा कार्यक्रम आपकी पसंत. 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अरविंद गजेंद्र गडकर यांचं बासरीवादन आपण ऐकू शकाल राग हंसध्वनी. 11 वाजता हिंदीतून बातम्या. 11:05 इंग्रजीतून दिल्या जाणाऱ्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 6:57 झाले.
1: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितलं जातो. फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं.
2: युवा बीट्स या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली यांची प्रणव लिमये यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 6:58 झालेत. मुंबई केंद्रावरून काही क्षणांच्या विश्रांतीनंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
6: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती, त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1-1 करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू। पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा। आणि श्रीविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली। नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली। अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे। राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही, असं ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीनं विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत। या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील। ही योजना आजपासून लागू झाली आहे। घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे। त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही। ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे। अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील असं तंत्रज्ञान उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी म्हटलं आहे। सीओईपी अर्थात पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते। शासकीय निधी आणि खासगी कंपन्यांच्या मदतीने सीओईपीच्या परिसरात 400 विद्यार्थ्यांनी क्षमतेचं वसतिगृह बांधण्याची तसंच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींसाठी कमवा आणि शिका योजना सुरू करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली। दीक्षांत समारंभात पदवीच्या 889 आणि पदव्युत्तर पदवीच्या 582 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर पदवीच्या 10 विद्यार्थ्यांना आणि पदव्युत्तर पदवीच्या 25 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली। गरीब रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा जास्त खर्च येत असेल तर तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मंत्रालयातल्या बैठकीत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत। कोल्हापुरात गारगोटी इथं रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून

सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. दहीहंडी उत्सवाला युनेस्कोचं सांस्कृतिक वारसा प्रमाणपत्र मिळावं याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलंय. दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत परळ इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दहीहंडी आयोजक पथकं आणि इतर संबंधित या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा सण साजरा करताना गोविंदांच्या सुरक्षेची तसंच पादचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं शेलार यांनी सांगितलं. मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांना त्यांच्या कौशल्याचं दर्शन घडवण्यासाठी स्पेनमध्येही पाठवू असंही ते म्हणाले. गेली अनेक वर्ष स्पेनमधून गोविंदांचं पथक दहीहंडीत सहभागी होत आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेला पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटिशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासनानं वाढदिवसाचा केक ज्या बेकरीतून मागवला होता त्या बेकरीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला KL राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला. मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आज झालेल्या 18 वर्षांखालील फिबा आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेत चीनने कतारचा 118-66 असा पराभव केला. या स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त आज मध्यरात्रीपासून महापरीक्षणा अर्थात प्रदक्षिणेला सुरुवात होत आहे. यासाठी राज्यभरातून भाविकांचं आगमन होत असून राज्य परिवहन महामंडळानं खास बसेसची सोय केली आहे. त्र्यंबकेश्वर मार्गे जाणारी खासगी वाहतूक जव्हार मार्गे वळवण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना महाराष्ट्र सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा NHAIकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1,840 कोटी 35 लाख रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यापैकी 596 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित केली गेली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेने आज आयोजित केलेल्या गणपती मूर्ती स्पर्धेत रत्नागिरी शहरात

0: शहरासह ग्रामीण भागातल्या शाळांमधल्या 355 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत ईशान नेवरेकर यांनी पहिला, रुद्र गुरवने दुसरा, तर ओम तोडणकरने तिसरा क्रमांक पटकावला. इतर 12 जणांना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली. वाराणसीहून मुंबईला येणाऱ्या विमान प्रवाशाकडच्या पिस्तुलातून चुकून गोळी झाडली जाण्याचा प्रकार आज वाराणसीच्या विमानतळावर घडला. या प्रवाशाने सोबत पिस्तूल असल्याची माहिती दिली होती. त्याची सुरक्षा तपासणी करत असताना चुकून एक गोळी पिस्तुलातून सुटली, त्यात 2 कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या असं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:10 झालेत.
2: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी ठीक 12 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
3: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोते हो, आता एक निवेदन. शिराळा इथं दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी सण साजरा होत आहे. या दिवशी शिराळा इथं नागपंचमी यात्रा मोठ्या प्रमाणात भरवली जाते. या यात्रेस जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील विविध भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक यात्रेकरू मोठ्या संख्येनं सरकारी, खासगी आणि इतर वाहनाने येत असतात. नागपंचमी दिवशी शिराळात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असल्यामुळे नियमित रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडून रहदारीस अडथळा होऊ शकतो. यामुळे नागपंचमी दिवशी शिराळा येथील वाहतूक सुरळीत राहावी, गर्दीत वाहन घुसून नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू नये या सुरक्षेच्या दृष्टीनं तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सांगली यांनी पेठनाका ते शिराळा पर्यंतची वाहतूक ही 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 ते रात्री 10 बदल केलेले आहेत. हे वाहतूक मार्गामध्ये जे बदल केले ते याप्रमाणे: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 पेठ नाका इथून सर्व वाहनं एकेरी मार्गानं शिराळ्याकडे जातील. शिराळ्याकडून राष्ट्रीय महामार्ग 48 कडे जाणारी सर्व वाहनं शिराळा बायपास मार्गे कापरी, कारवे, ढगेवाडी फाटा, ऐतवडे बुद्रुक फाटा, लाडेगाव, वशी, येडेनिपाणी फाटा या मार्गाने महामार्ग क्रमांक 4 कडे जातील. शिराळा बायपास इथून पेठनाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे शिक्षा किंवा दंड आकारण्यात येईल असे आवाहन तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. निवेदन संपलं.
4: वृक्षारोपण कार्य महान

श्रोते हो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हर घर तिरंगा .com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. 7:15 होत आहेत वृत्त विशेष आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर केंद्र निर्मित कीर्तन मुंबई केंद्रावरून 7:30 प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण काल मोठ्या उत्साहात साजरा केला. देशाच्या भूतकाळातल्या प्रगतीच्या आढाव्याबरोबरच देशाच्या भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारांकडून करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या आपल्या भाषणात राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प सोडलाय. त्यासाठी त्यांनी विविध योजना मांडलेत. शेतकऱ्यांबरोबरच राज्याला औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर प्रगतीपथावर नेण्यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. राज्याचा आर्थिक विकास दर हा 8% पुढे आहे. त्याबरोबरच जिल्हास्तरीय ग्रोथ इंजिन ही संकल्पनाही त्यांनी मांडली. आर्थिक विकास दर गाठण्यासाठी डेटा सेंटर, आयटी यासह विविध पातळ्यांवर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन प्रगती साधण्याचं त्यांचं धोरण आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. याबरोबरच महिलांना शेतकरी हा दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय. श्रोते हो, मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मांडलेला दृष्टिकोन, त्यांची धोरणं आणि विविध योजना, डेटा सेंटर, आयटी हब आणि इतर मार्गाने आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती साधली जाणार आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कुठेकर.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 80व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं जे विजन मांडलंय त्या विजन मांडताना त्यांनी एक मुख्य गोष्ट सांगितली, ती म्हणजे महाराष्ट्र हे ग्रोथ सेंटर होणार आहे. ग्रोथ सेंटर म्हणजे महाराष्ट्राचा जीडीपी हा नेहमीच उंचावत राहील. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात भारत हा महासत्ता होणार आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा जर कोणाचा असेल तो महाराष्ट्राचा असेल हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट यावेळेला विषद केली ती अशी की राज्यात दुष्काळ मुक्त करण्याची योजना आणि संकल्प त्यांनी मांडलाय. म्हणजे ते बोलताना असं बोलले की मागील पिढीने दुष्काळ पाहिला पण येणारी जी पिढी आहे ज्याला आपण जेनजी आणि जी अल्फा म्हणतो या पिढीला दुष्काळ पाहायला मिळणार नाही आणि ही महाराष्ट्रासाठी खूप चांगली आणि समाधानकारक बाब आहे. आणि त्यासाठी त्यांनी जे जे उपक्रम राबवले म्हणजे जसं नदी जोड प्रकल्प असेल, जलशिवार योजना असेल त्यांनी मागच्या टर्ममध्ये पूर्ण केली होती आणि या योजनातून त्यांचा असा एक उद्देश आहे किंवा ध्येय आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त होईल. तिसरं म्हणजे त्यांनी जे त्यांच्या भाषणात सांगितलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राने ऐतिहासिक अशी शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली आणि त्याच्यातून सर्वाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतोय. आपल्या भाषणामध्ये त्यांनी ते पण सांगितलं.

0: की महिलांना सर्वाधिक न्याय आणि त्यांची आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार जे प्रयत्न करते त्या प्रयत्नांमध्ये महिलांना जो सर्वाधिक हक्क देता येईल, जसं जमीन हक्क आहे किंवा विविध शासनांचा थेट लाभ महिलांना कसा मिळेल, जसं लाडकी बहीण योजना आहे त्याचे थेट पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होतात, अशा विविध योजना त्यांनी त्यांच्या भाषणातून विशद केल्या. आणि एकूणच आपले राज्य आणि आपला प्रत्येक जिल्हा हा कसा ग्रोथ इंजिन होईल, म्हणजे ग्रोथ महाराष्ट्राला जर ग्रोथ सेंटर बनवायचं असेल तर त्याचा प्रत्येक जिल्हा हा त्याचं ग्रोथ इंजिन बनायला पाहिजे, तर त्याचं त्यांनी एक विषद केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांनी हे ध्येय पूर्ण केलंय आणि उर्वरित जिल्ह्यांचं जे ध्येय आहे ते पूर्णत्वाकडे जाते. तसंच जेवढी काही थेट परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये येते ती फक्त एका जिल्ह्यापुरती केंद्रित न राहता सर्व जिल्ह्यांमध्ये ती परदेशी गुंतवणूक कशा कशा मार्गाने येईल, कोणते कोणते हब्स त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्याच्या असलेल्या भौगोलिक परिस्थितीनुसार करता येतील आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा विकास कसा होईल याच्यासाठी त्यांनी एक विजन तयार केलेलं आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयटी आणि टेक्नॉलॉजीचं कसं केंद्र तयार करता येईल, डाटा सेंटर कसा तयार करता येईल, कारण त्या योग्य प्रत्येक जिल्ह्यातली रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र कशा पद्धतीने ग्रोथ सेंटर असेल, कारण आपण पूर्वीपासून म्हणतो की देशाचा गाडा हा नेहमी महाराष्ट्राने आखला आहे, तर आता जर आपण महाराष्ट्राचा विकास बघितला किंवा महाराष्ट्राचा जीडीपी दर बघितला तर तो देशात सर्वाधिक जास्त महाराष्ट्राचा विकास दर आहे आणि त्या योग्य मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये हे गोष्ट विशद केलेली आहे.
1: श्रोते हो, भविष्यातल्या विविध योजनांबद्दल सांगताना मुख्यमंत्र्यांनी आजच्या प्रश्नांनाही तितकंच महत्व दिलंय. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या कर्जाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमुक्ती योजना दिली आहे. ही योजना आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा लाभ याविषयी कुठेकरांनी माहिती दिली.
0: महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली, ज्यामागे शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज योजनेचा लाभ कसा देता येईल आणि ही कर्जमाफी करत असताना इतकी वर्ष म्हटलं जायचं होतं की कर्जमाफी देणार आणि ती कर्जमाफी कशी होणार कधी होणार, पण यावेळेला सरकारने अतिशय योग्य पद्धतीने म्हणजे शेवटच्या शेतकऱ्यालाही त्या कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी ही योजना मुळात ड्राफ्ट केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि त्याच्यातून जवळपास 48,000 कोटी रुपयांची कृषी वीज बिलाची जी थकबाकी होती ती थकबाकी पण माफ केली. म्हणजे जो काही छोटा मोठा शेतकरी आहे त्याला त्या कर्जमाफीतून दिलासा मिळालाय. आणि दुसरं म्हणजे त्याच्या ज्या विजेचं बिल होतं, कारण विजेच्या बिलाची पण शेतकऱ्यांची मागणी होती, त्याच्यासाठी एक वेगळी रक्कम काढून जवळपास 48,000 कोटी शेतकऱ्यांना दिलेले आहेत. आता हे सगळं करत असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट केली, जे ज्यांनी बँकांना आधीच निर्देश दिलेले आहेत ते निर्देश असे आहेत की नवीन कर्ज घेण्याचा जो मार्ग आहे तो त्यांनी मोकळा केला. म्हणजे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जर जुनं कर्ज असेल तर त्याची कर्जाची थकबाकी सरकार देणार आणि त्याचा सातबारा कोरा झाल्यानंतर त्याला नवीन कर्ज मिळणार. या प्रोसेसमध्ये थोडासा वेळ लागत होता, कर्ज थकल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी कर्ज देणं बंद केलं जात होतं बँकांकडनं. पण आताच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना एक की थेट रक्कम त्यांच्या खात्यात जाणार, 2 की बँकांना त्यांनी निर्देश दिले की ज्या शेतकऱ्याचं कर्ज 50,000 पर्यंत आहे किंवा ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे याच्या आधी थकबाकी भरलेली आहे अशा शेतकऱ्यांचं कुठलंही जुनं कर्ज तुम्ही ठेवू नका. आणि अशा सर्व शेतकऱ्यांचं जे बँकेचं आपण ज्याला पासबुक म्हणतो ते कसं कोरं करता येईल, म्हणजे आपण म्हणतो ना सातबारा कोरा केला, तर तो सातबारा कोरा कसा करता येईल, शेतकऱ्यांना नवीन कसं करता येईल अशी ही योजना मुळात ड्राफ्ट केलेली आहे.
1: श्रोते हो, राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. त्याची नेमकी योजना कशी असेल आणि त्याला लागणारा कालावधी, त्याची व्याप्ती, त्यामधून सुटणारा पाण्याचा प्रश्न आणि विकासाची संधी याविषयी ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर यांनी माहिती दिली.
0: मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक सर्वाधिक चांगली आणि ऐतिहासिक अशी बाब मांडलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र राज्याला संपूर्णतः दुष्काळमुक्त करणं. म्हणजे ते बोलताना असं बोलले की या पिढीने किंवा मागील पिढीने दुष्काळ पाहिलाय, येणारी पिढी जेन जी जेन अल्फा या ज्या पिढी आहेत त्या दुष्काळ पाहणार नाही. तर त्यांनी पूर्ण जे जिल्हे आहेत ते कायमस्वरूपी दुष्काळमुक्त कसे करता येतील त्याचा एक प्रोजेक्ट, म्हणजे ज्याला आपण प्रकल्प म्हणू, प्रकल्प म्हणजे नदीजोड प्रकल्प, हा नदीजोड प्रकल्पांमध्ये ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, सह्याद्री रांगा ज्या आहेत, त्यातून वाहणाऱ्या नद्या ज्यांचं पाणी समुद्राला मिळतं ते सर्व पाणी वेगळ्या प्रकल्पातून लिफ्ट करायचं आणि बोगद्यांद्वारे गोदावरी खोरं असेल उत्तर महाराष्ट्रातलं किंवा मराठवाडा ह्या ठिकाणीच्या धरणांमध्ये नेऊन ठेवायचं टाकायचं, जेणेकरून इथे जी कायमस्वरूपी जी दुष्काळी तालुके आहेत त्या दुष्काळी तालुक्यांना त्यांचं पिण्याचं पाणी शेतीचं पाणी मिळू शकेल. दुसरं म्हणजे विदर्भातल्या पाण्याचा जो ताण आहे, आतापर्यंत आपण म्हणत होतो की विदर्भामध्ये पाण्या

0: अनुशेष खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. तर त्यासाठी म्हणून वैनगंगा आणि नळगंगा जोड नदी जोड प्रकल्प आहेत, असे प्रकल्प असतील, मराठवाड्यातला प्रकल्प असेल, या सगळ्या प्रकल्पामधून या सगळ्या नदी जोड प्रकल्प करायचे आणि त्यांचं पाणी जे वाहणारं पाणी आहे ते साचवायचं. पावसाचं पाणी जेवढं साठवता येईल त्यासाठी त्यांनी मागच्या त्यांच्या टर्ममध्ये जलशिवार योजना आणली होती. त्या जलशिवार योजनातून त्यांनी जी छोटी छोटी तळी तयार केली किंवा छोटे छोटे बंधारे तयार केले त्यातून पाण्याचं अधिकाधिक सिंचन कसं करता येईल, आणि ही योजना पूर्ण झालेली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर दुष्काळाचं प्रमाण हे कुठंतरी कमी होत आहे. पावसाचा अनियमितपणा जरी असला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या पिण्याचं पाणी पाऊस पडेपर्यंत मुबलक पाणी मिळू शकेल, मुळात शेतीला व्यवस्थित पाणी मिळू शकेल याच्या ज्या योजना आहेत त्या त्यांनी पूर्णतः राबवलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या योजना राबवताना त्यांना सौर ऊर्जेची जोड कशी देता येईल, म्हणजे पाणी पंप असेल किंवा कोणत्याही अशा गोष्टी ज्या असतील ज्या प्रकल्पासाठी ऊर्जेचा प्रश्न येतो, विजेचा प्रश्न येतो, तर तो सौर ऊर्जेच्या माध्यमातून कसा सोडवता येईल आणि शेतकऱ्यांना अखंड वीज कशी देता येईल याच्याबद्दलचं त्यांचं एक जे विजन आहे ज्याला आपण 2047 विजन म्हणतो, ते विजन त्यांनी त्यांच्या भाषणातून विशद केलंय. आणि त्यामागे संपूर्ण प्रक्रिया कशी चालली आहे, ते विजन इम्प्लिमेंट कसं होईल याच्यासाठी त्यांनी एक डाटा सेंटर बनवलंय, याच्यासाठी त्यांनी एक वॉर रूम बनवली आहे आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे विशेष कार्य करत असतं आणि त्याचे त्याचे परिणाम आपल्याला एक दिसत आहेत की त्यान योग्य काम होत आहे.
1: प्रगतीशील राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे. महिलांना शेतकरी हा दर्जा देणारं पहिलं राज्य अशी राज्याची ओळख निर्माण करून राज्याने आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवलाय. महिला सक्षमीकरणासाठीचं हे एक दमदार पाऊल आहे, याविषयी नरेंद्र कोठेकर यांनी माहिती दिली.
0: महाराष्ट्र हे महिलांचा सन्मान करण्याबाबतीतलं हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं तेव्हाही महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली आणि महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा सन्मान निधी कसा जाईल हे पाहणारं महाराष्ट्र राज्य आहे. आता ह्या सरकारने एक केलं की महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची योजना जाहीर केली, म्हणजे त्या सातबाऱ्यावरती त्या घरातल्या महिलेचं पण नाव कसं असेल याचा एक नियम बनवला आणि त्या माध्यमातून ज्या घरात महिला आहेत त्या महिला शेतकरी प्रमाणपत्र, म्हणजे आतापर्यंत शेतकरी म्हटल्यावरती एक पुरुष प्रधान संस्कृतीनुसार तो पुरुषच असेल असंही गृहित धरलं जात होतं, पण यावेळेला सरकारने अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याच्यामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्र आता दिलं जाणार आहे. आणि ह्या महिलांना म्हणजे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे त्याची फक्त शेतकऱ्याची पत्नी किंवा शेतकऱ्याची बहीण, शेतकऱ्याची मदतनीस असं न राहता त्या महिलेची स्वतंत्र शेतकरी अशी एक ओळख निर्माण झाली. आणि ही ओळख निर्माण झाल्यामुळे म्हणजे प्रमाणपत्रावरती त्या महिलेचं नाव आल्यामुळे अनेक शासकीय योजना असतात किंवा कर्ज वाटप असेल किंवा ज्या ज्या गोष्टी सरकारकडून शेतकऱ्यांना म्हणून मिळतात त्या सर्व योजनांचा आणि त्या सर्व निधीचा लाभ हा थेट आता महिलांना मिळणार आहे. म्हणजे त्या घरातली महिला, म्हणजे आपण हे म्हणतो की महिला ही त्या घरातला कणा असतो, तर त्या महिलेला सन्मान देण्यासाठी म्हणून ही योजना त्यांनी जाहीर केली. जशी लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली किंवा लोकप्रिय झाली तशीच ही जी महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना जी आहे, म्हणजे महिलेच्या नावावरती सातबारा असणार आहे, सातबाऱ्यामध्ये महिलेचंही नाव असणार आहे, ही योजनाही अल्पावधीत लोकप्रिय होईल असं तरी सध्या चित्र दिसतंय.
1: श्रोते हो, महाराष्ट्र राज्य हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, त्यामुळे राज्याचा आर्थिक विकास दरातला सहभागही मोठा आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा ग्रोथ इंजिन ही योजना देखील आणली आहे. राज्याच्या या विविध प्रयत्नांविषयी कोठेकर म्हणाले,
0: साधारण या वर्षाचा म्हणजे 2023 सहा महिन्यातला जर आपण ग्राफ बघितला महाराष्ट्राचा तर आपला विकास दर 8.8 आहे, म्हणजे हा नक्कीच देशातल्या सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राचा सर्वाधिक विकास दर राहिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आयटी हब आहे, टेक्सटाईल हब आहे, मेडिकल हब आहे, म्हणजे अशा दृष्टीने ज्या ज्या उद्योगांच्या फॅकल्टीज आहेत त्या सर्व गोष्टी महाराष्ट्रात कशा येतील, कारण मागच्या वेळेला जेव्हा मुख्यमंत्री गेले होते तेव्हा सर्वाधिक गुंतवणूक आणणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य होतं. आणि ही गुंतवणूक येत असताना ही गुंतवणूक फक्त मुंबई पुणे नाशिक असं गोल्डन ट्रायंगलमध्येच येईल असं न पाहता ही गुंतवणूक राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही सर्वंकष गुंतवणूक कशी येईल, त्या त्या जिल्ह्यांमध्ये ते प्रकल्प उभे राहिल्यानंतर तिकडचा विकास दर कसा वाढेल, तिकडे रोजगार उपलब्ध होईल, रोजगार उपलब्ध झाल्याने प्रत्येक जिल्ह्याचा जो निर्देशांक आहे ज्याला आपण जीडीपी दर म्हणतो तो वाढेल, तर राज्य सक्षम होईल. म्हणजे हा जो 2047 त्यांचा जो संकल्प आहे तो जर पाहिला तर जिल्हा निहाय विकास करून मग राज्याचा विकास करायचा, आणि अशा पद्धतीने राज्यांचा जेव्हा विकास होईल तेव्हा देशाचा विकास होईल, म्हणजे हे टप्प्याटप्प्याने बदलत जाणारा एक जो आलेख आहे तो मुख्यमंत्र्यांनी विशद केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विकासाच्या रोडमॅप वरती चालले आहेत त्या रोडमॅप वरती आज जर आपण बघितलं एकूण जर संपूर्ण

0: पण अभ्यास केला, सगळे जर अहवाल बघितले तर असं दिसतंय की त्या रोडमॅपमध्ये महाराष्ट्र हे सर्वाधिक अग्रेसर चालणारं राज्य ठरलंय.
1: श्रोते हो, मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. राज्याचा विकास म्हणजे राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विकास हे सूत्र यामध्ये जपलंय. त्यांच्या या धोरणानुसार महाराष्ट्र अधिक सुजलाम सुफलाम होईल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजश्री आगाशे.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शेवारी या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 25 श्रावण शके 1948, दिनांक 16 ऑगस्ट 2024. आज आपण ऐकणार आहोत रामशास्त्री प्रभुणी यांच्या चरित्रावर शकुंतला जोग यांनी सादर केलेलं कीर्तन.
1: वक्रतुंड महाकाय

मधील ही समर्थांची ओवी आपण निरूपणासाठी घेतली आहे. आधी उदंड कष्ट करावे म्हणजे उत्तम फळ प्राप्त होते आणि कष्ट केल्याविना कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. आता हेच बघा ना, विद्यार्थ्याला जर उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण व्हायचं असेल, गुणवत्ता यादीत आपलं नाव यावं असं जर त्याला वाटत असेल, तर त्याला अभ्यासाचे कष्ट घेतलेच पाहिजेत. आता हे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रातले, गायक, वादक, नट, चित्रकार, शेतकरी, या प्रत्येक कलाकाराला त्या त्या क्षेत्रातील साधनेची आवश्यकता आहे आणि साधनेचे कष्ट घेतल्याशिवाय त्याला निपुणता येणार नाही. स्त्रीला जर मातृपद हवं असेल तर तिला सुद्धा गर्भारपणाचे आणि बाळंतपणाचे कष्ट सोसल्याशिवाय मातृपद मिळत नाही आणि आई म्हणून कोण हाक मारत नाही. समर्थ रामदास स्वामींना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची ओढ लागली होती. गोदावरीच्या पाण्यात उभं राहून त्यांनी श्रीराम जयराम जय जयराम या त्रयोदशाक्षरी मंत्राची साधना निराहार राहून केली आणि म्हणूनच या त्यांच्या कष्टाची सफलता प्रभू रामचंद्रांच्या दर्शनात झाली. प्रत्यक्ष देवाला सुद्धा मूर्तीतलं देवपण प्राप्त होण्यासाठी टाकीच्या गावाचे कष्ट सोसावेच लागतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अनेक तऱ्हेचे कष्ट सोसले आणि म्हणूनच ते जगाची माऊली झाली. आता ब्रह्मज्ञान सुद्धा जर प्राप्त व्हायचं असेल तर ते सुद्धा काही इतकं सोपं नाही. माऊली त्या ठिकाणी असं म्हणते, बघा,

कष्ट सोसल्याशिवाय चांगलं फळ प्राप्त होत नाही. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, खेडी भरपूर आहेत आणि त्यामुळे भारताचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकऱ्यांना सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात तेव्हा शेतामध्ये मोत्याची कणस बहरतात. मनुष्य अगदी प्रथम रानटी अवस्थेत होताना त्यावेळेला तो जंगलात हिंडून कंदमुळे भक्ष्याचा आणि वेळ प्रसंगी प्राण्यांची शिकार करूनही आपलं पोट भरत असे. कालांतराने तो वस्ती करू लागला, खाल्लेल्या कंदमुळांच्या बिया इतस्तत फेकून देऊ लागला आणि काही दिवसांनी त्या ठिकाणी छोटी छोटी रोपटी उगवली, मग त्याचं झाड झालं, मग मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आणि शेवटी सुंदर फळ त्याला आली. तेव्हा त्याच्या मनामध्ये असं आलं, बघा

शेतीचा जन्म झाला. शेती ही पूर्वी पावसावरच अवलंबून होती. शेत नांगरणं, पेरणी करणं, लावणी करणं, झोडणी करणं, आता शेतीसाठी बैलांची जोपासना करून त्यांची पाळणूक करणं, काढणी, मग पीक बाजारात नेऊन विकणं, अशी सर्व कष्टाची कामं शेतकऱ्यांना करायला लागत. शिवाय शेतीसाठी कर्ज काढावे लागे. आता ही निरक्षर असल्या कारणाने सावकारांचं फावलं आणि त्यामुळे सावकारांच्या पाशात अडकून कर्ज बाजारी होणं, वाढत्या प्रजेचा सांभाळ करणं, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन रूढी परंपरा पाळणं, ह्या सर्व गोष्टी त्यांना कराव्याच लागत आणि सहन कराव्या लागत. आता काळ बदललाय, तेव्हा बदलत्या काळाची पावलं कशी आहेत यासाठी एक कवी त्या ठिकाणी असं म्हणतो बघा.

खरोखरच या सर्व गोष्टी जर अवलंबिल्या तर शेतीनिष्ठ शेतकरी आपली शेती निश्चितच संपन्न करेल. इतके दिवस आपण ऐकत होतो की केशराची लागवड ही फक्त काश्मीर, फ्रान्स, पॅरिस वगैरे ठिकाणीच होते, पण आमच्या नाशिकच्या शेतकरी बंधूंनी परिश्रमाने आपणही ती लागवड करू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. आता सामान्य माणसाची अन्न, वस्त्र, निवारा ही साधारण गरज असते आणि ती आपण शेतामध्ये उत्तम धान्य म्हणजे गहू, भात, बाजरी वगैरे पिकून अन्नाची ही मागू शकतो. त्याचप्रमाणे लांब धाग्याचा कापूस त्याची जर शेती केली तर वस्त्राचीही गरज भागेल आणि साग, देवदार यासारखी जंगल शेती जर केली तर निवाऱ्याची पण सोय होईल. शिवाय आपलं शासन सर्वतोपरी म्हणजे अल्प व्याजाचे कर्ज, बी बियाणं पुरवणं, यांत्रिक साधनं भाड्याने देणं, पाण्याचे पंप, जंतुनाशक, सहकारी संस्था यासारखी मदत करीतच आहे. शिवाय शास्त्र पद्धतीने शेती कशी करावी यासाठी राहुरी, दापोली, परभणी वगैरे ठिकाणी कृषी विद्यालय स्थापून तशीही सोय केलेली आहे. आता शेतातून येणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पादनच नाही का, आणि तेच मिळण्यासाठी आता हरित क्रांतीची सुरुवात झालेलीच आहे. कितीही यांत्रिक संशोधन जरी झालं ना तरी माणसाला कष्ट हे करायलाच हवेत आणि ते कष्ट करताना विश्वव्यापक परमात्म्याचे स्मरण करायलाच हवे. हाताने काम, मुखाने नाम म्हणजे त्यालाही तुमच्या कष्टाची दया येऊन भरपूर उत्पादन करून देईल. तेव्हा कष्टाशिवाय सर्व फुकट आहे, म्हणूनच पूर्व ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात

युधिष्ठिर रामशास्त्रींच्या कारकिर्दीतील प्रसंग आज आपण आख्यानासाठी घेणार आहोत. नाही युधिष्ठिर रामशास्त्री हे आपल्या आईच्या श्राद्धासाठी परत गावी आलेले होते. दिवस पेरणीचे होते, त्यामुळे शेतकरी शेतावर काम करीत होते. सरकारी कामही त्याच वेळी चालू होती.

हे आपल्या आईच्या श्राद्धासाठी परत गावी आलेले होते. दिवस पेरणीचे होते, त्यामुळे शेतकरी शेतावर काम करीत होते. सरकारी कामही त्याच वेळी चालू होती. पण शेतकरी पेरणीचे दिवस म्हणून सरकारी कामाला न जाता शेतावर गेले होते. पेशव्यांचे सखाराम बापू बोकील हे गृहमंत्री होते. त्यांनी सरकारी कामाकरता मजूर वेठीस धरून आणण्याचा हुकूम केला आणि सैनिक वेठ धरण्यासाठी त्या ठिकाणी गेले. मोरोपंतास म्हणतात

दुपारची होती आणि रामशास्त्री नुकतेच भोजन करून बाहेर आले. इतक्यात आरडाओरडा झाला आणि शेतकरी ओरडायला लागले. आणि पळला.

शेतकरी म्हणाले, शास्त्री बुवा, पेरणीचे दिवस आहेत आणि याच वेळी सरकारने वेट धरण्यास माणसं पाठवली आणि आमची तरणी ताठी 50-60 पोर धरून नेली. आता आम्ही शेती कशी बरं करणार? म्हणजे वरीसभर उपास मरी नाही का? तेव्हा आपण काहीतरी श्रीमंतांना सांगावं. शेतकऱ्यांची आपली धरलेली मंडळी शास्त्री बुवांना दाखवली. तेव्हा शास्त्री बुवा त्या मंडळींना असं म्हणाले, अरे तुम्ही शेळपटासारखे बसलात काय? उठा आणि शेतावर कामाला जा. त्याबरोबर अधिकारी म्हणाले, दादा

पाठेकरी म्हणाले, शास्त्री बुवा तुम्ही मध्ये पडू नका, सरकारने यावेळी कसा हुकूम दिला हे तुम्ही जाऊन सरकारला विचार, आणि मध्ये पडलो तर काय कराल रे, मध्ये येशील जरी।

चालेल चालेल, लोकांच्या कल्याणाकरता मला जर तुम्ही पकडत असाल तर जरूर पकडा. न्याय बाजू काय आहे ते मी पेशव्यांच्या समोर मांडेन. आणि मग शास्त्रीबुवांना पकडून पुण्याला आणलं. शेरेदारांनी तिखट मीठ लावून सर्व वृत्तांत सखाराम बापूंना सांगितला. त्यांनीही शास्त्रीनी त्यामध्ये कामात ढवळाढवळ केली हे त्यांनाही आवडलं नाही. सरकारी हुकूम योग्य की अयोग्य हे सांगणारे शास्त्रीबुवा कोण? अहो मी कारभारी आहे, मला सगळं समजतंय. तेव्हा ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा वृत्तीचे सखाराम बापू होते. म्हणून ते पेशव्यांकडे गेले आणि भेट मागितली. पेशवे म्हणाले, इतक्या तातडीने आलात? काही महत्वाची बातमी? महत्वाची नाही पण विचारांची जरूर आहे. मतलब अहो आपल्याच परवानगीने वेट धरण्याचा हुकूम केला आणि तो पाळू नका आणि वेट भिकारीला जाऊ नका. असा सरकारी कामामध्ये जर कोणी व्यत्यय आणला तर त्याला शिक्षा करू. पण असा व्यत्यय आणलाय कोणी?

पक्षाशी प्रभुराणीने कायदेभंग करण्यास उत्तेजन दिलं, मग त्यांना आमच्या समोर घेऊन या. पैसे म्हणतात और न्यायशास्त्र जाणणारा शास्त्री बुवान सरकार सूज्ञ मनुष्य स्वतःला ज्या अर्थी पकडून घेतो ना, तेव्हा कायदाच मुळात अन्यायाचा असेल असा त्यांचा दावा असेल. म्हणजे सरकार चुकलं म्हणण्याचा त्यांना काय अधिकार? बापू, अहो सरकार झालं तरी माणूसच आहे, आपण चूक करणार नाही याची खात्री कोणी द्यावी? माणूस चुकीला निश्चितच पात्र आहे, एक परमेश्वरच काय ते चूक करू शकणार नाही. आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तर घेऊया. एकाधिकार पैसे असले तरी निरभिमान वृत्तीचे म्हणून शास्त्र्यांच्या गुणांचं चित झालं. पेशवे गुणी आणि गुणग्राही होते म्हणून सखाराम बापूंचा नैराज झाला आणि शास्त्री बुवांना पेशव्यांसमोर आणलं. पेशवे म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्हाला या अवस्थेत पाहावं लागेल असं स्वप्नातही चिंतिलं नव्हतं. योग्य आहे श्रीमंतांचं म्हणणं, पण आपल्या समोर योग्य विचार मांडावा म्हणून मीच स्वतःला कैद करून घेतलं. मग काय आहे तुमचा विचार, बोला तरी. वय

शास्त्रीबाव म्हणाले, यावेळी वेट धरणं म्हणजे सरकारच नुकसान आहे. आता धान्य पेरून उगवलं नाही तर रयतेला धान्याची तूट तर पडेलच, पण सरकारी सारा शेतकरी कसा हो भरणार. परित्राणाय साधू नाम विनाशायच दुष्कृतम असं अवताराचं कार्य भगवान सांगतात. राजा हा विष्णूचा अंश आहे म्हणून राजाचेही हेच कार्य. सरकारचे हुकुम हे सज्जनांच्या हिताचे नसावे. शेतीच्या हंगामाआधी सरकारी कामं व्हावीत, प्रजेचं नुकसान होऊ नये म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी असेच हुकुम त्यावेळेला दिले होते. आता संकट पडल्यास राज्य रक्षण महत्वाचे समजून प्रजा धावून येतच की नाही. श्रीमंत

हंगामात मजूर वेठीला धरणं हे अन्यायाचं वाटलं, म्हणून ही गोष्ट आपल्या कानावर घालण्याची संधी मिळावी यासाठी मी स्वतःला कैद करून घेतलं. पेशवे म्हणाले, शास्त्री बुवा, मला तुमचं म्हणणं एकदम पटलं. बापू, वेठ धरण्याचा कायदा आजपासून रद्द करा आणि शास्त्री बुवांना बिनशर्त सोडा. हा सर्व वृत्तांत हा पेशवे काळामधला आहे बरं का. शेतकऱ्यांनी परिश्रमाने शेती करून भरपूर पीक काढून राष्ट्र भरभराटीला आणावे, शेती संपन्न करावी. शेतीचं उत्पादन हेच राष्ट्रीय उत्पादन नाही का, आणि तोच त्यांच्या कष्टाचा मोबदला नाही का, हे शास्त्री बुवांनी पेशव्यांना दाखवून दिलं. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आणि शिवाय अन्नदाता आहे. सर्वात जास्त कष्ट त्यालाच करावे लागतात आणि म्हणूनच कष्टाशिवाय सर्व फुकट आहे, म्हणून पूर्व ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात

0: आता ऐकूया एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 15 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2
1: मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 KHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. रात्रीचे 8:36 झालेत. एक गाणे ताजे तवाणे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत अरुण दाते यांच्या स्वरातील सदानंद डबीरी यांचं गीत आणि या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

अरुण दाते यांच्या स्वरातील सदानंद डबे एरी यांचं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजे तवाणे या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून करण्यात आलं. श्रोत्याहो, यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रगती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं. त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. राजस्थानात अलवर इथं ते जाहीर सभेत बोलत होते. राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6,453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी शहा यांच्या हस्ते झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना किमान हमी भाव वारंवार वाढवून दिले आहेत असं सांगून सहकाराबद्दल ते म्हणाले.
1: सहकारिता मंत्रालय के माध्यम से देश के हर गांव को समृद्ध करने का हमारे प्रधानमंत्री जी का लक्ष्य है और मुझे विश्वास है सहकारिता का जो मंत्र उन्होंने दिया है सहकार से समृद्धि इसको चरितार्थ करते हुए हम हर गांव को समृद्ध करेंगे.
0: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शहा यांच्या हस्ते जमा करण्यात आला. राज्यात उपलब्ध झालेल्या 1,440 डॉक्टरांची येत्या काही दिवसात नियुक्ती केली जाणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. त्यांनी आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांशी ऑनलाईन पद्धतीनं जन आरोग्य संवाद साधला. आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात दिली जाणार असून सुमारे 250 दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत उपलब्ध होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली. आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 6 लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधला असून आणखी 4 लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवल्या जातील असं त्यांनी सांगितलं. एका सुगंधी वेलची

सिनेमाच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेळची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम या तत्वाचं पालन करून राष्ट्रनिर्मितीसाठी आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नई जवळच्या कट्टन कुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. विकसित भारत बनवण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसरा दिवस अखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केला. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला KL राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला. मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशानं 9 गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशानं पहिल्या डावात 426 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही आज मेहदी हसन मिर्झाच्या भेदक गोलंदाजीमुळे 284 धावांवर आटोपला. बांगलादेशानं दुसऱ्या डावात एका गड्याच्या मोबदल्यात 57 धावा करत सामना जिंकला. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रिस्टो हे खेळाडू उतरणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर सुंगल बोगद्याचं लोकार्पण झालं. 2.79 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे प्रवासाचं अंतर 13 किलोमीटरनं कमी होईल. राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार असून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नियोजित वेळेआधीच तो खुला केल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आज परस्परांच्या देशातल्या महत्वाच्या शहरांवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये दोन्ही देशांचे मिळून किमान 11 नागरिक मरण पावले आहेत. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्कोजवळची 3 शहरं आणि 1 रेल्वे स्थानक उद्ध्वस्त झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी म्हटलं आहे. रशियाने युक्रेनच्या कीव शहराजवळच्या लष्करी सामुग्रीच्या कारखान्यांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 5 जण ठार आणि 14 जण जखमी झाल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. लष्कर प्रमुख जनरल धीरज शहा आजपासून नेपाळच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचं संरक्षण सहकार्य आणि दोन्ही लष्करांमधलं परस्पर सौहार्द वाढवणं हा या भेटीमागचा हेतू आहे. अग्नि आशियातून आयात केलेली अरेका नट्स ही सुपारी बांगलादेशातून आयात केल्याचं घोषित करून साफ्टा अर्थात दक्षिण आशिया मुक्त

0: पार्क क्षेत्र कराराअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या एका मोठ्या टोळीचा DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीमुळे सुमारे 2,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल बुडाल्याचा अंदाज असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा गरीब महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी वाहिनीवर आणि 100.6 MHz या FM वाहिनीवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 8:15 आणि 34 सेकंद झालेत. बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आता आम्ही प्रसारित करीत आहोत.

0: बाळमित्रांनो, आज बालसभेच्या कार्यक्रमात प्रणव लिमये आपल्याला 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन याबद्दल माहिती सांगणार आहे.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी प्रणव लिमये. 15 ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन कालच साजरा झाला. ज्यावेळी आपण तिरंगा डौलाने फडकताना पाहतो त्यावेळी आपल्या अंगावर प्रचंड रोमांच उभे राहतात. स्वातंत्र्य दिन हा आपला मोठा राष्ट्रीय सण आहे, कारण कित्येक वर्ष पारतंत्र्यात गेल्यानंतर आपल्याला हा सोनेरी दिवस अनुभवता आला. त्यासाठी अनेक चळवळी झाल्या, हजारो लोक हुतात्मे झाले, शेकडो लोकांनी बंदिवास भोगला आणि मगच पारतंत्र्याच्या घनघोर अंधारातून स्वातंत्र्याच्या लखलखित प्रकाशात आपण आलो. तोच दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947. 1947 साली साधारण 2 शतकांच्या ब्रिटिश राजवटीचा अंत होऊन भारत एक स्वतंत्र स्वशासित राष्ट्र बनला. हाच तो 15 ऑगस्टचा दिवस. हा दिवस कोणत्याही एका धर्माचा किंवा प्रदेशाचा नसून स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहणारा एक सामूहिक नागरी प्रसंग आहे. पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशभरातील शाळा, कार्यालय आणि घरांमध्येही एकत्रितपणे येऊन राष्ट्रगीत गाऊन हा दिवस साजरा केला जातो. हे स्वातंत्र्य काही अचानक मिळालेले नाही बरं का, ते अनेक दशकांच्या संघर्षानंतर मिळाले. 14 ऑगस्ट 1947 मध्यरात्री झालेल्या अंतिम सत्ता हस्तांतरणापर्यंतचा हा संघर्ष आहे. त्या रात्री स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी केलेल्या भाषणाने त्या क्षणाला चिरस्थायी शब्द दिले होते. हा दिवस देशभरात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हॉइस रॉय असतील असे ठरले होते. माउंटबॅटन यांनी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांना सांगितले होते की भारतातली परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर चालली होती, त्यामुळे ब्रिटिशांना लवकरात लवकर या देशातून बाहेर पडायचेच होते. ब्रिटिशांनी 1948 भारताला स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले होते. महात्मा गांधी यांचे भारत छोडो आंदोलन यामुळे माउंटबॅटन यांच्यावरील सत्ता हस्तांतरणात दबाव वाढू लागला होता आणि म्हणून 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. बालमित्रांनो, या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण संदेश देऊया. आपल्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती आपण जतन करूया. आज आपण सर्व देशभक्तांनी आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करून देशाला अभिमान वाटावा अशी शपथ घेऊया. देशासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करूया. स्वातंत्र्याचा आनंद आपल्यासोबत सदैव राहो. आपला देश भ्रष्टाचार आणि वर्चस्ववादापासून सदैव मुक्त राहो. बालमित्रांनो, भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
0: प्रणव लिमये.

0: यानं आपल्याला 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन याबद्दल माहिती सांगितली. बालसभेचा हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. बालसभेच्या कार्यक्रमात आता ऐकूया पीएम जवाहर नवोदय विद्यालय पलूस जिल्हा सांगली या शाळेतील विद्यार्थी आपल्याला जागर देशभक्तीचा या कार्यक्रमात समूह गीत ऐकवणार आहेत.
1: नमस्कार, पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय पलूसचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करीत आहेत जागर देशभक्तीचा. ज्यांनी देशासाठी आपले कुटुंब सुख आणि आयुष्यही त्यागले त्यांच्यामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत.
2: 2047 स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळी या वीर बलिदानाचे स्मरण करणे ही आपली जबाबदारी आहे.
1: आणि केवळ स्मरण करून थांबायचे नाही, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवायचा आहे. एक संघ, सक्षम, स्वावलंबी आणि न्याय्य भारत.
2: म्हणजेच देशभक्ती केवळ घोषणांमध्ये नसून आपलं कर्तव्य आणि कृतीत दिसली पाहिजे.
1: अगदी, आपण प्रामाणिकपणे काम केले, देशाची एकता जपली आणि समाजासाठी योगदान दिले तर तीच आपल्या वीरांना खरी श्रद्धांजली ठरेल.
2: वीरांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवूया
1: आणि त्यांच्या स्वप्नातील भारत 2047 साकार करूया.
2: तर प्रस्तुत आहे आझाद हुआ आज के दिन देश हमारा.

0: एम श्री जवाहर नवोदय विद्यालय पलूसचे विद्यार्थी आपल्या समोर सादर करीत आहेत जागर देशभक्तीचा
1: नव्या युगाची पायी कामी। हे गीत ऐकलं की भारत डोळ्यासमोर उभा राहतो। हो, भारत केवळ विकसित देश नसावा तर ज्ञान विज्ञान

आणि नवकल्पनांमध्ये जगाला दिशा देणारा असावा. त्यासाठी आजच्या तरुणांनी नवे विचार स्वीकारले पाहिजेत. आणि स्वतःच्या कर्तृत्वाने देशाच्या प्रगतीत योगदान दिले पाहिजे. अगदी शेतकरी असो, वैज्ञानिक असो, सैनिक असो किंवा शिक्षक, प्रत्येकाच्या कष्टातूनच नव्या भारताची निर्मिती होणार आहे. म्हणजेच आपण फक्त भविष्याची वाट पाहायची नाही, तर आपल्या हातांनी ते भविष्य घडवायचे. बरोबर, स्वच्छ, आत्मनिर्भर, तंत्रज्ञान संपन्न आणि पर्यावरणपूरक भारत हेच आपले स्वप्न असले पाहिजे. आणि त्या स्वप्नासाठी आपणच नव्या युगाचे पायिक होऊया. नवा विचार, नवी दिशा, नवी ऊर्जा, यातूनच घडूया भारत देशाला.

0: एम श्री जवाहर नवोदय विद्यालय पलूसचे विद्यार्थी आपल्या समोर सादर करीत आहेत जागर देशभक्तीचा.
1: भारत म्हणजे फक्त एक देश नाही, तर विविध भाषा, धर्म, संस्कृती आणि परंपरांनी सजलेले एक सुंदर कुटुंब आहे.
2: अगदी बरोबर, आपल्या देशाची खरी ताकद विविधतेत आहे. पण आजच्या काळात एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, आपण एकमेकांपासून दूर जात आहोत की एकमेकांना जोडत आहोत.
1: याच विचाराला दिशा देणारा एक सुंदर संदेश म्हणजे भारत जोडो, मनामनातील भिंती तोडून प्रेम बंधु. याच विचाराला दिशा देणारा एक सुंदर संदेश म्हणजे भारत जोडो, मनामनातील भिंती तोडून प्रेम बंधुभाव आणि माणुसकीची नाती जोडण्याचा संदेश. पण खरा विकास फक्त रस्ते, इमारती किंवा तंत्रज्ञानाने होत नाही.
2: हो, खरा विकास तेव्हा होतो जेव्हा मन जोडली जातात, हात हातात येतात आणि मी पेक्षा आपण मोठे होतो.
1: म्हणूनच धन दौलत जमवण्यापेक्षा मनाची दौलत जमा करूया,
2: द्वेष दूर करून प्रेमाचा पहारा देऊया.
1: जात, धर्म, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन
2: एक सुंदर, समृद्ध आणि प्रेमळ भारत घडवण्याचा संकल्प करूया.
3: चला, मन जोडूया, माणसं जोडूया आणि सर्वात महत्वाचं, भारत जोडूया.
1: याच सुंदर भावनेला स्वर देणारे गीत आता आपण सादर करीत आहोत.
2: नफरत परहम

जवाहर नवोदय विद्यालय पलूस जिल्हा सांगली या शाळेतील विद्यार्थिनींनी जागर देशभक्तीचा या कार्यक्रमात आपल्याला समूह गीत ऐकवली. या समूह गीतामध्ये सहभागी विद्यार्थिनी गौरी काळे, कुंजल लकडे, महेक मुन्ना, मानसी जाधव, प्रतिष्ठा कांबळे या समूह गीतासाठी संगीत साथ केली होती. योगेंद्र देवरस तबला, शांभवी कुलकर्णी हार्मोनियम, श्लोक चव्हाण, संदेश कांबळे आणि श्रीश ठिगळे लघुवाद्य. बालमित्रांनो, पीएम जवाहर नवोदय विद्यालय पलूस जिल्हा सांगली या शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्याला देशभक्तीपर गीता ऐकवली. मुलांना हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. या कार्यक्रमातून आता मला आदिती जोशीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: बालसभा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आजचा बालसभा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला लिहून कळवायला विसरू नका. आणि यासाठी आमचा पत्ता आहे, पत्राद्वारे कळवण्यासाठी आमचा पत्ता सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र अधिकारी, आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॅग नंबर 88. आणि श्रोते हो, जर पत्र लिहायला वेळ नसेल तर तुम्ही ईमेलद्वारे आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवू शकता. यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanglikeandra@gmail.com. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.
1: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
2: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
2: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका
2: प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि भविष्यातही.
3: आता जिम हा कल्चर मसल जास्त वाढवण्यासाठी असं बघितलं जातो. फिजिकल फिटनेसमध्ये आता फिजिकल फ्लेक्झिबिलिटी आली, फिजिकल स्ट्रेंथ आलं, फिजिकल कार्डियक स्ट्रेंथ आलं.
4: युवा बीट्स या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि फिटनेस ट्रेनर विश्वनाथ बकाली यांची प्रणवलीमय यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: श्रोतेहो, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून आपल्या राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी हर घर तिरंगा .com या पोर्टलवर अपलोड करून हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या मोहिमेमध्ये जरूर सहभागी व्हा.
1: घर घर तिरंगा.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 8:45 होत आहेत. समाचार संध्या या हिंदीतून, 9 वाजता News@9 या इंग्रजीतून बातम्या, त्यानंतर 9:15 स्पॉटलाइट हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 9:30 नाटकांचा अखिल भारतीय कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: परेशानियों से घिरे हैं, मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखिए, समाधान आपके पास है. टेलीमानस के निशुल्क नंबर 1-4-4-1-6 पर कॉल करें. कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है. यहाँ आपकी बात सुनी जाएगी.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:30 वाजलेत. आता ऐकूया अखिल भारतीय नभोनाट्यांचा कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दोघे. लेखक प्रदीप तुंगारे, सादरकर्त्या गौरी लागू.

0: चहा आण लवकर, मला जरा आज लवकर आवरून जायचं आहे.
1: हो आंटे.
2: बाबा पेपरात एखादी नोकरीची जाहिरात आहे का?
0: आज तरी काही दिसत नाही रे बाबा.
2: बघू.
0: अरे बाबा पेपर घेतल्या घेतल्या मी पहिल्यांदा तुझ्यासाठी कुठं वॅकन्सी आहे का ते पाहतो.
2: बाबा एक वर्ष झालं ग्रॅज्युएट होऊन पण अजून नोकरीचा पत्ता नाही, अजून एकाही इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही, फार कंटाळा आलाय हो बेकारीचा.
1: अरे बाबा मिळेल नोकरी, उगीच काळजी नको करूस.
0: आणि बघ मी सुद्धा एक दोन ठिकाणी बोललोय, पाहूया काय होतंय ते.
2: मला नोकरी लागली ना की आधी अनिलला मुंबईला नेऊन एखाद्या स्पेशालिस्टला दाखवायचे.
0: त्याचा काही उपयोग नाही, त्याला असंच आयुष्यभर सांभाळावं लागणार.
1: असं कसं म्हणता हो, देवाच्या कृपेनं एखाद वेळेस उपयोग होईलही.
2: पॉझिटिव्ह विचार करायला काय हरकत आहे.
0: ओके ओके स्वप्न चांगलीच हवी.
1: अरे सुनील, अनिल उठला का रे?
2: नाही मी उठवतो त्याला, आवरून बाहेर चहाला पाठवतो.
1: हे बघ तुझी आंघोळ उरकून घे.
2: हा
1: जायचंय ना तुला बाहेर? दार उघड रे जरा.
2: सुषमा तू?
3: हाय.
2: हाय. बापरे 8 वाजले की.
1: कोण सुषमा का? ये ये ये
3: हे काय आणि तुझं आवरून नाही झालं अजून?
2: आता 5 मिनिटात आवरतो.
0: बोल बेटी आज लवकर.
3: सुनील आणि मी नेट कॅफेवर निघालोय.
0: कशाला?
3: अहो सुनीलनी इन्कम टॅक्सच्या नोकरीसाठी एंट्रन्स दिली आहे ना, तिचा रिझल्ट आहे, तोच पाहायला चाललोय.
0: अगं पण या शहाण्यानं चांगली तयारी केली होती ना.
3: अहो काका सुनील हुशार आहे आणि त्याने अभ्यासही चांगला केलाय.
1: हे बघ सुनील नक्की पास होईल. अगं आमच्या यांना ना आपला मुलगा आपल्यासारखाच आहे असं वाटतं.
0: ये ये अनिल.
2: आई आई.
0: प्रत्येक आईला आपलं मूल चांगलंच वाटत असत.
3: अरे अनिल काय म्हणतोयस?
2: चॉकलेट.
1: अनिल अनिल हे बघ तुझं आवरायचंय ना, चल चल.
3: अरे हो हो हो थांब थांब, हे घे आणलंय चॉकलेट तुझ्यासाठी.
2: दे चॉकलेट.
0: सुषमा तू ही चॉकलेटची वाईट सवय त्याला लावतीयस.
3: राहू दे हो काका.
0: नाही प्रत्येक वेळी तू भेटलीस की त्याला चॉकलेट लागतच.
1: असू द्या हो, असं काय करताय.
0: अगे शैलेश आलाय, सुषमा बरोबर त्यालाही चहा कर.
1: हो हो करते.
0: बोल शैल्या, आज 4 महिन्यांनी उगवलायस.
4: अरे काम खासच आहे, एका इन्शुरन्स कंपनीची एजन्सी घेतली आणि त्याची पॉलिसी तुझ्या गळ्यात मारायला आलोय.
0: मला काही उपयोग नाहीये त्याचा.
4: अरे का टॅक्स बेनिफिट? अरे त्यासाठी तरी काहीतरी करतोस ना.
0: अरे आजकाल मी टॅक्सच भरतो, वाचवण्यासाठी नाही. वाचवण्यासाठी काहीही करत नाही.
4: बर
0: करत नाही म्हणण्यापेक्षा परवडत नाही.
4: असं?
0: कारण अनिलच्या औषध पाण्याचाच खर्च कोणी टॅक्स कॅल्क्युलेशन मध्ये विचारात घेत नाहीये.
4: सगळं मान्य पण ही पॉलिसी वेगळी आहे. अरे मुलांच्या नावाने पॉलिसी काढायची, आपल्या पश्चात मुलं पॉलिसीचे हप्ते भरू शकतात आणि वर्षाचा हप्ता फक्त 3,240 रुपये.
0: 3,240
4: होय.
0: आणि कव्हर किती?
4: 2,50,000. ऍक्सिडेंटल बेनिफिट डबल.
0: म्हणजे मला 2 पॉलिसीज काढाव्या लागतील?
4: नाही मुलांच्या नावाने तुला एकच काढावी लागेल.
0: अरे बाबा मला जुळे 2 टोणगे.
4: हो विलक्षण साम्य असलेले 2 टोणगे. सुनील कुठला आणि अनिल कुठला हेच कळत नाही बघ.
0: करे अनिलच्या नावाने पॉलिसी काढता येईल का?

0: अनिलच्या नावाने पॉलिसी काढता येणार नाही.
1: हो का? बरं, ठीक आहे ठीक आहे, सुनीलच्या नावानं काढू.
0: बर, हे बघ इथे खाली सही कर आणि 3,240 रुपयाचा कंपनीच्या नावाने चेक दे.
1: चेक 1 तारखेचाच देतो.
0: कर?
1: अरे सॅलरी 30 तारखेला आहे ना.
0: ओके ओके, नाहीतरी चेक भरायला मी 2 दिवसांनीच जाणार आहे. अर्थात
2: हाय शेलू काका.
0: हाय,
2: काय रे, कसा आहेस?
0: एकदम ओके. अरे बघ, तुझ्या बापाला जरा गंडवायला आलो होतो. 10 मिनिटात गंडवलाय. आता दुसरा बकरा.
2: यात काय विशेष, मी बाबांना 2 मिनिटात गंडवतो.
0: असं?
1: हसा हसा हसा. अरे गरीब बकरा मिळालाय ना, हसा.
0: भरते जाऊ दे. सुनील, तुझं काय चाललंय सध्या?
2: अप्लाय अप्लाय, नो रिप्लाय. इन्कम टॅक्सची रिटर्न दिली आहे, त्याचा रिझल्ट नेटवर बघायला चाललोय.
0: ऑल द बेस्ट.
2: थँक्यू.
0: फक्त एक लक्षात ठेव, 12 जागांसाठी 2,200 लोकांना बोलवलं नसलं म्हणजे मिळवलं. ये तुम्ही.
2: हा ठीक आहे, बाय.

0: सुनील, सुनील, अय्या दार तर लोटलेलंच होतं की, आणि हे काय, कोणीच घरात नाही.
1: सुहा, सुहा, चॉकलेट.
0: अरे हो हो हो, देते मी तुला चॉकलेट.
1: दे चॉकलेट.
0: अरे हो थांब
1: सुमा.
0: अरे हात नको पकडूस असा. सुरू थांब बरं अनिल जरा.
1: अरे हो
0: अनिल थांब. आई बाबा हो अनिल बघा कसा वागतोय.
2: काय
3: चालवलंय मारू नका त्याला. असं काय करताय
1: बाबा.
3: सुषमा सुषमा सुषमा शांत हो, शांत हो जरा, शांत हो.
0: आई आई मला फार भीती वाटते हो.
3: हे बघ सुषमा, तू गेली 3-4 वर्ष त्याला ओळखतेस ना. अगं तो लाडाना जवळ आला असेल तुझ्या.
0: नाही आई, अनिलच्या आजच्या वागण्यात एक वेगळेपण होत, त्याचा स्पर्शच वेगळा होतो.
3: अगं पण
4: मूर्ख साला, मी त्याला बेडरूम मध्ये बंद करून बाहेरून कडी लावली आहे.
3: अहो अहो, त्याला काय कळतंय?
4: कळत नाही काय, सगळं कळतंय. त्या त्या शेजारच्या आपट्या आजींना नाही मिठ्या मारत.
3: अहो पण मी निघते. थांब ना, सुनील येईल अगं इतक्यात.
0: कुठे गेलाय?
3: सध्या तो सारखा नेट कॅफेत जात असतो ना.
0: मग मी त्याला तिथेच भेटते.
3: अहो अहो, अनिल दार वाजवतोय. मी उघडते.
4: थांब, थोडा वेळ राहू दे त्याला आतच.
1: आई
3: अहो, त्याला काय कळतंय? एवढ्या मोठ्या मुलाला असं कोंडून ठेवणं योग्य आहे का?
1: बाबा दार.
4: त्याची तीच लायकी आहे. तो सुषमाशी सुषमाशी कसा वागलास पाहिलंयस ना.
3: अहो पण चांगलं वाईट त्याला कळतंय का? हे बघा, मला नाही राग राहत. तो बघा हा का
1: मारतोय.
4: मला जरा बोलू दे तुझ्याशी.
3: हा बोला.
4: हे बघ, आता अनिलला जास्त सांभाळायला हवं.
3: अहो आपण सांभाळतोच ना त्याला.
4: अगं आतापर्यंत ठीक होत, पण तो आता वयात यायला लागलाय. बुद्धी नसली ना तरी शरीर वाढतंय, निसर्ग आपलं काम करतोय. कर्मभोग आपले. हे बघ, मी त्याला झोपेची गोळी दिली आहे.
3: अहो पण
4: झोपेल थोड्या वेळानं.

0: या या या डॉक्टर साहेब, तुमचीच वाट बघत होतो.
1: तुमचा फोन आला आणि लगेच निघालो. काय म्हणतोय पेशंट?
2: डॉक्टर, तो ना आजकाल जरा विचित्रच वागतोय हो.
1: काही काळजी करू नका, मी आलोय ना. आता कुठे अनिल?
0: त्याला मी आतल्या खोलीत ठेवलाय.
1: डांबून वगैरे ठेवला नाहीत ना?
0: नाही नाही नाही
2: नाही, बाहेरच्या लोकांसमोर जरा विचित्रपणा नको ना, म्हणून त्याला आम्ही आतच ठेवतो.
1: त्याला असं आउटकास्ट करू नका. लेट हिम रिलॅक्स, बोलवा त्याला.
0: मी काय म्हणतो

0: डॉक्टर आपण आता जाऊया ना.
1: नको त्याला बाहेरच आणा.
2: डॉक्टर जरा झोपलाय होतो
1: का? त्याला काय बरं नाही काय ताप वगैरे?
2: नाही नाही तसा बरं आहे पण.
1: मग त्याला उठवा आणि बाहेर आणा.
0: म्हणजे काय डॉक्टर की म्हणजे
1: बोला थांबलात का? बोला.
0: नाही म्हणजे मी त्याला झोपेची गोळी दिली आहे. दुपारीच.
1: आता उठवा त्याला. उठेल तो घेऊन या इकडे.
0: बरं मी मी जाऊन आणतो त्याला.
2: तरी मी यांना सांगत होते तुम्हाला विचारून गोळ्या द्या म्हणून पण.
1: आतापर्यंत किती वेळा अशा गोळ्या दिल्यात?
2: खरं सांगू का डॉक्टर यांचं वागणं मला पटतच नाही हो पण.
3: हा ये चल हळू हळू नीट चल
1: ये अनिल. काय अनिल चहा पिणार का?
3: हो पिणार.
1: बिस्किट खाणार?
3: हो.
1: बरं वाटतंय का आता?
3: हो मला मला झोप येते.
0: हो हो हो चल चल आपण बेडरूम मध्ये जाऊ.
1: थांबा खायला पण द्या मी औषधं लिहून देतो. मला सांगा या झोपेच्या गोळ्या किती दिवसापासून सुरू आहेत?
0: त्याचं असं झालं डॉक्टर की तो जरा फारच विचित्र वागायला लागला.
1: विचित्र विचित्र म्हणजे नक्की काय केलं त्यानं?
0: म्हणजे यानं आहे ना आमच्या आमच्या सुनीलच्या मैत्रिणीला एकदम पकडलं हात धरून ठेवला शेवटी झोपेची गोळी दिली. मला वाटलं त्याला थोडी रेस्ट मिळेल आणि शांत झोपेल तो.
1: रेस देणं म्हणजे त्याच्यावर अन्याय करणं नाही का? एक लक्षात घ्या ही इज अ स्लो लर्नर ही इज नॉट मॅड. तो वयात येतोय. जर तुम्ही अशा कोणाला न विचारता झोपेच्या गोळ्या दिल्यात तर मात्र आहो या गोळ्या डायरेक्ट ब्रेनवरच परिणाम करतात.
0: सॉरी डॉक्टर सॉरी पण डॉक्टर मला सांगा आता त्याची कंडिशन कशी आहे?
1: जस्ट सेव्ड.
0: माझं चुकलंच पण तो बरा होण्यासाठी काय काय करावं लागेल?
1: बी नॉर्मल वातावरणात बदल. म्हणजे असं बघा एखादी छोटीशी ट्रीप फॅमिली फंक्शन वगैरे. हा ही ही औषधांना सांगितल्याप्रमाणे रेग्युलर 15 दिवस द्या.
0: बर
1: सर्व ठीक होईल. ओके येतो मी. आणि हो त्या झोपेच्या गोळ्या
0: वगैरे. नाही नाही नाही डॉक्टर एकदम बंद करतो. आता तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही देणार नाही.
1: दॅट्स इट.
0: थँक्यू डॉक्टर. या या

0: हां बोल ग. हो झाली प्रिपरेशन आत्ता 5 मिनिटात निघेन. बाकी
1: हे बघ, हां ही बॅग इथं ठेव. बरं, या बॅग शेजारीच ठेव ना ती पिशवी.
2: अनिल ये.
1: अरे सुनील,
0: हां
1: जरा आटप लवकर.
0: 2 मिनिटं.
1: अरे रोज रोज सुषमाशी बोलतोयस, भेटतोयस, तरी गप्पा कशा संपत नाहीत रे तुझ्या?
2: असू द्या हो, मुलांचं हे असंच असतं.
1: तुला म्हणायला काय जात आहे? अगं गाडीची वेळ होत आली आहे आणि अजून अनिलचं आवरायचंय.
2: चांगला 1.5 तास आहे अजून गाडीला.
1: हो पण सगळं आटपून तयार असतील की कसं एकदम रिलॅक्स वाटत. पण काय ग, बरेच दिवसांनी काय म्हणा, जवळजवळ 5-6 वर्षांनी आपण सगळे बाहेर गावी जातोय. नाही
2: हो ना,
1: मला वाटत तुषारच्या मुंजीनंतर आपण कुठंच बाहेर गेलो नव्हतो. नाही का?
2: हो ना, कसं जाणार, आपल्याकडची परिस्थितीच तशी आहे ना. आता सुनीलमुळे हा योग जुळून आलाय.
1: हो ना, सुनीलला मुंबईची माहिती नसल्यामुळे मलाच निघावं लागलं. मग मी जरा विचार केला की सगळेच जाऊ, नाहीतरी डॉक्टर म्हणालेच होते थोडा हवा पलट करून या म्हणून.
2: हो ना, ही नोकरी तरी सुनीलला मिळावी म्हणजे सुटलो बुवा आपण.
1: पाहूया काय होतंय ते. अगं पण तुला माहितीये का, अशा नोकऱ्यांसाठी दांडगा वशिला लागतो.
2: किती प्रयत्न करतोय हो तो, पण यश काही येत नाहीये. परवाच न्यूझीलंडचा अप्लाय केला त्यानं. मी त्याला म्हणाले, बाबा कशाला जातोयस इतक्या लांब? तर म्हणतो कसा, आता नोकरीच मिळत नाही म्हटल्यावर कुठे जायची तयारी ठेवलीच पाहिजे.
1: अरे सुनील, अरे आटोप तर घे, किती बोलशील.
0: 2 मिनिटं.
1: अनिल ठीक आहे ना?
2: हो हो. अहो मनू मावशीकडे जायचंय म्हटल्यावर स्वारी एकदम खुश आहे.
1: मनू मुंबईत आहे म्हणूनच हे शक्य होतंय.

0: हो ना, आणि तिची जागा देखील मोठी आहे.
1: सुनील.
2: हो हो झालंच, काही नाही हो, सुषमाला बाय म्हणत होतो.
1: काय रे फक्त बाय म्हणाला अर्धा तास लागतो तुला
2: काय हो.
0: सुनील तू यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. हे तुझं आवरलं का, जा रिक्षा घेऊन ये बघू.
1: आणि हे बघ आपण चौघोत.
2: ओके.
1: दोन रिक्षा लागतील.
2: हो यो.
1: हा आणि सगळं व्यवस्थित घेतलंयस ना, इंटरव्ह्यू लेटर सर्टिफिकेट.
2: बाबा आता यात मी सीझन झालोय, फाईल अगदी व्यवस्थित तयार केली आहे, ठेवलंय सगळं बॅगेत.
1: बर.
2: हा बाबा तुम्ही अनिलला घेऊन खाली उतरा, मी बॅग घेऊन.

0: व्यवस्थित घेतलंयस ना, इंटरव्ह्यू लेटर, सर्टिफिकेट.
1: बाबा आता यात मी सीझन झालोय, फाईल अगदी व्यवस्थित तयार केलीये, ठेवलंय सगळं बॅगेत.
2: बर.
1: हा बाबा, तुम्ही अनिलला घेऊन खाली उतरा, मी बॅग घेऊन पुढे होतो.
2: हो हो ठीक आहे.
3: हे बघा, मी अनिलला घेऊन पुढे जाते, तुम्ही कुलूप लावा. सगळ्या खिडक्या नीट बंद आहेत का बघा जरा.
2: अगं हो हो बाई, सगळं बघतो. हा
3: अनिल ये.
2: अगं त्याची त्याचा अगं शर्ट नीट खोच त्याचा.

नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। कोल्हापूर मुंबई अप 1292 या गाडीला अपघात, मृतांची संख्या 12, जखमींवर खासगी इस्पितळात उपचार सुरू।

0: विश्वासच बसत नाही अजून. एखादा अपघात सगळं आयुष्यच बदलून टाकतो नाही.
1: काही वेळा चुकीचे विचार सुद्धा आयुष्य बदलून टाकतात.
0: कुणाचे विचार चुकले?
1: पोटचा पोर गेला आता काय.
0: सरकारी मदत सुद्धा एवढ्या लवकर मिळेल असं वाटलं नव्हतं. नाही का
1: मदत? कसली कसली मदत? आपला मुलगा गेल्याची किंमत आहे ती.
2: बाबा
0: अनिल,
2: बाबा
0: अनिल, दार उघडच आहे. हे बघ कुणीतरी आलंय, आता विषय बंद करा.
1: हो नुसतं ओरडून तोंड बंद करणं एवढंच माहिती आहे तुम्हाला.
0: अरे ये शैलेश ये.
3: काय नाही, क्लेमचे फॉर्म आणलेत
2: बघू मला.
0: अनिल
2: हा
0: तुला काही हवंय का?
3: अनिलला या प्रकाराचा फारसा धक्का नाही ना बसला?
0: नाही रे, थोडस वेगळंच घडलंय.
3: काय घडलंय?
0: अरे अनिल मध्ये जरा चांगला बदल घडलाय असं आम्हाला वाटायला लागलाय.
3: मलाही अनिल जरा वेगळाच वाटलाय.
0: बरोबर. अरे आपल्या सगळ्या घरच्या लोकांनाच हा बदल जाणवणार. बरोबर. सह्या कुठं करू ते सांग.
3: हा हे बघ, हा जर बरा झाला ना तर अगदी हिंदी पिक्चरच्या स्टोरी सारखं.
0: नाही नाही, एकदम ड्रास्टिक फरक पडेल की नाही काही सांगता येत नाही. पण ते जाऊ दे. हे बघ मला सांग, हा क्लेम कधी सेटल होईल?
3: ही एजन्सी घेतल्यापासून हा पहिलाच क्लेम करतोय मी. कंपनीतही चौकशी केली नाहीये, फक्त फॉर्म घेऊन आलोय. कंपनी नाहीतरी सर्व चौकशी करूनच क्लेम सेटल करते ना. बर येऊ मी. आणि हे बघ काही लागलं तर परत येईलच.
0: हो हो निश्चितच.

0: काय म्हणत होते शैलेश भाऊजी?
1: काही नाही ग, क्लेमचे फॉर्म घेऊन आला होता. चला, आता तेही काम मार्गी लागलं.
2: साहेब कुरियर.
1: हां, हे घ्या. अगे फॉरेन इन कुरियर. सुनीलच्या नावानं.
3: काय
1: अनिल?
0: कसलं पत्र आलंय?
1: अगं सुनीलला न्यूझीलंडहून नोकरीचा कॉल आलाय.
0: अरे वा.
1: अगं कॉल सुनीलसाठी आलाय.

0: असा कसा गेलास रे, का गेलास मला सोडून? अरे अरे, माझं प्रेम होतं तुझ्यावर, व्यक्तच करता नाही आलं रे, राहूनच गेलं सगळं.
1: सुषमा सुषमा, शांत हो जरा सुषमा.
0: आई, माझं प्रेम होतं सुनीलवर, प्रेम होतं.
1: सुषमा, मला कल्पना आहे का तुमच्या मैत्रीची, पण पण स्वतःला सांभाळ आता जरा.
2: हे बघ सुषमा, आमच्या हातातोंडाशी आलेला मुलगा गेलाय, आता आमच्या सगळ्या आशा अनिलवरच आहेत.
3: ऐकतरी

0: फार लागलाय हो पोरीच्या मनाला.
1: बाबा आतापर्यंत मी तुमचं ऐकलं, पण आता मला अनिल म्हणून राहणं शक्य नाही.
2: हळू बोल हळू बोल. भिंतींनाही कान असतात.
1: फक्त भिंतीच्या कानाची काळजी आहे तुम्हाला, माझ्या मनाची नाही.
0: सुनील, मला हे सगळं अजिबात पसंत नाहीये, पण आजवर यांच्या पुढे माझं काही चाललंय का? माझा आवाजच बंद करून टाकला यांनी. अनिल गेला पण तुझ्या नावानं रडले मी.
2: बोला बोला, चांगलं मोठ्यानं बोला, बोंबला. अरे सगळ्या जगाला कळू द्यात की मी किती वाईट आहे. मी मुलाला मारला, खोट्या साया करून सरकारी मदत लाटली.
0: उगीच आरडा ओरडा करू नका, ब्लड प्रेशर वाढेल तुमचं.
1: हे बघा बाबा, मला अनिल म्हणून राहणं मान्य नाहीये, मी न्यूझीलंडला जातोय.
2: अरे कॉल लेटर सुनीलच्या नावानं आहे.
1: मग मी कोण आहे?
2: हे बघ, सगळं तुला ठाऊक आहे. अपघातात सुनील वारला असं लिहून दिलंय मी सगळीकडे. 2 लाख रुपयांचा चेक सुद्धा घेतलाय. अरे तुझं डेथ सर्टिफिकेट मी प्रोड्यूस केलंय. आता गेलेला अनिल होता हे जर कळलं तर सरकारला फसवल्याबद्दल मला शिक्षा होईल. मी फ्रॉड ठरेन. नुसती मलाच नाही तर मला मदत केली म्हणून तुलाही शिक्षा होईल. न्यूझीलंड सोडाच, पण इथं इंडियात नोकरी तुला मिळणार नाही.
1: हो, 2 लाख तर तुम्हाला अनिल गेला म्हणून सुद्धा मिळाले असतेच की.
2: कबूल, पण त्या इन्शुरन्स क्लेमच्या मोहात पडलो ना मी. मला त्या 2 लाखांची अपेक्षाही नव्हती रे, पण मला इन्शुरन्स कंपनीचे 15 लाख रुपये दिसत होते.
1: ते तर न्यूझीलंडला जाऊन मी 1 वर्षात कमावले असते.
2: अरे सुनील, तुला कॉल आत्ता आलाय, काय गॅरंटी होती? हा हे बघ, आता वेळ कधीच निघून गेलीय.
0: पैसा पैसा पैसा, काय वाईट होतं हो आपलं? काय करणार आहात या पैशाचं?
2: तुला फक्त घरात आलेला पैसा दिसतोय, माझी कर्ज दिसत नाहीयेत. अगं प्रत्येक वेळी पहिलं कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेत आलोय मी.
1: हो पण बाबा, माझ्या न्यूझीलंडच्या नोकरीमुळे तुमची सर्व कर्ज सहज फेडली असती मी.
2: पुन्हा तेच. अरे अपघात झाला त्यावेळी तुला नोकरी लागलेली नव्हती आणि नोकरी मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती. तुझ्यासाठीच केलं रे बाबा हे सगळं, तुझ्यासाठीच. या पैशातून तुला एखादा छोटासा बिझनेस काढून देण्यासाठीच हा खटाटोप केलाय ना मी.
1: बाबा सुषमा काय म्हणाली ते ऐकलत ना?
2: अरे हो, पण हे बघ, त्यावरही काहीतरी उपाय शोधून काढेन मी, अगदी नक्की.
1: काय उपाय काढणार? माणूस जाईपर्यंत तुम्हाला उपाय नाही काढता आला आणि अनिल गेल्यावर तुम्हाला माझ्या बिझनेसची कल्पना सुचली. आता सुषमासाठी काय सुचतंय तुम्हाला?
2: हे बघ, थोडा धीर धर.
1: कुठपर्यंत धीर धरायचा? मी म्हातारा होईपर्यंत की सुषमाचं दुसऱ्या कोणाशी लग्न होईपर्यंत?
2: अरे
1: बाबा बाबा, माझं करिअर संपलं, माझं प्रेम संपलं, एवढंच नाही तर माझं नावही संपलं. डेथ सर्टिफिकेटमुळे माझं अस्तित्वही संपलं. आता फक्त मनविरहित शरीरानं जगावं लागणार, आयुष्यभर अनिल म्हणूनच जगावं लागणार, त्यापेक्षा मरण परवडलं.
0: हे सुनील, नको रे असं अभद्र बोलूस. एक मुलगा आधीच घालवून बसले मी.
2: हे बघ, मी काहीतरी उपाय नक्कीच शोधेन.
1: काढा, आणखी नवीन शक्कल काढा. त्यापेक्षा माझी वाचा गेली म्हणून डिक्लेअर करा ना, फारच सोयीचं होईल तुम्हाला. म्हणजे मी काही पाहू नये म्हणून आंधळाही करा.
2: आता बस का सुनील? अरे किती बोलशील.
1: बघा, तुम्हाला देखील सुनील विसरता येत नाहीये आणि मी मात्र स्वतःला विसरायचं.

0: झालं वय.
1: थोडी शांत हो पोरी. हे बघ हे बघ, धीर धर सुषमा, रडू नकोस अशी.
2: सुषमा अनिल,

0: जगायचं? आपल्या मुलाची वाट लागली आहे याचा विचारही त्यांच्या डोक्यात नाही.
1: अरे सुनील,
2: अरे हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय ना.
0: ज्यात आम्हाला आनंद मिळतो ते आमच्यासाठीच. बाबा सांगा ना आम्हाला कोणता आनंद मिळाला ते. सुषमा दुरावल्याचं दुःख मला आलं आणि आईला अनिल गेल्यावर तिला माझ्या नावानं टाहो फोडावा लागला. या सगळ्यात आनंद फक्त तुम्हाला मिळाला, 2 लाख रुपये मिळाल्याचा.
1: मला हे असे पैसे मिळणं अजिबात मान्य नाहीये.
2: गप्प बस, उगाच त्याच्या सुरात सूर मिसळून बोलू नकोस.
1: नुसतं ओरडून मला गप्प करायचा प्रयत्न करू नका. आजपर्यंत तेवढंच केलं तुम्ही, आता मात्र मी गप्प बसणार नाही. कारण प्रश्न सुनीलच्या आयुष्याचा आहे. एक मुलगा तर गेलाच आहे, आता दुसऱ्याचं आयुष्य वाया घालवणं मला मान्य नाहीये.
3: आता वेळ निघून गेलीये, आता मागं फिरणं शक्य नाही, कारण मी सरकारी मदतीचा चेक घेतलाय.
1: कोण? शैलेश भाऊजी, बर झालं तुम्ही आलात.
4: हे बघ, जगात प्रत्येक कठीण समस्येला उपाय असतो.
3: कठीण समस्या?
4: हम्म,
3: कशाबद्दल बोलतोयस तू?
4: हे बघ, सरकारी मदत मिळणार होतीच, मुलांच्या नावाची गफलत झाली त्याबद्दल दिलगीर व्यक्त कर.
3: कसली गफलत, काय बोलतोयस तू?
4: बस झालं रमेश, फार काळ या गोष्टी लपवता येत नाहीत. वहिनींनी सांगितलंय मला सगळं.
3: तू मला न विचारता?
1: मग तुम्हाला काय वाटेल तसं वागू देऊ मी.
4: आणि प्रश्न राहिला विम्याच्या पैशांचा, ते तू अजून घेतलेलं नाहीस. क्लेम आपण परत मागे घेऊ, या तुला थोडा त्रास होईल पण सुनीलचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य तरी वाचेल.

0: प्रदीप तुंगारे लिखित दोघे हे नभनाट्य आताच आपण ऐकलत. यातील भूमिका आई गीता भुरके, बाबा निवास भिसे, सुनील प्रतुल पवार, शैलेश राजन कुलकर्णी, सुषमा मैथिली पागे, डॉक्टर श्रीकांत साठे आणि सादरकर्त्या होत्या गौरी लागू.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित आणि आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित दोघे हे नभोनाट्य आपण अखिल भारतीय नभोनाट्यांच्या कार्यक्रमांतर्गत आताच ऐकलत. प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया अखिल भारतीय संगीतकार रविवासरीय कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकणार आहोत रितुम सरकार यांचं गिटार वादन. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

रविवार सरीय संगीत सभा दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. आम्ही ती सहक्षेपित केली. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.